कार्यक्रमात पुढे ऐकूया संत तुकाराम यांची रचना, संगीत श्रीधर फडके यांचं, स्वर सुरेश वाडकर यांचा.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला अभंग आपण ऐकलात. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात करत आहोत.

नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ शके 1948 अर्थात 20 जुलै 2026 पहाटेचे 5:55 झाली आहेत। सुप्रभात श्रोते हो, अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता सुरू होत आहे। पहिल्या सभेत सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। पहिल्या सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीने। मंगलध्वनीमध्ये ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग हिंडोल।

योजना शिवानंद यांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकलात. श्रोते हो कार्यक्रमात आता पुढे ऐकूया अच्युत ठाकूर यांनी गायलेलं भजन.

नंदा परसुरे यांनी गायलेलं भजन आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या शेवटी आता ऐकूया आकाशवाणी मुंबईच्या गायक वृंदांनी गायलेलं देशभक्ती रचना. संगीत कानू घोष यांचं आहे, गीतकार आहेत यशवंत देव.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं देशभक्ती गीत आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

जगुया आनंदी, जगुया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार। आपल्याकडे एक छान म्हण आहे, बुद्धीने मार्ग सापडतो आणि गोड बोलण्याने माणसं जोडली जातात। म्हणजेच हुशारीने जग जिंकता येतं आणि गोड बोलून मन। आयुष्यात पुढे जायचं असेल तर हुशारी, मेहनत आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता लागते। आपल्या कष्टाने आणि बुद्धीने आपण यश मिळवू शकतो, आपली स्वप्न पूर्ण करू शकतो, तसंच जगात स्वतःची ओळखही निर्माण करू शकतो। बुद्धी आपल्याला यश देईल, पण गोड बोलणं त्या यशाला माणुसकीची जोड देईल। एखादं दार किल्लीनं उघडतं, पण एखाद्याचं मन ते उघडतं प्रेमळ शब्दांनी। जरा विचार करा, आपल्याला कशा प्रकारची माणसं जास्त आवडतात? खूप हुशार पण नेहमी रागाने तोऱ्यात बोलणारी, की साधी पण प्रेमाने आपुलकीने विचारपूस करणारी? उत्तर बहुतेकांचं एकच असेल। बुद्धीने जग जिंकलं म्हणून सगळं काही मिळत नाही। नाती जोडली जातात ती आपुलकीच्या प्रेमळ शब्दांनी। शब्दांना हात नसतात, पण ते मनाला स्पर्श करतात। म्हणूनच यशासाठी बुद्धीची साथ घ्या आणि नाती जपण्यासाठी मधुर वाणीची। कारण जग जिंकण्यात समाधान असेल, पण मन जिंकण्यात खरा आनंद असतो।

जगुया आनंदी। जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, आता जाणून घेऊया आज दिवसभरात अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी। सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणीमध्ये टेरेस गार्डन याविषयीची माहिती, 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा याअंतर्गत थायरॉईड आणि योगोपचार। तज्ज्ञ आहेत प्राध्यापक देवानंद सोनार। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये निसर्ग पुनरुज्जीवन या कार्यक्रमाचा भाग 4, निर्मिती केंद्र आकाशवाणी जळगाव। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरी रसिके याअंतर्गत भक्तिगाथा या मालेत संत ज्ञानेश्वरांवरील डॉ मीनाक्षी पाटील यांनी लिहिलेला लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। 8:40 पायीवारी पंढरीची यामध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सोलापूर जिल्ह्यातील पालखी आगमनाचा आकाशवाणी वृत्तांत। आज सकाळी 9 अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 70, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 सहज संवाद, संवादक आहेत श्रीराम केळकर। दुपारी 12 वनिता मंडळमध्ये प्रथम अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर बुद्धिबळाच्या पटावर या कार्यक्रमात भाग्यश्री ठिपसे यांची मुलाखत। दुपारी 1:40 भंडारा गोंदिया जिल्हा वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित होईल। संध्याकाळी 5:30 युवावाणीमध्ये इफ सॉंग्स कुड टेल अ स्टोरीज लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग, गाणी आणि गप्पांचा कार्यक्रम आपण ऐकाल। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभमध्ये नागेश बोंतेवाड यांच्याशी संवाद आणि त्यांच्या काही कविता। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सुधारित प्रधानमंत्री पीक

0: विमा योजना या अंतर्गत राहुल नकाते यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, 8:30 संसद समीक्षा, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. शास्त्रीय संगीताच्या मालेत सकाळी 10:30 नादब्रह्म पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग मेघ, तर दुपारी 2:30 मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग आणि संध्याकाळी 5:02 मौसमी तालुकदार यांचं गायन राग मारवा. आत्ताच आपण अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी माहिती ऐकली. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं. कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान होतं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 25 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे उपलब्ध नाही, तर सांताक्रूज इथे 97%. पावसाची नोंद झाली कुलाबा इथे 14.4 मिलीमीटर, तर सांताक्रूज इथे 60.8 मिलीमीटर. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल तापमान 32, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. समुद्रात ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे टेरेस गार्डन. सुरुवातीला हवामानाचा अंदाज ऐकूया. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. निरोगी आयुष्य, प्रसन्न मन यासाठी लागते ती स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, आणि ती मिळते फक्त फुलझाडं, फळझाडं आणि इतर झाडांच्या सहवासाने. झाडं हवा शुद्ध ठेवण्याची कामगिरी लिलयाने पार पाडतात, पण शहरात बंगला आणि फ्लॅट असल्यामुळे बागकाम करण्यासाठी सपाट जमिनीची कमतरता आहे. यावरील एक अचूक पर्याय म्हणजे गच्चीवरील बगीचा, म्हणजेच टेरेस गार्डन. कोणत्याही वनस्पतीला वाढीसाठी आवश्यकता असते ती स्वच्छ सूर्यप्रकाश, पाणी आणि साजेसं माध्यम. इतर व्यवसायाप्रमाणेच शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शेतीमध्ये रासायनिक खतं, संप्रेरकं, कीटकनाशकं यांचा अमर्याद वापर होतो. स्वतःच्या फायद्यासाठी माणूस वनस्पतीचं शरीरशास्त्र आपल्या सोयीप्रमाणे बदलतो, त्याचप्रमाणे त्याकरता वापरली जाणारी रसायनं नंतर मनुष्याचं आरोग्य बिघडवतात. या रसायनांचा अंश शरीरात गेल्यामुळे कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी वाढला आहे. म्हणूनच घरच्या घरी रसायनविरहित भाजीपाला उत्पादनासाठी टेरेस गार्डन हा एक योग्य पर्याय आहे. टेरेस गार्डन म्हणजे काय? आपल्या फ्लॅटच्या गच्चीचा वापर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भाजीपाला, फुलं, औषधी वनस्पती इत्यादी गोष्टींचं उत्पादन घेण्यासाठी करायचा. टेरेस गार्डनची उभारणी करताना महत्त्वाचं असतं ते पिकांची निवड करणं, जागेनिहाय त्यांचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला जसं वांगी, टोमॅटो, भेंडी, कोबी, मिरच्या आणि पालेभाज्या यांचं उत्पादन करावं. देवकार्यासाठी लागणारी सुवासिक फुलांसोबतच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, उदाहरणार्थ तुळस, पुदिना, कोरफड, गवती चहा, हळद, आलं यांचं उत्पादनसुद्धा टेरेस गार्डनमध्ये घेता येतं. झाडाच्या वाढीनुसार किंवा वाढीच्या पद्धतीनुसार त्याची बागेतील जागा

0: ठरवायची. विविध पिकांच्या गरजेनुसार योग्य त्या माध्यमाची निवड करावी लागते. ते माध्यम झाडाला आधार देणारे, अन्नद्रव्य पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करणारे असावे. यासाठी पोयटा माती, कंपोस्ट खत, वाळूखडी इत्यादींचा वापर करावा. औषधी वनस्पती वांगी, मिरची यांची लागवड कुंड्यांमध्ये करणं सोयीचं ठरतं. कुंडी भरताना त्यात पहिल्यांदा वाळू अथवा मोठे खडे टाकावेत, जेणेकरून जास्त पाण्याचा निचरा होऊ शकेल. तसंच दोन भाग पोयटा माती आणि एक भाग कंपोस्ट खत याने कुंडी भरून घ्यावी. त्यानंतर चांगल्या रोपवाटिकेतून रोपं आणून लागवड करावी. पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी गादी वाफे बनवावेत. ते बनवताना सुद्धा पोयटा माती, कंपोस्ट खत योग्य प्रमाणात मिसळून घ्यावं. तसेच मोठे प्रो ट्रेचा वापर करावा. त्यासाठी कोकोपीटचा वापर करावा. आपल्या स्वतःसाठी भाजीपाला उत्पादित करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळावा. म्हणूनच घरातील जैविकदृष्ट्या विघटन होणाऱ्या कचऱ्याचा वापर घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करावा. त्यासाठी तो कचरा एकत्रित करून त्याला विघटन जलद करणाऱ्या जीवाणूंची प्रक्रिया करावी. तसंच फवारणीसाठी व्हर्मी वॉश किंवा गोमूत्राचा वापर करावा. कोणत्याही बियांची लागवड करताना त्याच्यावर योग्य त्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर लगेचच बुरशीनाशकाची आळवणी करावी. क्षेत्र मर्यादित असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता असते. तरी त्यांचं नियंत्रण करण्यासाठी सापळा पीक, कडुनिंब, गोमूत्र फवारणी, कामगंध सापळे, मित्र किडी इत्यादी मार्गांचा अवलंब करावा. टेरेस गार्डनमध्ये मर्यादित जागेतच रोपांची लागवड केली जाते. त्या रोपांची गरजेनुसार छाटणी न केल्यास इतर रोपांना वाढीसाठी जागा उपलब्ध होत नाही. तसंच वेलवर्गीय भाजीपाला पिकांना योग्य व्यवस्थापनेसाठी आधार देणं अत्यंत गरजेचं असतं. रोपांच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार आणि हवामानानुसार सिंचन व्यवस्थापन करावं. तसंच जास्त पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करून होणारं नुकसान टाळावं.
1: टेरेस गार्डन याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर स्वप्निता शिंदे, सादर करते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोते हो, सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतस्त्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो, तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतस्त्रावी ग्रंथींच्या स्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
0: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:50 झाली आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत.

आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही. हं, कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मारवेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. ऐकूया आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित संस्कृत समाचार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके या जाहिरातीनंतर.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाथा या मालेत ऐकूया संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
4: संत ज्ञानेश्वर हे मराठी संत परंपरेतील एक असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी मराठी भाषा, साहित्य, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांना आगळं वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं. त्यांच्या लेखनातून भक्ती, ज्ञान, कर्म, योग, समता, विश्वबंधुत्व आणि वैश्विक मानवव्याचा संदेश प्रकट होतो. याच कारणास्तव संत ज्ञानेश्वर हे केवळ संत किंवा कवी नसून समाज प्रबोधन करणारे महान तत्वज्ञ, विचारवंत आणि लोकशिक्षक म्हणून आपल्या मनात वसले आहेत. त्या काळात संस्कृत ही ज्ञानभाषा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला धार्मिक आणि तात्विक ज्ञानापासून वंचित राहावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांनी माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके असं म्हणत मराठीतून ग्रंथरचना करून परंपरागत ज्ञान लोकाभिमुख केलं. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा श्रीमद भगवद्गीतेवरील मराठीतून लिहिलेला पहिला टीकाग्रंथ होय. संस्कृत भाषेत बंदिस्त असलेलं गुह्य ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणून मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्यात अधिकच भर घातली. भगवद्गीतेतील गुह्य तत्वज्ञान ओवीबद्ध शैलीत अत्यंत सोप्या, रसाळ आणि काव्यमय भाषेत मांडल्यामुळे त्यातील उपमा, रूपकं, दृष्टांत, निसर्गचित्र आणि लोकजीवनातील उदाहरणांमुळे ज्ञानेश्वरी सामान्य माणसालाही अगदी सहज समजते. ज्ञानेश्वरीसोबतच त्यांनी लिहिलेले अभंग, विरहिण्या, अमृतानुभव यासारख्या ग्रंथांमधून भक्ती, वैराग्य, ईश्वर प्रेम आणि वैश्विक मानवव्याचा संदेश दिला आहे. माऊलींच्या अभंगांमधून भावनांची आर्तता, उत्कटता आणि विचारांची प्रगल्भता यांचा सुंदर संगम दिसतो. संपूर्ण विश्वात एकाच चैतन्य तत्वाचा विलास असल्यामुळे भेदाभेद अर्थहीन आहे अशी व्यापक दृष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होते. त्यामुळेच सर्व जात, धर्म, पंथ, उच्च नीच या पलीकडे जाऊन विशाल मानवव्याचा पुरस्कार त्यांच्या अभंगातून पदोपदी जाणवतो. त्यांच्या या अभेद दृष्टीमुळेच वारकरी संप्रदाय दृढ होण्यास, त्याचा विस्तार होण्यास खूप मदत झाली. ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वशांती, बंधुभाव, सद्भावना आणि मानव कल्याणाचा एक सार्वकालिक जाहीरनामाच आहे. यामध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या मंगलाची कामना व्यक्त केली आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे अशी प्रार्थना पसायदानातून करून त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समता, मानवता आणि विश्वबंधुत्व यांचं महत्व अधोरेखित केलं. आज जगभरात दिसत असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पसायदानातून व्यक्त झालेल्या वैश्विक मूल्यभावाची, व्यापक मानवव्याची जगाला नितांत गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेला ज्ञानाचा प्रकाश दिला, अध्यात्माला लोकाभिमुख केलं आणि मानवतेचा सार्वकालिक संदेश दिला. त्यांच्या लेखनात काव्यसौंदर्य, तत्वज्ञान, भक्ती आणि जीवनदर्शन यांचा अद्वितीय संगम आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर हे केवळ एका कालखंडाचे संत राहिले नाहीत, तर आजही आपण त्यांना माऊली म्हणताना, त्यांचे अभंग ऐकताना आपलं हृदय प्रेमानं भरून येतं.
3: भक्तीगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचकस्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
0: ऐसी अक्षरी रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 7:05 झाली आहेत श्रोते हो. यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: प्रति तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडंसं कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार

0: तयार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
2: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका, येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल

0: गर्डी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं, तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रतिहेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तुर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक 2 महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झालं आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 100,000 हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या 3रा एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 328

80 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रती तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आज आहे 20 जुलै. दरवर्षी 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन अर्थात इंटरनॅशनल चेस डे म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाची स्थापना 20 जुलै 1924 पॅरिस इथं झाली. 12 डिसेंबर 2019 संयुक्त राष्ट्र महासभेने एकमताने आजचा 20 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला. बुद्धिबळ या खेळाबद्दल म्हटलं जातं की या खेळाचा उगम प्राचीन भारतातील चतुरंग या खेळातून झाला आहे, जो 6व्या शतकात खेळला जात असे. आजच्या दिवसाचं ऐतिहासिक महत्त्व सांगायचं झालं तर अपोलो 11 या अंतराळ मोहिमेद्वारे अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून इतिहास रचला. या ऐतिहासिक मानवी कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 जुलै हा दिवस राष्ट्रीय चंद्रदिन नॅशनल मून डे म्हणून साजरा केला जातो. भारताच्या दृष्टीनेही चंद्राचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. चांद्रयान 3 ऐतिहासिक यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश बनला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळे मुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर

करून पुरवणार त्याचे पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते. आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले की नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते का नाही याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला, त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 1,500,000 ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ह्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्यावेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ज्यात ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं, कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा
हे सर्व

0: निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतीकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण, सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी, मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य, येण्याचं पाण्याचं व्यवस्थापन, स्वच्छता, या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन, ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद, कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं, अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो, जो प्रत्यक्ष काम करत असतो, त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद, समन्वय आणि सहकार, या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये, आणि त्यामुळं त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात. आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीनं करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेओ, अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा, पिण्याचं पाणी, स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं, वैद्यकीय केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी आणि पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमातसुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
3: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्य.
4: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
3: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बेडेकर मसाला तयार मसाला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: अजित सर, बेडेकर उत्पादनांची वेगवेगळी श्रेणी आहे, तर ह्याच्यामध्ये सात्विक श्रेणी सुद्धा आहे, हे नेमकं काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल।
2: खरंय, म्हणजे आम्ही बेडेकर लोणचीवाले आणि मसालेवाले म्हणून प्रसिद्ध आहोत, परंतु त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या इतर श्रेणींची उत्पादनं बनवतो। म्हणजे जसं काही लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशा एकूण 5 प्रकारच्या चटण्या आम्ही बनवतो। त्याचप्रमाणे वेगवेगळी इन्स्टंट मिक्सेस, म्हणजे खमण ढोकळा मिक्स, गुलाबजामुन मिक्स, बेसन लाडू मिक्स, अशी वेगवेगळी इन्स्टंट मिक्सेस बनवतो। वेगवेगळे फ्रोझन फूड्स बनवतो। त्याचबरोबर नमकीन, म्हणजे आपले चिवडा, चकली ह्या पद्धतीच्या वस्तू बनवतो। ह्या सर्व उत्पादनांमध्ये आम्ही काही उपवासाची पिठं बनवतो, जसं की शिंगाडा पीठ, राजगिरा पीठ, उपवास भाजणी। आता हे उपवासासाठी कंझ्युम होतात म्हणून आणखीन त्याच्याकडे नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन बनवलेली उत्पादनं असल्यामुळे त्याला सात्विक उत्पादनं अशी आम्ही एक नामकरण केलंय, आणि ही सात्विक उत्पादनांची श्रेणी ही आमची भरपूर प्रसिद्ध आहे।
1: अरे वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ,

0: अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की सात्विक श्रेणी ही तुम्ही उपवासासाठी खास केलेली आहे, तर यांना सात्विक असं नामकरण का केलेलं आहे?
1: कसं आहे, आपल्या शास्त्रांमध्ये उपवासासाठी काय वस्तू चालतील काय नाही चालतील ह्याच्याबद्दल फार उहापोह केलेला आहे. तर त्यामुळे उपवासाला चालणाऱ्या वस्तू, आता आपण पुरी भाजी खाऊ शकत नाही, परंतु राजगिराच्या पुऱ्या बनवल्या आणि बटाट्याच्या भाजीला तूप जिऱ्याची फोडणी दिली तर ती पुरी भाजी आपण खाऊ शकतो. तर अशा पद्धतीच्या ज्या चालणाऱ्या वस्तू आहेत, ह्या वस्तू ह्या उपवासाच्या दिवशी कन्झम्पशन भरपूर पद्धतीने होतं. आणखीन ह्या खरोखरच पचायला हलक्या आहेत आणि म्हणून ह्यांचं आम्ही नामकरण सात्विक असं केलं. तर बेडेकरांची ही जी उत्पादनं राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ वगैरे आहेत, ती खरोखर सात्विकही आहेत. आणखीन जे व्रतवैकल्यांचे दिवस असतात की ज्या वेळेला ह्या अशा उत्पादनाची गरज असते तेव्हा ते वापरले जातात, म्हणून ह्याला आम्ही सात्विक नामकरण केलंय.
0: अच्छा, व्रतवैकल्यांसाठी सुद्धा अशी खास सात्विक बेडेकरांची उत्पादनं आहेत. पण श्रोते हो, त्याचबरोबर कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी सुद्धा खास बेडेकरांची उत्पादनं आहेत. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार मसाला.
1: आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले ऐकला, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
3: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
2: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
3: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 7:45 झाली आहेत. भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो आता प्रथम ऐकूया केतकी भावे जोशी यांनी गायलेलं हे भावगीत.

0: कौस्तुभदातार यांनी गायलेलं अरुण म्हात्रे यांचं भावगीत ऐकलं. संगीत हेमंत सपकाळे यांचं होतं. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी ऐकूया अश्विनी चौधरी यांनी गायलेलं. सुनील शिनखेंडे यांचं भावगीत, संगीत हेमंत सपकाळे.

अश्विनी चौधरी यांनी गायलेलं सुनील शिंदखेडे यांचं भावगीत ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो 7:59 झाली आहेत. ठीक 8 आपण ऐकाल समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. ही तीनही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रथम समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 19 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर, तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 हून अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचार विनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या 3ही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल, तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहा.

0: केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं,
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन TIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही, असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही, असं न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथं काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी

ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता ऐकूया आषाढी वारी सोहळ्यावर आधारित कार्यक्रम.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉ सोमेश्वर पाटील.

0: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेतील सर्वात मोठा भक्ती सोहळा म्हणजेच आषाढी वारी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानं अवघा जिल्हा भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाला आहे। पंढरीची जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ। पहाटेच्या प्रसन्न वातावरणामध्ये टाळ मृदुंगाचा गजर, मुखी विठ्ठल नामाचा अखंड जप, हातामध्ये भगवी पताका आणि हृदयात पांडुरंगाच्या भेटीची आस, असे लाखो वारकरी संत वाङ्मयातील अनेक ओव्या आणि अभंग म्हणत सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये काल आले। संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून समाजाला ज्ञान, भक्ती आणि कर्मयोगाचा संदेश दिला, तर संत तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या मनात विठ्ठल भक्तीची ज्योत प्रज्वलित केली। या दोन महान संतांच्या पालख्या आजही लाखो भाविकांना समता, बंधुता आणि प्रेमाचा मार्ग दाखवत आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातला पहिला मुक्काम काल नातेपुते इथं झाला। जिल्हा प्रशासनानं वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांची तयारी पूर्ण केलेली आहे। सोलापूरचे जिल्हाधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी प्रशासनाची सज्जता कशी आहे याविषयी माहिती दिली।
1: आम्ही सर्वजण ऑलमोस्ट 25,000 कर्मचारी अधिकारी मागच्या 10 दिवसापासून पूर्ण वेळ इथे थांबून मुकाम करून आमच्या येणाऱ्या वारीसाठी आणि आमच्या वारकरीसाठी आणि येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही पूर्ण तयारी केलेली आहेत। आपण प्रत्येक ठिकाणी बघू शकला असेल तर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये स्वागतपासून प्रत्येक ठिकाणी जर्मन हँगर असो, रेनप्रूफ मंडप असो, हिरकणी कक्ष असो, टॉयलेट्स असो, फिरते शौचालय असो, पूर्ण डागडोजी, रोडच्या डागडोजी झालेली आहेत। आम्ही भरपूर म्हणजे पूर्ण सोयीसुविधा वारकरीसाठी आम्ही पूर्णपणे केलेली आहे। मागच्या 2 दिवसापासून खूप पाऊस पडला, पाऊसमध्ये बरेच चिखल आल्यानंतर सुद्धा आम्ही पूर्णपणे आता नियंत्रण ठेवून आम्ही पूर्णपणे रोड दुरुस्ती वगैरे आम्ही पूर्णपणे केलेली आहेत। या व्यतिरिक्त पाऊस पडल्यानंतर आम्हाला बरेच ठिकाणी पाणी साठलं होतं, तो सुद्धा बाहेर काढायचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न केलेले आहेत। 2 पूल मागच्या वारी पण अनुभव घेतला असेल बरेच वारकऱ्यांनी, 2 पूल इनकम्प्लीट होतं, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे म्हणजे वॉर फुटिंगवर आम्ही एकच महिन्यामध्ये दोन्ही पूल कम्प्लीट केलेली आहेत। आमच्या पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 23 डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी, जवळपास 25,000 कर्मचारी हा वारीच्या ड्युटी आम्ही दिले गेलेली आहेत। एसटी महामंडळपासून, पोलीस प्रशासनापासून, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, एक्साईज डिपार्टमेंट, असे 23 डिपार्टमेंटमध्ये जवळपास 25,000 कर्मचारी कामामध्ये तुम्हाला दिसेल।
0: हिंगोली जवळच्या नरशी इथून निघालेली संत नामदेव महाराजांची पालखी आज बार्शीमध्ये दाखल होणार आहे। नामदेव महाराज यांचे गुरु असलेले संत विसोबा खेचर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गुरूंच्या मायभूमीत म्हणजेच बार्शी इथं त्यांचे शिष्य असलेले संत नामदेव महाराज यांची पालखी येणार असल्यानं वारकऱ्यांमध्ये आणि समाजबांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। संत नामदेव महाराजांच्या पालखीचा 16 मुक्काम बार्शी तालुक्यातल्या खांडवी इथल्या प्राथमिक शाळेमध्ये होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी सोहळ्याबाबत आणि पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशा दोन्ही बाबत जिल्हा परिषद सोलापूरनं दिलेल्या सोयीसुविधांची माहिती दिली मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी।
2: जिल्हा परिषदच्या वतीने आम्ही वारकऱ्यांसाठी मोठे मोठे मुख्यमंत्री वारकरी केंद्र, जे आपण जर्मन हँगर म्हणतो, ते आम्ही उभं केलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही सकाळी योगाचं नियोजन, संध्याकाळी भजन संध्याचं नियोजन, याच्या व्यतिरिक्त आरोग्याची सगळी सुविधा, महिलांसाठी हिरकणी कक्ष, स्वच्छतागृह, स्नानगृह हे केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन ऑन व्हील पण केलेलं आहे, जेणेकरून पालखीसोबत जे आपली फार्मसी चालणार आहे त्याचं पण नियोजन आम्ही केलं आहे। याच्या व्यतिरिक्त पाण्याचे टँकर असू द्या किंवा आपले वारकऱ्यांसाठी चार्जिंगसाठी चार्जिंग व्हॅन पण केलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये वेगळे आरोग्य केंद्र पण केले आहे, ICU बेड्स केलेले आहे, आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही मेडिसिन वाटपचा सोडा पण कार्यक्रम पण केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही वारकऱ्यांसाठी रेनकोट्स असा पण नियोजन केलेलं आहे, जेणेकरून पाऊस जर आला तरी पण आमच्या वारकऱ्यांची सोयीसुविधामध्ये काही कमी होऊ नये। माझी फक्त एक सल्ला किंवा आव्हान राहील की तुम्ही मज्जांना या आणि आपले विठोबाची आरती करून त्यांचे दर्शन करून मज्जांना परत जा आणि जे काही तुम्हाला लागेल जिल्हा प्रशासन तुमच्या सोबत आहे।
0: सर्व संतांनी लोकजागृतीसाठी निर्माण केलेलं एक अद्वितीय सांस्कृतिक व्यासपीठ म्हणजेच वारी. ठराविक काळानं समूहानं विठ्ठलाची उपासना करण्याची ही परंपरा आहे. जेव्हा एखादी कृती सामूहिक स्वरूपात घडते तेव्हा तिचा प्रभाव सुद्धा व्यापक असतो. म्हणूनच आषाढी वारीला भक्ती परंपरेमध्ये अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. या आषाढी सोहळ्याविषयी आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी योगी निरंजन महाराज म्हणाले.
3: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सुवर्णमयी आषाढी पालखी वारी सोहळा हा ज्येष्ठ वद्य अष्टमीला सुरू होतो आणि आषाढशुद्ध दशमीला पंढरपुरात प्रवेश करतो. 19 मुक्काम असलेली ही ज्ञानोबांची आषाढी वारी 3 जिल्ह्यातून जाते, अनुक्रमे पुणे, सातारा आणि सोलापूर. आज आपण सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतो आहे. सोलापूर म्हणजे काय तर सर्व वैष्णवांचं पैतृक स्थान, बापाचं स्थान आणि माऊलींसाठी त्यांचा जीवीचा जीवा असलेलं पांडुरंगाचं स्थान. वर्षानुवर्षे विटेवर उभं राहून तू ज्या भक्तांची वाट पाहतो आहे ते भक्त आता सोलापूर

0: वारकऱ्यांमध्ये येतात आहे, त्याचा हद्दीत येतात आहे, त्यामुळे तो सुद्धा तेवढाच उत्साही आहे आणि सगळ्या वारकऱ्यांमध्ये सुद्धा आता तेवढाच उत्साह आहे. सोलापूर जिल्हा म्हणजे काय तर ज्ञानोबा राय महाराजांच्या या दैदिप्यमान ऐश्वर संपन्न अशा पालखी सोहळ्यामधले सगळे रिंगण आता, म्हणजे एक पाठीमागचं आपलं उभं रिंगण जर सोडलं तर आता सगळे रिंगण हे सोलापूर जिल्ह्यात होतील, त्यामुळे रिंगणाचा उत्साह आहे. पांडुरंगाच्या अतिशय समीप आपण अजून पोहोचतोय, मार्गक्रमण करतोय, त्याचा आनंद आणि तिसरा टप्पा सुरू झालेला आहे याचा उत्साह. वारी ही सदैव नित्य आणि नूतन आहे. शाब्दिक भाषेमध्ये जर समजा आपण बोलायला गेलो तर यावर्षी वारकऱ्यांची संख्या जवळपास चौपट आहे. त्यातल्या त्यात तरुणाई ही वाखाणण्याजोगते, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की अध्यात्माकडे तरुणाईचा कल नाही, त्यांनी वारीत येऊन पाहावं. यावर्षी तरुणांची संख्या खरंच आणि खरंच कौतुकास्पद आहे.
1: कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठोबाचा प्राणसखा, साधकांचा मायबाप, ज्ञानियांचा राजा आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचं व्यक्तिमत्व जे दडलेलं आहे ते फक्त माऊली या शब्दातच. ज्ञानेश्वर माऊलींनी बहुजनांच्या सगुण भक्तीला डोळस केलं आणि भागवत धर्माचा पाया घातला. या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याविषयी पालखी सोहळ्याचे मुख्य विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी वारीबद्दल कौतुकाचे उद्गार काढले.
2: या संपूर्ण सोहळ्याकडे पाहताना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी या ठिकाणी मला आठवते. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवाजा. पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय आहे तर ज्ञान ध्यान आणि समाधान ह्या त्रिवेणीचा संगम म्हणजे पंढरपूरची वारी आहे. या ठिकाणी ज्ञानप्राप्ती होत असते. जे ध्यानी लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांना जे अपेक्षित ध्यान साधन आहे ती सुद्धा या ठिकाणी घडते. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जो वारकरी आहे तो अतिशय प्रतिकूलतेतून त्याला जे मिळेल ते तो अनुभवत, जे खायला मिळेल ते खातो, जिथे झोपायला मिळेल तिथे झोपतो, जो निवारा मिळेल त्या निवाऱ्यामध्ये तो आनंद प्राप्त करून घेतो आणि न थांबता, न लाजता, न घाबरता, न मागे जाता एकच त्याच्या डोक्यामध्ये असतं, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा. भैरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे, नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे. खऱ्या अर्थाने पंढरपूरचा वारी सोहळा हा ह्या महाराष्ट्राचा लोकप्रवाह आहे आणि हा लोकप्रवाह खऱ्या अर्थाने कोणामुळे तर ह्या सोलापूर नगरीमध्ये जे 28 युग परब्रह्म ह्या भक्तांची वाट पाहत बसलेलं आहे त्या परब्रह्म म्हणजे सानेगुरुजी म्हणायचे पंढरपूरचा विठोबा हा महाराष्ट्राच्या लोकशक्तीचा मोका अध्यक्ष आहे. खऱ्या अर्थाने ही लोकशक्ती जमवली कोणी असेल तर ती पंढरपूरच्या वाळवंटामध्ये उभा असणाऱ्या आमच्या पांडुरंगाने. आणि ह्याच पांडुरंगाला भेटायला हा वैष्णवांचा मेळा नाचत खेळत फुगड्या घालत उड्या मारत आणि अभंग गात घात ह्या ठिकाणी पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सोलापूर नगरीमध्ये आता येतोय, याबद्दल खूप आनंद आहे.
1: संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मानसी कई एकादशी आषाढी. ज्याला पंढरीचा टकळा लागला आहे त्याचं मन संपत्ती सोहळा यामध्ये रमत नाही. एकादशी केव्हा येते आणि दिंडी केव्हा निघते याच भावनेनं तो वारकरी पंढरपूरला जाण्याची वाट पाहत राहतो. माळशिरसच्या प्रांत अधिकारी विजया पांगारकर यांनी वारकऱ्यांसाठी केलेलं नियोजन आणि दिलेल्या सुविधा याविषयीची माहिती दिली.
3: आज श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे आणि धर्मपुरी इथे आत्ता आम्ही त्यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सज्ज आहोत. आपल्याला माहिती आहे इथूनच सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचं आगमन होतं आणि पुढे तिथून कारुंडे बंगल्यानंतर नातेपुते इथे पहिला मुक्काम होणार आहे. आता प्रशासनाची त्या दोन्ही दृष्टीनं पूर्ण तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात माऊलींचं आगमन होईल आणि जिल्हा प्रशासनातर्फे माननीय मंत्री महोदयांतर्फे इथे त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि उद्या त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांचं सुद्धा पालखीचं आगमन होणार आहे आणि त्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आणि भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कटिबद्ध आहोत. मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन हँगर्सची सुविधा आपण निवासासाठी देतो आहोत गेल्या वर्षापासून. यावर्षी त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती वाढ केलेली आहे पावसाळा लक्षात घेऊन आणि सर्व वारीचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं होईल. वारकऱ्यांना पिण्याचं पाणी असेल किंवा शौचालयाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधा आहेत या व्यवस्थित पुरवल्या जातील ह्याच्याकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे. चरणसेवा ग्रामविकास विभागामार्फत दिली जात आहे आणि सर्व डिपार्टमेंट्स एकत्र येऊन माऊलींची सेवा करण्यास

0: आनंद घेताना तो त्यात आपण कुठे स्वतः जखमी होणार नाही किंवा आपली काही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधायचा.
1: श्रोते हो, वारीतील दिंड्या, त्यांची शिस्त, परस्पर सहकार्य आणि सामूहिक जीवन पद्धती समाजासाठी प्रेरणादायी आहे. हजारो लोक कोणत्याही दिखाऊ व्यवस्थापनाशिवाय 21-22 दिवसांचा प्रवास अत्यंत आनंदानं आणि शिस्तीमध्ये पूर्ण करतात. वारीचा सोहळा हा भारतातील जिव्हाळ्याचा आणि स्वयंशिस्तपूर्ण एकमेव सोहळा आहे. याविषयीची अधिक माहिती दिली माजी आमदार रामहरी रुपनर यांनी.
2: वारी जी आहे हे अतिशय आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. किती लोक चालतात, किती लोक कसे जातात आणि ते भावनेने इतके भारावलेले असतात त्या आळंदीपासून पंढरपूरपर्यंत देहभान विसरून स्वतःचा प्रपंचाचा विचार विसरून चालतात. हे विशेष आहे. हे जगातील एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा सोहळा आहे. हा सोहळा इथं सगळ्या लोक शिस्तीत चालतात. सगळ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था होतात. कुणीही उपाशी राहत नाही. कुठेही ॲक्सिडेंट होत नाही. कुठेही कोणाला काही इजा होत नाही आणि कोणाला काही सांगावं लागत नाही. सर्व लोक स्वयंस्फूर्तीनं अतिशय शिस्तीत चालतात आणि मुखात हरिनाम घेत आळंदीपासून पंढरपूर जातात. हे वेगळं आगणी आगळं जीवनामधलं एक त्यांच्या जीवनामध्ये हा 15-20 दिवसाचा जो काही प्रवास आहे हा जीवनामध्ये फार वेगळा अनुभव आहे. आणि सगळ्या लोकांनासुद्धा, आजूबाजूच्या आणि जगातील लोकांनासुद्धा हे पाहण्यासारखं आहे, ह्याच्यातून खूप घेण्यासारखं आहे की अशा प्रकारचा सोहळा असू शकतो, अशा प्रकारची शिस्त असू शकते आणि अशा प्रकारचे परमेश्वरासंबंधीचं एक भक्तिभाव व्यक्त करण्याची परंपरा ही भारतामध्ये अनोख्या पद्धतीची परंपरा आहे. आपण सगळेजण त्याच्यामध्ये सामील आहोत, आपण भाग्यवान आहोत.
1: या वारीच्या प्रवासामध्ये प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत असतो. अनोळखी व्यक्तीलाही आपलं मानून आधार दिला जातो. मोठ्या पदांवरील व्यक्ती देखील दिंडीमध्ये सामान्य वारकऱ्यांप्रमाणेच राहतात. त्यामुळं अहंकार गळून पडतो आणि साधेपणातील आनंदाचा अनुभव मिळतो. असाच अनुभव कथन केला सेवेकरी डॉक्टर अरुण औटी यांनी.
3: गेल्या 10 वर्षापासून माऊलीची सेवा करतो. त्यामध्ये विशेषतः पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आणि त्यांना औषधोपचार हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमातला विषय आहे. त्यानंतर आम्ही सफरचंद आहे, संत्री वाटप, बिस्किट वाटप, तुमचं राजगिऱ्याचा लाडू, चिक्की वाटप आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी कमीत कमी 10,000 पिसलरी पाण्याच्या बॉटल वाटतो. आणि हे सर्व माऊलीच्या कृपेनेच होतं, त्यांच्या आशीर्वादानेच होतं. 5 वर्षापासून या आमच्या ह्या उपक्रमामध्ये मालिश उपक्रम पण वाढवला आहे. त्यामध्ये आम्ही नवीन प्रकारच्या फिजिओथेरपीचा उपयोग करून चांगल्या प्रकारे सेवा देण्याची, त्यांच्या मसलला चांगला टोन देण्याचा प्रयत्न करतो. आमची मेडिसिन बरोबर कमीत कमी 15 मसाज करण्याची टीप कंटिन्यू चालू असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पायी चालत असतात, त्यामुळे पायाला आलेले फोड असतात, पाय दुखत असतात, जास्त करून आता पाण्याच्या प्रॉब्लेममुळे पोटाचे आजार असतात आणि दुसरं फंगल इन्फेक्शन, ह्याच त्यांच्या त्यांना त्रास असतात. त्याला आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा प्रयत्न करतो.
1: श्रोते हो, दैनंदिन जीवनातल्या संकटांना हसतमुखानं सामोरं जाण्याची वृत्ती, मनावर ताबा ठेवण्याची सवय आणि सात्विक जीवनातून मिळणारा आनंद याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर किमान एकदा तरी वारीला जायलाच हवं. वर्षातून वेळात वेळ काढून आम्ही वारीला येतो आणि आत्मिक समाधान लाभतं अशीच भावना व्यक्त केली परभणीचे शिक्षक सुभाष ढगे यांनी.
4: मागील 11 वर्षापासून आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. आम्हाला पूर्ण वारी करता येत नाही, परंतु सुट्टीचे काही दिवस घेऊन आम्ही ही वारी करतो. यावर्षी वारीची संख्या ही दरवर्षीपेक्षा अधिक वाढत आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय हा सामाजिक समतेचं प्रतीक आहे आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम या वारकरी संप्रदायाने संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत यांनी केलेलं असल्यामुळं एक धर्मविरहित, जातविरहित, मानवतावाद रुजवणारी, पेरणारी, निसर्गाला पुजणारी ही वारी म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि एक माणसाला भौतिक सुखापेक्षा आत्मिक सुख आणि आध्यात्मिक सुख हे त्याची आत्मिक शांतता प्रस्थापित करतं, याच्यासाठी वारी माणसाला ऊर्जा देणारी वारी आहे असं मला या निमित्ताने वाटतं.
1: वारी ही भक्तीची यात्रा असली तरी तिच्यात स्त्रीच्या कर्तृत्वाचा, सहनशक्तीचा आणि आत्मविश्वासाचा सुंदर संगम दिसतो. पावलं पावली चालणारी ही स्त्री श्रद्धेसोबतच समाजात सशक्त ओळख निर्माण करते. एक सेवेकरी महिला नंदुबाई घिवरे यांना

0: झाला स्वर्गाहून ऐसे कीर्तन रसळ, ऐसे कीर्तन रसळ, औंढा मंदिरा फिरविले, औंढा मंदिरा फिरविले, ऐसे कीर्तन रसळ, ऐसे कीर्तन रसळ, जपी तपी भांबवती, जपी तपी भांबवती, शैशात्र गुही देती, ऐसे कीर्तन रसळ, ऐसे कीर्तन रसळ।
1: आज म्हणजेच सोमवारी 20 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथं होणार आहे।

0: पायी वारी पंढरीची हा आषाढी वारी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ता आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ. निवेदन विद्या जोशी वालवडकर. ध्वनिमुद्रण जयपाल खेडकर, विनायक दुदगी आणि नितीन बनसोडे. संकलन अभिराम सराफ. सादरकर्ते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 9:01 झाले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 70.

0: श्रोत्याहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा 11वा भाग.
1: दुसरं महायुद्ध सुरू होतं, अगदी निकरावर आलं होतं. अशा परिस्थितीत झाल्या परिस्थितीमधून मार्ग काढणं आवश्यक होतं. स्फोट झाल्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून सैन्यानं गोदीचा ताबा घेतला आणि जे जे नष्ट झालं होतं ते नव्यानं उभारण्याचं कार्य जोमानं सुरू केलं. सतत 6 महिने अविश्रांत कष्ट करून व्हिक्टोरिया आणि प्रिन्सेस गोदीचं कामकाज पूर्वपदावर आणलं गेलं.
2: गोदीत झालेल्या ह्या स्फोटाची आठवण म्हणून स्फोटामुळे उंच आकाशात उडालेल्या सोन्याच्या विटा गोदीपासून 2-1 किलोमीटर अंतरावरच्या घरांची छपरं फाडून घरात पडल्याचं आवर्जून सांगितलं जातं. अगदी त्या दिवशी सोन्याचा पाऊस पडला असं त्याचं वर्णन केलं जातं. पण ती अतिशयोक्ती आहे. 14 एप्रिल 1944 रोजी स्फोट झाल्यापासून पुढच्या

0: चार दिवसांच्या मराठी वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये केवळ एक बातमी पारशाच्या घरात पडलेल्या सोन्याबाबतीत आहे.
1: पेटत्या कापसाचा आणि तप्त लोखंडाच्या तुकड्यांचा वर्षाव अनेक इमारतींवर झाल्यामुळं त्या अग्निवर्षावात अनेक चाळींना आगी लागून मुंबईकर दगावल्याच्या अथवा बेघर झाल्याच्या मात्र अनेक बातम्या आहेत. सोन्याचा साठा होता तो जहाजावरच्या 2 नंबरच्या कप्प्यात अगदी तळाला. त्यावर स्फोटक, स्फोटकांवर कापूस आणि त्याच्यावर भंगारचे तुकडे अशी रचना होती. शिवाय सोनं प्रथम लाकडांच्या पेट्यांमध्ये भरून त्या पेट्या मजबूत पोलादी आवरणात सीलबंद केल्या गेल्या होत्या. त्यामुळे स्फोट झाल्यावर काही पेट्या उघडल्या जाऊन काही सोनं उडालंही असेल, पण बाकी सोनं मात्र त्याच्या वर ठेवलेल्या स्फोटकांच्या धमाक्यामुळे समुद्राच्या तळात खोलवर रुतून पडलं असण्याचीच शक्यता जास्त.
0: त्याला पुष्टी देणारी बातमी सन 2009 द डेली मिरर या मुंबईच्या वृत्तपत्रात आली होती. फेब्रुवारी महिन्यात व्हिक्टोरिया डॉक मधील गाळ काढण्याचं काम सुरू असताना गाळ काढणाऱ्या कमाल खान नावाच्या कामगाराला त्याने उपसलेल्या गाळात 100 आणि 50 ग्रॅम वजनाची सोन्याची 2 बिस्किटं सापडली होती. ती त्याने पोलिसांच्या ताब्यात दिली होती. त्या बिस्किटांची तपासणी केली असता ती 1944 स्फोटातली असल्याचं सिद्ध झालं होतं. कुणास ठाऊ या स्फोटातलं असं कित्येक किलो सोनं व्हिक्टोरिया आणि प्रिन्सेस डॉकच्या समुद्रात अजूनही रुतून बसलेलं असेल. काही न फुटलेले बॉम्बही असतील. कुणास ठाऊक.
1: उपसंहार. जहाज मुंबई बंदरात आल्यावर झालेल्या चुका टाळल्या असत्या तर हा स्फोट झाला नसता, असा निष्कर्ष या स्फोटासंबंधी लिखाण करणाऱ्या काही लोकांनी काढलेला आहे. स्फोटक आणि ज्वालाग्रही साहित्य वाहून नेणाऱ्या जहाजांवर रेड फ्लॅग लावायला हवा असा दंडक आहे. ह्या जहाजावर तो लावलेला नव्हता. हा झेंडा लावलेला असता तर ह्या जहाजावर स्फोटक आहेत हे सगळ्यांना समजलं असतं, विशेषतः बोटीतून सामान उतरवणाऱ्या हमालांना. आणि जर हमालांना हे लवकर समजलं असतं तर त्यांनी जहाजावरची स्फोटकं तातडीनं उतरवून घ्यायला सुरुवात केली असती. तसंच जहाजातून धूर येताना दिसताच परिसरातले सगळे सावध झाले असते आणि आजूबाजूच्या जहाजांना खोल समुद्रात नेता आलं असतं आणि त्यांचं नुकसान टाळता आलं असतं.
0: बोटीचा कॅप्टन अलेक्झांडर जेम्स नायस्मिथ याने प्रथम स्फोटकं उतरवून घ्यावीत असं संबंधित अधिकाऱ्यांना परोपरीनं सांगूनही त्याच्या विनवण्यांकडे दुर्लक्ष केलं गेलं ही दुसरी चूक झाली होती. स्फोटकं उतरवून घेण्यासाठी लागणाऱ्या लहान बोटी त्याला तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. बंदर अधिकाऱ्यांनी कॅप्टनच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर स्फोटकं वेळीच उतरवून घेता आली असती आणि मग कापसाच्या गासड्यांना आग जरी लागली असती तरी स्फोट झाला नसता.
1: जहाजाचा चीफ इंजिनियर अलेक्सला इंजिन दुरुस्तीसाठी परवानगी देण्यात आली होती. वास्तविक जहाजावरची स्फोटकं उतरवून होईपर्यंत जहाजाचं इंजिन खोलण्याची त्याला परवानगी देण्याची आवश्यकता नव्हती. जर जहाजाचं इंजिन कार्यरत असतं तर जहाजातून धूर येताना दिसताच जहाज दूर समुद्रात सहज नेता आलं असतं. किंवा जरी स्फोट झाला असता तरी झालेली वित्त आणि जीवितहानी टाळता आली असती किंवा तिची तीव्रता बरीच क्षीण करता आली असती. ही चौथी गंभीर चूक झाली होती.
0: बोटीवर सामान ठेवण्यासाठी असलेला कप्पा नंबर 1 आणि 2 यांना डेकवर जोडणारा एक चिंचोळा मार्ग होता. हा मार्ग तसा जाये करण्यासाठी फारसा वापरात नव्हता. बोटीवर असणाऱ्या किंवा बंदरात थांबल्यानंतर कुणाला सिगरेट ओढण्याची तलफ आल्यास ती भागवण्यासाठी हा आडोसा अतिशय योग्य होता याची कॅप्टन नायस्मिथ आणि बोटीवरच्या इतर अधिकाऱ्यांना कल्पना होती. म्हणून त्यांनी त्या गँगवे मध्ये नो स्मोकिंग, स्मोकिंग स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड अशी मोठ्या अक्षरातली पोस्टर्स लावली असावीत. पण त्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून बंदरात जहाज उभं असताना सामान उतरवण्यासाठी आलेल्या कुणीतरी दुपारच्या जेवणानंतर तिथे विडी शिलगावली असावी आणि विडी ओढून झाल्यानंतर पेटती विडी चुकून तिथेच टाकली असावी. त्यामुळे कापसाच्या एखाद्या गासडीने पेट घेतला असावा आणि मग पुढचा सगळा अनर्थ ओढावला असावा असा अंदाज चौकशीत काढला गेला. जहाजावर असलेला तो निमुळता आडोसा ही तिसरी चूक होती असंही निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे.
1: निरीक्षण आणि कारण काहीही असोत, या स्फोटाचे परिणाम मात्र महाभयानक होते यात शंका नाही. जीवितहानी आणि वित्तहानी तर झालीच, पण गोदी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचं संवेदनच ह्या स्फोटानं काही काळ बदलून टाकलं हे मात्र निश्चित.
2: आणि श्रोते हो, ही होती मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाची विलक्षण गोष्ट. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 9:11 झाली आहेत. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पायगुणी या चित्रपटातील गीत. गीत आणि संगीत आहे पांडुरंग दीक्षित.

0: थोरली जाऊ या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

वरदक्षिणा या चित्रपटातून मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत पवार यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो, आता पुढे ऐकूया प्रपंच या चित्रपटातून पुन्हा एकदा गदी माडगुळकरांची गीतरचना. गायक स्वर आणि संगीतकार सुधीर फडके.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून. या गीताला संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। 9:31 झाली आहेत। भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत।

0: भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं पुष्पा पागधरे यांनी गायलेलं पद्मा लोकूर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं होतं प्रभाकर पंडित यांनी.
1: चौसष्ट चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता

0: गीता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आषाढी एकादशीचा उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने होईल खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: 25 जुलैच्या आषाढी एकादशीला उपवासाचा सात्विक आनंद
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.

किशोर कदम यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मधुकर झनकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं भूमानंद बोगम यांनी आणि गायक होते रवींद्र साठे.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

शरद जांभेकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं कमलाकर भागवत यांनी. आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: चित्रपट संगीत ऐकूया, गीत बहार.

0: सौमित्र यांचं गीत आपण ऐकलं. समांतर चित्रपटातलं हे गीत श्रेया घोषाल यांनी गायलं होतं आणि संगीतकार आनंद मोडक.
1: श्रोते हो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते. मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी चार भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये.
2: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते.
1: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.

0: हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. जोगवा चित्रपटातलं हे गीत होतं संजय पाटील यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.
1: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ. या खेळाला आज ग्लॅमर आलंय. अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात. यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री टिपसे.
2: बुद्धिबळच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो.
1: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर

जसराज जोशी, श्रेया घोषाल आणि सहकलाकारांनी गायलेलं डबल सीट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं होतं.

स्वप्नील बांदोडकर आणि स्वप्नजा लेले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, चित्रपट सतरंगी रे, आणि गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. फुलराणी चित्रपटातलं हे गीत स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांनी गायलं होतं. संगीत निलेश मोहरीर यांचं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो गीतबहार कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10:30 वाजलेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग मेघ. विलंबित गत एक तालामध्ये आहे त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर. पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन राग मेघ.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सुनीलकांत गुप्ता यांचं बासरीवादन आपण ऐकलं. राग मेघ त्यांना तबला साथ पंडित राजेंद्र अंतरकर यांनी केली. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: सहज संवाद
1: नमस्कार श्रोते हो, आजची तारीख केवळ जगाच्या इतिहासातच नव्हे तर मानवी अस्तित्वाच्या इतिहासात सुद्धा फार महत्त्वाची आहे. 20 जुलै 1969 माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. अमेरिकेच्या नासाच्या अपोलो 11 मोहिमेअंतर्गत नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरले. त्यांच्याबरोबर एडविन बज ऑल्ड्रिन हे देखील होते. 16 जुलै 1969 या दिवशी अमेरिकेतल्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटर इथून अपोलो 11 प्रक्षेपण झालं आणि प्रत्यक्ष चंद्रावर माणसाचं पहिलं पाऊल पडलं. दिनांक 20 जुलै 1969. नील आर्मस्ट्रॉंग त्यावर असं म्हणाले होते की मानवासाठी हे छोटंसं पाऊल असेल पण संपूर्ण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे. यात नील आर्मस्ट्रॉंग, बज ऑल्ड्रिन यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर चालून माती गोळा केली, खडकांचे नमुने गोळा केले आणि त्याचवेळी एक महत्त्वाची कामगिरी त्यांच्या एका सहकाऱ्याने बजावली. त्यांचं नाव मायकेल कॉलिन्स, जे यानाचं नियंत्रण सांभाळत होते. ते यानातून खाली उतरले नव्हते. 20 जुलै 1969 आज 20 जुलै या घटनेची आठवण स्मरण म्हणून आज सहसंवादमध्ये त्याच विषयावर आधारित गाणी ऐकूया.

सूर्यमालेत फिरणाऱ्या ग्रहांमध्ये पृथ्वी नावाच्या ग्रहाचा उपग्रह म्हणजे चंद्र. आता ह्याच्या उत्पत्तीविषयी वैज्ञानिकांमध्ये वेगवेगळे सिद्धांत आहेत की बिग बँग नंतर महास्फोटानंतर जे काही वातावरण तयार झालं आणि त्याच्यामध्ये सूर्यमालेतले ग्रह हे सूर्याभोवती फिरू लागले तेव्हा पृथ्वीच्या भोवती हा एक छोटा गोळा फिरू लागला आणि मग तो पृथ्वीचा चंद्र ज्याला उपग्रह असं म्हटलं जातं. असे चंद्र इतर ग्रहांनाही आहेत, गुरूला आहेत, शनीला आहेत. शनीच्या भोवती एक मोठं कड आहे आपल्याला माहिती आहे. या चंद्राच्या उत्पत्तीविषयी असाही एक सिद्धांत आहे, अर्थात ह्या सगळ्या शक्यता असतात कारण अभ्यास करून त्या वर्तवल्या जातात, की पृथ्वीवरच्या समुद्राचाच एक मोठा भाग अंतराळात उडाला आणि तो पृथ्वीभोवती फिरू लागला आणि तो जो समुद्राचा मोठा भाग तिथल्या जमिनीचा जिथे समुद्र तयार झाला, आता जिथे समुद्र आहे त्याचाच तो जमिनीचा एक मोठा भाग हा अंतराळात उडाला आणि तो पृथ्वीभोवती फिरू लागला आणि तो जो भाग उडाला तिथे समुद्र तयार झाला, अशी एक शक्यता आहे. वैज्ञानिक असाही एक सिद्धांत मांडतात. ह्या पृथ्वीच्या उपग्रहांनी आपल्या लहानपणापासून आपल्याला सोबत केली आहे. मग ती बालगीतं असतील, चित्रपटगीतं असतील, नाट्यसंगीतात सुद्धा हा चंद्र डोकावतोच की.

प्रतिभेचं देणं लाभलेल्या कवींनी, कवींना शब्दांचे ईश्वर असंही म्हटलं जातं, या प्रतिभेचं देणं लाभलेल्या कवींनी या चंद्रावर अनेक कविता केल्या. अगदी बालकवितांपासून गझल, नाट्यपदं, अनेक. तरीही अजून तो विषय संपला नाही आहे. चंद्रावर अजूनही कविता होत आहेत, गाणी येत आहेत, मग ती भावगीतं असतील, चित्रपटगीतं असतील. कवींनी ह्या चंद्राला लढीवाळपणे मानवी अस्तित्वाचा एक भाग मानून चंद्रिका असं त्याचं नामकरण केलं.

जळून टाकणारा हा चंद्र कवी शायर यांचा खूप आवडता विषय. म्हणजे ते चंद्राचं तेजस्वी रूप आणि आपल्या प्रिय व्यक्तीचं मुख, मग त्यातून मुखचंद्रमा या शब्दाची उत्पत्ती झाली.

चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वीसह इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात. हे झालं खगोलशास्त्रीय सत्य. पण कवी मंडळींना हा चंद्रोदय, चंद्रास्त याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचतात. खरं तर चंद्र तोच असतो, आपल्या जन्माच्या आधीपासून तो आहे, तो चिरंतन राहणार आहे. पण मनस्थितीवर तुमच्या अवलंबून आहे की कालचा आणि आजचा चंद्र तोच आहे की आजचा चंद्र नवा आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सुंदर चेहऱ्याला चंद्राची उपमा देऊन मुखचंद्रमा असा शब्द कवींनी निर्माण केला. नजर स्वच्छ असली, दृष्टीमध्ये प्रेम असलं की केवळ आकाशातच चंद्र दिसतो असं नाही, तो हास्यामध्येही दिसतो.

चंद्र स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा बदलतात त्या गतीला अनुसरून. आणि मग यातून तिथी तयार झाल्या, तो खगोलशास्त्रीय गणिताच्या चिकित्सेचा भाग. मग प्रतिपदेपासून पुढे सलग 15 दिवस आणि मग पूर्ण चंद्र जो पौर्णिमेचा असतो, आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्याच्या उगवण्याची आणि मावळण्याची वेळ बदलते आणि मग 15 दिवसांनी तो सूर्याच्या बरोबर उगवतो आणि सूर्याच्या बरोबर मावळतो. त्या दिवशी आपण तिथीने अमावस्या असं म्हणतो. आणि मग पुन्हा प्रतिपदेपासून त्याची उगवण्याची वेळ बदलते, मावळण्याची बदलते. हे चक्र निरंतर सुरू आहे, अव्याहत सुरू आहे. कवी मंडळींना फक्त पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राचीच मोहिनी पडली असं नाही, अगदी प्रतिपदेची किंवा द्वितीयची चंद्रकोर सुद्धा त्यांना भावली.

चंद्राच्या रोजच्या उगवण्याच्या आणि मावळण्याच्या वेळा बदलतात आणि त्याप्रमाणे तिथी ठरते. हे मगाशी आपण बघितलं की प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत आणि मग पुन्हा 15 दिवसांनी अमावस्येपर्यंत हे असं चक्र निरंतर सुरू असतं. पूर्णचंद्राची मोहिनी अनेक कवींना पडली. मगाशी आपण पाणीग्रहणमधलं आचार्य अत्रेंचं नाट्यपदही ऐकलं, जे कोजागिरी पौर्णिमेला ते पद हमखास गायलं जातं, नभोवाणीवरूनही ते वाजवलं जातं. तो कोजागिरी पौर्णिमेचा एक अविभाज्य भाग आहे. उगवला चंद्र पुनवेचा हे पद. पौर्णिमा आणि चंद्र यांचं एवढं घट्ट नातं आहे, तसंच मानवी जीवनामध्ये प्रेम या भावनेचं नातं आहे.

0: नहाती
1: बिजनी वसंत ये था हाथ को खिले सी
0: मधुमालती।

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत

0: उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: पौर्णिमेच्या पूर्ण चंद्र बिंबाबरोबरच त्या रात्रीचं जे आकाश तारकांनी भरून जातं त्याचा मोह काही वेगळाच आहे. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे. तो चांदण्या रात्री प्रत्यक्ष फिरून घ्यावा लागतो आणि मग त्या चांदण्याचा परिणाम मानवी जीवनावर, मानवी मनावर, मानवी विचारांवर होतो.

आपल्या मराठी पंचांगामध्ये पौर्णिमा आणि सण यांचं ही एक नातं आहे. तो पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्या सणाचा आनंद अधिक वाढवतो. बघा ना, वाईट प्रवृत्तीचं दहन, सद्गुणांची वाढ, फाल्गुन पौर्णिमा, होळी, चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, ज्येष्ठातली पौर्णिमा, वटपौर्णिमा, गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, अश्विनातली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कोजागिरी, आणि दिवाळीच्या दिवसात येणारी, दिवाळीच्या सणाला जोडून येणारी, ज्या दिवशी दीपदान, देवालयांमध्ये दिवे लावून उत्सव साजरा केला जातो, कार्तिकातली पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा.

या विश्वाचं नियंत्रण करणारी जी शक्ती, मग त्याला प्रत्येकाने आपापल्या आकलनाप्रमाणे वेगवेगळी नावं दिली. ती अनंत नावं आहेत. आणि मग ह्या अज्ञाताची ओढ लागते आणि त्या अज्ञाताचं दर्शन व्हावं अशी इच्छा होते आणि ते दर्शन जणू चंद्राच्या रूपानं व्हावं.

11:05 आपण कार्यक्रम सुरू केला तेव्हा मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की 20 जुलै 1969 या दिवशी माणसानी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं आणि मग त्याची आठवण म्हणून आज आपण चंद्र हा विषय असलेली गाणी घेतली. मग त्याच्यामध्ये चंद्रिकाही आली. मग त्याची वेगवेगळी रूपं आपण बघितली, त्याच्या वेगवेगळ्या छटा आपण बघितल्या. चंद्रावरच्या कार्यक्रमात ज्या गाण्याशिवाय सांगता होऊ शकत नाही आणि त्या गाण्याबद्दल अधिक निवेदनाची, अधिक बोलण्याची गरज नाही कारण ते थेट मनाला जाऊन भिडतं, असे शब्द तसं संगीत आणि तेवढ्या ताकदीचे स्वर.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत, बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो. बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे. हा खेळ भारतात चतुरंग या नावानं ओळखला जायचा. पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते. शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात. राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो. बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो. तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार भाग्यश्री ताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय.
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे. त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या. भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्याला बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडंसं बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरल्यावरती त्यांनी मला हा खेळ शिकवला आणि तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही, त्यांनी माझ्या भावांना पण शिकवला. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ, मी धरून मी घरात सगळ्यात धाकते.
0: बर,
1: तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येते. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगलीत असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
0: अच्छा.
1: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होतो आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल्ड नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझे वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली आणि त्याच वर्षी योगायोगानी साताऱ्यामध्ये स्टेट सिलेक्शन स्पर्धा नॅशनल करता होती महिलांची आणि मी त्या स्पर्धेत खेळले आणि मी सिलेक्ट झाले आणि मी माझी पहिली राष्ट्रीय स्पर्धा चेन्नईमध्ये खेळले आणि त्यात सुद्धा एवढ्या कमी अनुभवानिशी मी 8वी आले. आणि मग माझ्या भावांना खूप कौतुक वाटलं. माझे सगळ्यात मोठे बंधू ते पण आता नाही आहेत, कैलास कांचनराव साठे, तर त्यांनी या खेळाकरता मला खूप प्रोत्साहित केलं आणि सांगितलं की तुला या खेळात गती आहे तर आता एनिवे तू तर मेडिकलला गेली नाही असं तू खेळत राहा. पण स्पर्धांची संख्या पण त्यावेळी खूप कमी होती, म्हणजे वर्षात 2-3 स्पर्धा असायच्या. तर मी दुसऱ्या वर्षी जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळले त्यावेळेला मी भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झाले जर तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या 4 नंबर मध्ये आलात तर तुम्ही सिलेक्ट होता आणि मी 4th आले. आणि अशा पद्धतीनं माझा खेळाचा आलेख उंचावत गेला आणि मी जवळजवळ म्हणजे ते चेसचं करिअर हे गृहित धरल्यासारखं झालं. अर्थात त्यावेळेची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती कारण बुद्धिबळ या खेळाला अजूनही तेवढी मान्यता नव्हती.
0: बरोबर बरोबर.
1: तर अशा प्रकारे माझी खेळाकडं म्हणजे मी ओढले गेले आणि खेळत राहिले.
0: किती छान. आणि मग त्यानंतर तुमचा हळूहळू प्रवास जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला.
1: तर कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 18 ते 20 वर्ष मी प्रत्येक वेळेला भारतीय टीम मध्ये सिलेक्ट झालो. आणि भारतीय टीम मध्ये तुमची निवड झाली तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या करता सरकार स्वतःच्या खर्चानं भारताचं प्रतिनिधित्व करायला पाठवतं.
0: जेव्हा तुम्ही भारतातून बाहेर गेलात, भारतासाठी तुम्ही प्रतिनिधित्व करत होतात, तर तो पहिला वहिला तुमचा अनुभव कसा होता?
1: तर सुरुवातीला आता म्हणजे मी छोट्या गावातून आले तर त्यावेळेला आज जसे सगळ्या गोष्टींची म्हणजे तुम्हाला अवेअरनेस आहे, तुम्हाला जागरूकता आहे, तुम्हाला जगामध्ये काय चाललंय हे माहिती असतं, जग कसं आहे हे माहिती असतं. तर मी सांगलीतून आले आणि पहिल्या स्पर्धेत करता गेले त्यावेळी एकदम मी नवखी होते आणि सगळ्याच गोष्टी मला नव्या होत्या. विमान प्रवास नवीन होता दुसऱ्या देशात. माझी पहिली स्पर्धा माल्टा होती 1980 मध्ये. मी माल्टाला चेस ऑलिम्पियड करता सिलेक्ट झाले होते. तर ती पहिली स्पर्धा, ते पहिलं गाव, तिकडे भाषेची वेगळी भाषा बोलली जायची, इंग्लिश पण बोलली जायची नाही. तर हा सगळा नवखा आणि अतिशय चॅलेंजिंग अनुभव होता असं मी म्हणेन की ज्याच्या आव्हानात्मक. ते तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात आणि नवीन नवीन अनुभव येतात.
0: अगदी खरं आहे. आणि त्यावेळेला या स्पर्धेमध्ये बुद्धिबळामध्ये महिलांचं प्रमाण तेवढं नव्हतं आताच्या तुलनेमध्ये. काय सांगाल आपण त्याविषयी?
1: ते काही खूप खेळाकडे येतात असं नाही, म्हणजे आता आज या खेळाविषयी खूप जास्त जागरूकता निर्माण झालेली आहे, म्हणजे अवेअरनेस निर्माण झालेला आहे आणि बऱ्याच पालकांना आपल्या मुलींनी बुद्धिबळ खेळावं असं वाटतं. तरी सुद्धा जर पुरुषांच्या तुलनेत जवळजवळ महिलांचं खेळण्याचं प्रमाण हे 10 ते 15% आहे असं मी म्हणेन. आणि त्यातही अगदी वरच्या लेवलला खेळणाऱ्या महिलांची संख्या, ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2 ते 3% आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
0: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
1: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात काही बदल झालेले नाहीत. स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-10, 12-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे अंडर 6, अंडर 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत. आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात. ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा, कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियन्सने छान छान पुस्तकं लिहिलेली होती पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो. आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळे बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे, कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात. कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झाले, म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत. अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा पण अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भरती भरलेली असायची. कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला एक तासातच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले एक मिनिटापासून 3 मिनिटं 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता. आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
0: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती. पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले, 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा. त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं, तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखूण वगैरे आहे का. किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपल्या भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात. त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील, तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली होती आणि फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
0: खूपच छान, खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे असं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय. कारण
1: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात, म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे. कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा, नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो. आणि दुसरी गोष्ट, जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील, त्या अबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण, एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं, ती वृत्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यानं 3 मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेच चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही, तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटते की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
0: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा, ह्या सगळ्या
1: गोष्टी मला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढलंय.
0: खरंय खरंय.
1: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात. म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
0: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे, तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत, काय सांगाल आपण त्याविषयी?
1: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळा बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज, त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचंय, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात, म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योगा, योगा, मेडिटेशन, त्याच्यानंतर जॉगिंग, स्विमिंग, त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता. आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
0: अगदी खरं. आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
1: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे, पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिकदृष्ट्या दमून जाता. आणि बुद्धिबळ खेळात मानसिकदृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते, तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
0: आणि
1: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात, तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो, तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय.
0: हल्ली हातचालकी सारखे प्रसंग घडताना दिसतात, इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
1: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी, कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत, तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं. आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज हरवू शकता. आणि वर्चस्व स्पर्धेसंता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्याबरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाईये. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामा नये. इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेनचा सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण ठिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोअर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला, आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता, आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता, आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू, आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली, तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतो, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन, आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय, आणि मग त्यावरून तो त्या मूला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस ऑपरेंडी सांगितली. त्याच्यानंतर त्याला चेसमधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं, तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या

0: की स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाई आहे, आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. त्या असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाण नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झाले असं मी म्हणताय. आणि आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक निवडेन की पूर्वी चेस प्लेईंग एज म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनू शकत होतात, पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात, आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्ष एक चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना की गोकेश, लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा, अर्जुन इरगसी, आपल्याकडे खेळाडूंची अशी रांग आहे, पण ही मुलं एका दिवसात तयार झालेले नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळतात.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं, त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही, आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही हे स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं ह्या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे, पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकाला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय, ती उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा योग्य संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात, तर कसा फायदा होतो आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघंही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो, कारण तेही बुद्धिबळ खेळतात मी बुद्धिबळ खेळतात, तर आम्ही चर्चा करतो अनालिसिस करतो आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा आणि स्पर्धांना आम्ही एकत्र जाऊ शकायचो. त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणार बऱ्याच वेळा येऊ

0: मिस युअर होम तसं व्हायचं नाही आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं. जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतं, पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा, खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं, आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथ मध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं. तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे. म्हणजे अभ्यास, कारण अभ्यास
1: हा
0: फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त मिळतील त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे यूथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्त्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते. तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

0: श्रोत्यांनो नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये IPHचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईनसुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत. अलकनंदा ताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: IPHचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. त्याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आज आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरंय.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: अच्छा.
1: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो. दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की
0: हो ना.
1: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखीन विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हातपाय ज्याप्रमाणे थकताय तसा मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो. की त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
0: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
1: हो हो ना.
0: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणाला तसं याच्यावर सांगते, आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीजपर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वांगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का, म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं. हां पण समजा हां तर की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतीवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
0: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदा ताई, तुम्ही आत्ताही छान पार्श्वभूमी सांगितलीत या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
1: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
0: खरे,
1: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का? तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सअप.
0: रेडिओ सुद्धा होता आमचा.
1: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा

0: ईशा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसांनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु, मेंटॉर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का. तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत जानेवारी 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या 4 भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

प्रभंजन मराठे यांनी गायलेलं मल्लिका अमर शेख यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं आणि मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. मुक्ता चित्रपटातलं हे गीत होतं. संगीतकार आनंद मोडक आणि गीतरचना होती नाधोम महानोर यांची. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: मुक्ता चित्रपटातलं नाधूम महानोर यांचं गीत आपण ऐकलं. रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलं होतं. संगीतकार आनंद मोडक. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.
0: एक वाजून 30 मिनिटांनी आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित। CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था। राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला। इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी।

0: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो वा मान्सून अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या

0: मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग 9व्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली 3 क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं, मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज चिशिनाव इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांची त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्झानोवस्का दावकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या 2 दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरूळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरूळ गावाजवळ आज पहाटे 3 सुमाराला रस्त्यावरून जाणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी BESTI बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुन्हा एकदा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभाग.

0: भागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे. भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील दत्त मंदिर परिसरात लागलेल्या भीषण आगीत 3 कुटुंबांच्या घरांचे आणि घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. आगीत महत्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि अन्य मालमत्ता जळून खाक झाली असून बाधित कुटुंबांना मदतीची मागणी करण्यात येत आहे. नीट पुनर्परीक्षा भंडारा जिल्ह्यातील 4 केंद्रांवर शांततेत पार पडली. 1879 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम 2025-26 साठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 218.18 कोटी रुपयांची रक्कम ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. साकोलीच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजविणाऱ्या T27 वाघिणीला वनविभागानं उमरझरी परिसरात जेरबंद केले आहे. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला वनविभागानं यशस्वीपणे पकडले आहे. या वाघामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वनविभागानं रात्री रेस्क्यू करून वाघाला जेरबंद केले. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी यांच्यावर कर्तव्यावर असताना कृषी सेवकांना हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार गोपाल अग्रवाल यांच्यावरील 2016 हल्ला प्रकरणी गोंदिया जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 2 आरोपींना प्रत्येकी 5 वर्षांच्या कारावासाची आणि 50,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. अन्य 4 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. गोंदिया शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम पावसाळा संपेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी दिले आहेत. तसंच सुरू असलेल्या खोदकामातील खड्डे 15 दिवसांत बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोंदिया सायकलिंग संडे ग्रुपच्या 5 सायकलपटूंनी 6 दिवसांत 872 किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर वारी पूर्ण केली. गोंदियात परतल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कराचा भरणा वेळेत न केल्यामुळे गोंदिया तालुक्यातील नंगपुरा मुर्री ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यपदासाठी अपात्र घोषित केले आहे. नीट आणि TET पेपर फुटीच्या निषेधार्थ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली NSUI तर्फे गोंदियात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपास अर्थात LHSला स्थानिक नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. शेकडो नागरिकांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढत LHS नको, ROB हवा अशा घोषणा दिल्या. नागरिकांनी रेल्वे अंडरपास ऐवजी रेल्वे उड्डाणपूल अर्थात ROB उभारण्याची मागणी करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले. अंडरपासमुळे भविष्यात पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली. हातात फलक आणि बॅनर घेऊन भीमनगर परिसरातील शेकडो नागरिक प्रशासकीय इमारतीच्या ठिकाणी दाखल झाले. परिसराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतूक लक्षात घेता रेल्वे उड्डाणपूल हाच कायमस्वरूपी आणि सुरक्षित पर्याय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भीमनगर परिसरात प्रस्तावित रेल्वे अंडरपासला विरोध करत नागरिकांनी रेल्वे उड्डाणपुलाची मागणी करीत मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले. आमगाव पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान 3 किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक केली असून 2.5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया शहरातील एका खासगी कोचिंग क्लासवर GST विभागानं छापा टाकून आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. नागपूर येथील GST विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोचिंग क्लासमध्ये दाखल झाले आणि आर्थिक व्यवहारांसह GST संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार GST भरण्यात अनियमितता आढळल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गोंदियातील स्टार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय हिमालयन विनर ठरलेल्या अंश रहांगडालेचा विशेष गौरव करण्यात आला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हरीश मोटघरे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

कानाथ एकाही बोलली कानाथ जांभळाच्या दिवसात

अपर्णा बेवलकर यांनी गायलेलं हे गीत शेखर बेवलकर यांचं होतं. संगीतकार प्रशांत कदम. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 1:55 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्तिगाथा या मालेत ऐकूया संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख.
1: संत ज्ञानेश्वर हे मराठी संत परंपरेतील एक असाधारण व्यक्तिमत्व असून त्यांनी मराठी भाषा, साहित्य, तत्वज्ञान आणि अध्यात्म यांना आगळं वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं. त्यांच्या लेखनातून भक्ती, ज्ञान, कर्म, योग, समता, विश्वबंधुत्व आणि वैश्विक मानवव्याचा संदेश प्रकट होतो. याच कारणास्तव संत ज्ञानेश्वर हे केवळ संत किंवा कवी नसून समाज प्रबोधन करणारे

0: गुह्य ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणून मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्यात अधिकच भर घातली. भगवद्गीतेतील गुह्य तत्वज्ञान ओविबद्ध शैलीत अत्यंत सोप्या रसाळ आणि काव्यमय भाषेत मांडल्यामुळे त्यातील उपमा, रूपक, दृष्टांत, निसर्गचित्र आणि लोकजीवनातील उदाहरणांमुळे ज्ञानेश्वरी सामान्य माणसालाही अगदी सहज समजते. ज्ञानेश्वरीसोबतच त्यांनी लिहिलेले अभंग, विरहिण्या, अमृतानुभव यासारख्या ग्रंथांमधून भक्ती, वैराग्य, ईश्वर प्रेम आणि वैश्विक मानव्याचा संदेश दिला आहे. माऊलींच्या अभंगांमधून भावनांची आर्तता, उत्कटता आणि विचारांची प्रगल्भता यांचा सुंदर संगम दिसतो. संपूर्ण विश्वात एकाच चैतन्य तत्वाचा विलास असल्यामुळे भेदाभेद अर्थहीन आहे अशी व्यापक दृष्टी त्यांच्या अभंगातून व्यक्त होते. त्यामुळेच सर्व जात, धर्म, पंथ, उच्च नीच या पलीकडे जाऊन विशाल मानवव्याचा पुरस्कार त्यांच्या अभंगातून पदोपदी जाणवतो. त्यांच्या या अभेद दृष्टीमुळेच वारकरी संप्रदाय दृढ होण्यास, त्याचा विस्तार होण्यास खूप मदत झाली. ज्ञानेश्वरीच्या शेवटी येणारं पसायदान हे केवळ प्रार्थना नसून विश्वशांती, बंधुभाव, सद्भावना आणि मानव कल्याणाचा एक सार्वकालिक जाहीरनामाच आहे. यामध्ये त्यांनी संपूर्ण मानवजातीच्या मंगलाची कामना व्यक्त केली आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, अशी प्रार्थना पसायदानातून करून त्यांनी धार्मिक सहिष्णुता, समता, मानवता आणि विश्वबंधुत्व यांचं महत्त्व अधोरेखित केलं. आज जगभरात दिसत असणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पसायदानातून व्यक्त झालेल्या वैश्विक मूल्यभावाची, व्यापक मानवव्याची जगाला नितांत गरज आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेला ज्ञानाचा प्रकाश दिला, अध्यात्माला लोकाभिमुख केलं आणि मानवतेचा सार्वकालिक संदेश दिला. त्यांच्या लेखनात काव्यसौंदर्य, तत्वज्ञान, भक्ती आणि जीवनदर्शन यांचा अद्वितीय संगम आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर हे केवळ एका कालखंडाचे संत राहिले नाहीत, तर आजही आपण त्यांना माऊली म्हणताना, त्यांचे अभंग ऐकताना आपलं हृदय प्रेमानं भरून येतं.
1: भक्तीगाथा या मालेत आताच आपण ऐकला संत ज्ञानेश्वरांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचकस्वर होता दिनेश अडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: दुपारचे 2 वाजले आहेत. पुनप्रसारित करीत आहो कृषीवाणी. आज ऐकूया टेरेस गार्डन याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. निरोगी आयुष्य, प्रसन्न मन यासाठी लागते ती स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त हवा, आणि ती मिळते फक्त फुलझाडं, फळझाडं आणि इतर झाडांच्या सहवासाने. झाडं हवा शुद्ध ठेवण्याची कामगिरी लिलयाने पार पाडतात, पण शहरात बंगला आणि फ्लॅट असल्यामुळे बागकाम करण्यासाठी सपाट जमिनीची कमतरता आहे. यावरील एक अचूक पर्याय म्हणजे गच्चीवरील बगीचा, म्हणजेच टेरेस गार्डन. कोणत्याही वनस्पतीला वाढीसाठी आवश्यकता असते ती स्वच्छ सूर्यप्रकाश, पाणी आणि साजेसं माध्यम. इतर व्यवसायाप्रमाणेच शेती हा सुद्धा एक व्यवसाय आहे. या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी शेतीमध्ये रासायनिक खतं, संप्रेरकं, कीटकनाशकं यांचा अमर्याद वापर होतो. स्वतःच्या फायद्यासाठी माणूस वनस्पतीचं शरीरशास्त्र आपल्या सोयीप्रमाणे बदलतो, त्याचप्रमाणे त्याकरता वापरली जाणारी रसायनं नंतर मनुष्याचं आरोग्य बिघडवतात. या रसायनांचा अंश शरीरात गेल्यामुळे कर्करोगाचा धोका बऱ्याच अंशी वाढला आहे. म्हणूनच घरच्या घरी रसायनविरहित भाजीपाला उत्पादनासाठी टेरेस गार्डन हा एक योग्य पर्याय आहे. टेरेस गार्डन म्हणजे काय? आपल्या फ्लॅटच्या गच्चीचा वापर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या भाजीपाला, फुलं, औषधी वनस्पती इत्यादी गोष्टींचं उत्पादन घेण्यासाठी करायचा. टेरेस गार्डनची उभारणी करताना महत्त्वाचं असतं ते

0: पिकांची निवड करणं, जागेनिहाय त्यांचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. दैनंदिन आहारात लागणारा भाजीपाला जसं वांगी, टोमॅटो, भेंडी, कोबी, मिरच्या आणि पालेभाज्या यांचं उत्पादन करावं. देवकार्यासाठी लागणारी सुवासिक फुलांसोबतच औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, उदाहरणार्थ तुळस, पुदिना, कोरफड, गवती चहा, हळद, आलं यांचं उत्पादनसुद्धा टेरेस गार्डनमध्ये घेता येतं. झाडाच्या वाढीनुसार किंवा वाढीच्या पद्धतीनुसार त्याची बागेतील जागा ठरवायची. विविध पिकांच्या गरजेनुसार योग्य त्या माध्यमाची निवड करावी लागते. ते माध्यम झाडाला आधार देणारे, अन्नद्रव्य पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा करणारे असावे. यासाठी पोयटा माती, कंपोस्ट खत, वाळूखडी इत्यादींचा वापर करावा. औषधी वनस्पती वांगी, मिरची यांची लागवड कुंड्यांमध्ये करणं सोयीचं ठरतं. कुंडी भरताना त्यात पहिल्यांदा वाळू अथवा मोठे खडे टाकावेत, जेणेकरून जास्त पाण्याचा निचरा होऊ शकेल. तसंच दोन भाग पोयटा माती आणि एक भाग कंपोस्ट खत याने कुंडी भरून घ्यावी. त्यानंतर चांगल्या रोपवाटिकेतून रोपा आणून लागवड करावी. पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी गादी वाफे बनवावेत. ते बनवताना सुद्धा पोयटा माती, कंपोस्ट खत योग्य प्रमाणात मिसळून घ्यावं. तसेच मोठे प्रो ट्रेचा वापर करावा. त्यासाठी कोकोपीटचा वापर करावा. आपल्या स्वतःसाठी भाजीपाला उत्पादित करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर टाळावा. म्हणूनच घरातील जैविकदृष्ट्या विघटन होणाऱ्या कचऱ्याचा वापर घरच्या घरी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी करावा. त्यासाठी तो कचरा एकत्रित करून त्याला विघटन जलद करणाऱ्या जीवाणूंची प्रक्रिया करावी. तसंच फवारणीसाठी व्हर्मी वॉश किंवा गोमूत्राचा वापर करावा. कोणत्याही बियांची लागवड करताना त्याच्यावर योग्य त्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. रोपांची पुनर्लागवड केल्यानंतर लगेचच बुरशीनाशकाची आळवणी करावी. क्षेत्र मर्यादित असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता असते. तरी त्यांचं नियंत्रण करण्यासाठी सापळा पीक, कडुनिंब, गोमूत्र फवारणी, कामगंध सापळे, मित्र किडी इत्यादी मार्गांचा अवलंब करावा. टेरेस गार्डनमध्ये मर्यादित जागेतच रोपांची लागवड केली जाते. त्या रोपांची गरजेनुसार छाटणी न केल्यास इतर रोपांना वाढीसाठी जागा उपलब्ध होत नाही. तसंच वेलवर्गीय भाजीपाला पिकांना योग्य व्यवस्थापनेसाठी आधार देणं अत्यंत गरजेचं असतं. रोपांच्या गरजेनुसार, अवस्थेनुसार आणि हवामानानुसार सिंचन व्यवस्थापन करावं. तसंच जास्त पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करून होणारं नुकसान टाळावं.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण टेरेस गार्डन याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतःस्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते, क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो.

0: शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योग चिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.
1: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडं बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्त्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का. आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमीन

जमिनीवर पडले तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही बरं का. आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही ह. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लांबकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मारवेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. 2:15 होत आहे. थोड्याच वेळात ऐकूया दोपहर समाचार. हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग। विलंबित ख्यालाची बंदिश 3 तालात तपन लागी, द्रुत ख्यालही 3 तालातच आहे। अब मोरी बात, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी सुधांशु घारपुरे। मनीषा कुलकर्णी यांचं गायन राग शुद्ध सारंग।

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मनीषा कुलकर्णी यांचं गायन आपण ऐकलं, राग शुद्ध सारंग. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची होती. संवादिनीची साथ केली सुधांशु घारपुरे यांनी. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय गायनाचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल्थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी

0: ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू आनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
2: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्यावेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतं आहे, कारण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचे सगळे ॲपरेटस वेगळे, त्या सगळ्याला ॲडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालं आहे प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, ज्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात, त्यामुळे त्या मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
0: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज

0: सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथे मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडके झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजवाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJPच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. यानंतरची प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण अखंड सुरू राहील. नमस्कार.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, त्याचप्रमाणे कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडल्याची नोंद आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. उत्तर कोकणात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याची नोंद आहे. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भ तसंच कोकणात बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. मुसळधार पावसासंबंधीचा इशारा याप्रमाणे. आगामी 24 तासांमध्ये मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये

मध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. याच कालावधीत कोकण, गोवा तसंच मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि परिसरात आगामी 24 तासांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. अधूनमधून पावसाच्या सरी येतील. काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल असाही अंदाज आहे. त्याचबरोबर ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे वारेही वाहतील. कमाल तापमान 28 आणि किमान 24 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरपर्यंतच्या सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी इशारा याप्रमाणे आहे. दक्षिण गुजरातची किनारपट्टी, त्याचप्रमाणे मन्नारचं आखात, सोमालिया, ओमान किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र या भागात आगामी 24 तासांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग वादळात 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या भागात जाऊ नये असा इशारा मच्छीमारांना वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:15 होत आहेत. माझा आवार, माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, फंगस माशाचं संवर्धन हा आजचा आपला विषय आहे. आपण बघतो की विविध प्रकारच्या माशांचं संवर्धन हे आपल्याकडे होत असतं. मग या फंगस माशाचं असं काय वैशिष्ट्य आहे किंवा या माशाचं संवर्धन करताना तुम्हाला काय काय नेमक्या गोष्टी बघणं गरजेचं आहे, म्हणजे कोणकोणत्या पद्धतीनं याचं संवर्धन केलं जातं आणि हा मासा कशा पद्धतीनं बाजारामध्ये सुद्धा त्याला चांगला बाजारभाव मिळणं किंवा एकंदरीतच आपल्या आहाराच्या दृष्टीनं सुद्धा याचं महत्व आहे, तर या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक माधव गीते सरांना. गीते सर हे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील मत्स्यशास्त्राचे विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर आता या फंगस माशाचे जे फायदे आहेत किंवा उपयुक्तता किंवा आपण वैशिष्ट्य म्हणू तर काय सांगाल तुम्ही?
1: पारंपरिक मत्स्य संवर्धनामध्ये आपण जो विचार केला तर कतला रोहू मृगल ह्याच जातीमध्ये आपण आज संवर्धन करत आहोत पारंपरिक पद्धतीमध्ये. त्याचा संवर्धन कालावधी जास्त आहे. फंगस माशाचा जो विचार केला तर याचा संवर्धन कालावधी हा कमी आहे कतला रोहू मृगलच्या तुलनेत, त्यामुळे हा मासा संवर्धन करण्यासाठी उपयुक्त आहे. याला फार चांगली डिमांड आहे. फंगस माशांची उपयुक्तता जर आपण विचारात घेतली तर हा कॅटफिश जातीचा असून तो नदी मोठ्या जलाशयात धरणात तलाव व इतर ठिकाणी हा आपल्याला आढळतो. हा मासा विविध प्रकारचे खाद्य खाऊन त्याची वाढ चांगली होते. याला आपण ओमनिवरस म्हणतो, म्हणजे मिश्र आहारी आहे तो. त्याचबरोबर भाताचा कोंडा किंवा शेंगदाणा पेंड हे दिल्यानंतरही त्याची वाढही चांगली जोमात होते. हा जनरली तलावाच्या तळाशी जे काही कुजलेले खाद्यपदार्थ आहेत वगैरे ह्याचं ग्रहण करतो. त्याचबरोबर जे काही कवचधारी प्राणी असतील, कीटक असतील व इतर सडलेले जे काही प्राणी आहेत त्याचं हा सेवन करून तलाव स्वच्छ ठेवण्यासही आपल्याला त्याच्या माध्यमातून मदत होते. हा आणि त्याचबरोबर कमी प्राणवायू सुद्धा हा मासा चांगला सर्वाईव्ह करतो, जे इतर माशांच्या तुलनेत हे फार चांगलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे.
0: तो तग धरून राहू शकतो.
1: हो हो. ह्यामध्ये पंगेशियसच्या काय जाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पंगेशियस सूची ह्या जातीचा मासा संवर्धनासाठी उपयुक्त आहे. तसंच काही वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला, हा कणखर आहे, वाढ चांगली होते. हा मासा साधारण 8 ते 10 महिन्यात 1 ते 1.5 किलो पर्यंत वाढतो. कतला रोहू मृगल ह्या माशांसोबतही संवर्धन करू शकतो. आपण म्हणतो सर्वात महत्वाचा भाग जो आहे मत्स्य संवर्धनात, पाणी जर समजा थोडं फार मिसमॅनेजमेंटमुळे दूषित झालं असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो तग धरू शकतो. अशी काही ह्या माशाची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारच्या पाण्यात तग धरून राहतो हे मी आपल्याला सांगितलंच आहे. या माशाची पिल्ले जो विचार केला तर कृत्रिम खाद्य नाही मिळालं तर सुरुवातीचा कालावधी जो आहे तर ते एकमेकांना खाऊ शकतात किंवा स्वजाती भक्षण आपण म्हणतो, पण नंतर जशी त्याची वाढ होते मग ही कॅनिबलिझम त्यांची जी सवय आहे ती नाहीशी होते. पण हा मासा चांगला वाढ होणारा आहे, कृत्रिम खाद्य सहज स्वीकारणारा आहे आणि हा फायदा देणारा मासा आहे.
0: म्हणजे यांचं संवर्धन जर करायचं आहे आपल्याला तर याच्यासाठी तलाव कसे असायला हवे?
1: मत्स्य संवर्धन कोणत्याही माशांचं आपल्याला करायचं झालं तर तलाव जो आहे तो आयताकृती असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जो ओढ जाळ असतं शेवटी आपण हार्वेस्टिंग करावं लागतं त्यावेळी त्या जाळ्यावरचा खर्च कमी होतो. त्याची जी रुंदी आहे ती वाऱ्याच्या दिशेने असेल तर ऑक्सिजनचं मिसळण्याचं प्रमाण पाण्यात हे जास्ती होतं, हा एक त्याचा फायदा होतो. दुसरं तलावाचे बांध व्यवस्थित पिचिंग करून घेणं गरजेचं आहे, त्याला स्लोप असणं गरजेचं आहे 1:1.5 जेणेकरून त्या बांधाची धूप होणार नाही. मग ह्या तलावाच्या आकारांचा जर विचार केला तर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर कमीत कमी 20 गुंठ्याच्या पुढेच म्हणजे 1/2 एकरच्या पुढेच ही तलाव असणं गरजेचं आहे व्यावसायिक दृष्टीने. साधारण ह्या तलावांचं आपण असं ह्या पद्धतीने रचना करू शकतो.
0: आता याच्यासाठी सर पूर्वतयारी जर करायची असेल आपल्याला तर काय करता येईल?
1: जसं आपण इतर शेतीमध्ये पूर्व मशागतीची कामं म्हणतो तसंच ह्या मत्स्य संवर्धनामध्ये सुद्धा पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. यामध्ये काय, एक पीक काढून झाल्यानंतर माशांची काढणी झाल्यानंतर तलावातील पूर्ण पाणी हे कमी करणं किंवा पूर्ण आटवणं गरजेचं आहे. तलाव पूर्ण उन्हात सुकवणं गरजेचं आहे जेणेकरून त्याला तडे जातील आणि जे काही गॅसेस आहेत H2S वगैरे हे सगळे त्या तलावातून निघून जातील. कारण आपण जे खाद्य टाकतो माशांची जी विष्ठा असते ती तळाशी राहते, त्यामुळे तो सुकवणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला तिथे नांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या मातीची सुपीकता अजून वाढते. मग त्यानंतर तलावामध्ये चुन्याची मात्रा देणं गरजेचं आहे. चुना याच्यासाठी की माशांना साधारण जो आपण पीएच म्हणतो सामू जो आहे तो 6.5 ते 8.5 या रेंजमध्ये असेल तर माशांची वाढ ही जोमात होते. त्यामुळे आपल्याला ह्या चुना देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग पाणी भरून आपल्याला त्याला खत व्यवस्थापन करायला लागतं. आता खत व्यवस्थापनामध्ये काय तर शेणखत 3 ते 4 टन प्रति हेक्टरी या दराने टाकणं आवश्यक आहे. ते मत्स्य बीज सोडण्याच्या 15 दिवस अगोदर, जेणेकरून शेणखत जे आहे त्याचं विघटन होऊन त्यातनं पान वनस्पती ज्या आहेत त्या तयार होतात. सूक्ष्म पान वनस्पती म्हणूया, वनस्पती प्लवंग खरं तर आपण त्याला म्हणतो प्लँक्टन. आणि वनस्पती प्लवंगाबरोबरच आपल्याला प्राणी प्लवंगही त्याला आढळतात. म्हणजे सुरुवातीला पाणी हिरवं होतं आणि नंतर गोल्डन ग्रीन असा त्याचा कलर येतो. म्हणजे वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग याचा विपुल प्रमाणात त्या तलावामध्ये साठा होतो आणि हे माशांचं नैसर्गिक खाद्य आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जर आपल्याकडे शेणखत नसेल तर पोल्ट्रीची विष्ठा सुद्धा आपण तिथे टाकू शकतो, पण त्याची मात्रा 1 ते 1.5 टन प्रति हेक्टरी एवढीच ठेवावी. ह्या पद्धतीने त्याची पूर्वतयारी करावी लागते. आणि जर काही शेतकऱ्यांकडे अडचण अशी असते की त्यांना पूर्णपणे पाणी काढताच येत नाही, बारामाही त्यांच्या ह्याच्यात पाणी राहतं, मग अशा परिस्थितीमध्ये काही पावसाच्या पाण्यासोबत म्हणा किंवा आपल्या चुकीमुळे इतर मासे आलेले असतात, मग ते भक्षक मासे असू शकतात किंवा भक्षक जरी नसले तरी पण हे मासे कॉम्पीट करतात पुढच्या ज्यावेळी आपण बीज सोडू त्यांना. अशा माशांचं निर्मूलन करणं फार गरजेचं आहे. मग अशा माशांना जेवढं पाणी कमी होईल तेवढं कमी करून जाळी ओढून ते मासे काढून टाकणं गरजेचं आहे. तरीही नियंत्रण नाही झालं तर 35% क्लोरीन 300 किलो प्रति हेक्टरी त्या तलावामध्ये टाकणं गरजेचं आहे, जेणेकरून सर्व मासे मरून जातील. आणि 3 ते 4 दिवसानंतर पुढील जे चुना टाकणं असेल किंवा खत देणं असेल ही प्रक्रिया फॉलो करायची आहे. ज्या पद्धतीने आपण तलावाची पूर्वतयारी करणं गरजेचं आहे.
0: नक्कीच नक्कीच. सर आता स्टॉकिंग किंवा आपण जे बीज संचयन म्हणतो तर याविषयी काय सांगाल?
1: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे संचयन जे करतो आपण बीज ते किती करायचं केव्हा करायचं हे फार महत्वाचं आहे. सोप्या गोष्टी आहेत. संचयन करतावेळी प्रमुख काळजी घेणं गरजेचं आहे की शेतकरी येतात आणि पटकन ते बीज आपल्या तलावात आणून सोडतात असं करायला नकोय. याने माशांवरती ताण येतो, कारण तलावातील पाण्याचं तापमान आणि आपण ज्या पिशवीतनं ते बीज आणलेलं आहे त्याचं तापमान ह्याच्यात फरक असतो. 12 तास किंवा 36 तास तो ट्रान्सपोर्ट होऊन ते बियाणं आलेलं असतं, तर सडनली आपण तोडलं तर त्यांना स्ट्रेसमध्ये येतात. ते लागलीच मरतूक होत नाही, पण त्यांचं खाण्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग ते रोगाला बळी पडून असे मरतूक होण्याचे चान्सेस असतात. तर बऱ्याच शेतकरी म्हणतातही आम्हाला असं झालं वगैरे. मग त्यामुळे एक साधारण 1/2 ते 1 तास त्या पिशव्या त्या पाण्यावरती तरंगत ठेवणे आणि तलावातील पाणी मगणे, त्या पिशवींमध्ये भरणे 1/2 पिशवी आणि नंतर ते सीड त्या तलावांमध्ये सोडणं खूप गरजेचं आहे. याच्यामुळे माशांवर त्या बीजांवरती ताण येत नाही. मग हे सोडायचं किती तर प्रत्येक तलावाची एक कॅरिंग कॅपॅसिटी असते, त्याप्रमाणे ते संचयन दर त्या माशाच्या जातीप्रमाणे ठरवायला लागतो. आज आपण कतला रोहू मृगलचा जो विचार केला तर 5 ते 6 हजार मत्स्य बोटुकली सोडणं गरजेचं आहे. तिलापियाचा जो विचार केला तर हे 20 हजार प्रति हेक्टरी आपल्याला सोडणं गरजेचं आहे. आणि पनगॅसियसचा जो विचार केला तर हा सुद्धा आपल्याला 20 हजार प्रति हेक्टरी मत्स्यबीज सोडणं गरजेचं आहे. ते पण 5 ग्रामच्या साईजचं किंवा 5 ग्रामहून पुढच्या साईजचं सोडणं गरजेचं आहे पनगॅसियसचं बीज.
0: अच्छा, आता सर आपण जेव्हा खाद्य व्यवस्थापन बघतो माशांसाठीचं तर मग त्यात काय म्हणजे काळजी घ्यायची?
1: हा एक फार महत्वाचा भाग आहे किंवा घटक आहे, कारण 60 ते 70% संवर्धनातला जो खर्च आहे हा खाद्यावरती होतो. आता आपण खत व्यवस्थापन तर करतोच, कशासाठी? तर त्यांचं नैसर्गिक खाद्य तयार होण्यासाठी. पण त्याच्यावरतीच त्याची वाढ होणार नाही, कारण ते नैसर्गिक अधिवासात नाही आहेत. नैसर्गिक अधिवासात त्यांना नैसर्गिक खाद्य कमी पडलं तर ते स्थान बदलतात, पण इथे आपण बंदिस्त ठेवतो यांना. तर मग अशा वेळी त्यांना पूरक खाद्य देणे गरजेचं आहे. साधारण 25 ते 30% प्रोटीनयुक्त तरंगणारं खाद्य आज बाजारात उपलब्ध आहेत. बऱ्याचशा कंपनीज आहेत, कोणत्याही एक कंपनीचं आपण घेऊन ते त्यांच्या गरजेअनुसार टाकणं महत्वाचं आहे. आता किती टाकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळी आपण संवर्धन करतो म्हणजे 5 ग्रामच्या पुढची बोटुकली आपण तिथे आणून सोडतोय, तर सुरुवातीला माशाच्या टोटल बायोमास म्हणजे माशांच्या एकूण वजनाच्या 5% सुरुवात करायची आहे. नंतर ती आपल्याला हळूहळू कमी करायची आहे, म्हणजे 5 वरून 4, 2 महिने 5%, नंतर 4%, आणि राहिलेल्या कालावधीत 3 आणि 2% ह्या पद्धतीने आपल्याला माशाला ते खाद्य द्यायचं.
0: बरोबर, अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं. संवर्धन जेव्हा आपण करणार आहोत या दरम्यान जी काळजी घ्यायची आहे आणि देखभाल ती कशी असायला हवी.
1: सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण मासे सोडतो आणि परत नाही आता काळजी, ओके आपण पाण्यात सोडलं, शेतकऱ्यांचा साधारण समज असतो ते वाढतील आपण खाद्य टाकतोय, पण असं नाही. आपण जसं गुरांना वगैरे पाहू शकतो काय त्याला इजा झाली तर कळतं, पण माशांच्या बाबतीत आपल्याला असं समजत नाही. त्यामुळे 15 दिवसानंतर किंवा महिनाभराने आपण सॅम्पलिंग करणं गरजेचं आहे, म्हणजे पाक टाकून मासे गोळा करणं, त्यांचं वजन करणं, आणि ते करत असताना आपल्याला त्याला काही इजा झाली आहे का हे लक्षात येतं. मग काही उपाययोजना त्याच्यासाठी करायची असेल तर ती आपण करू शकतो. त्यामुळे हे सॅम्पलिंग तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याची सद्य परिस्थिती काय आहे, किती वाढलेला आहे, म्हणजे आपण फीड कमी अधिक करण्याचा सुद्धा त्या माध्यमातून समजू शकतो. त्यामुळे हे सॅम्पलिंग तितकंच महत्वाचं आहे,
0: म्हणजे ही काळजी घेणं आवश्यक आहे,
1: खूप आवश्यक आहे.
0: सर, आता काढणी जेव्हा केली जाते तर म्हणजे कशी पद्धत आहे त्याची?
1: आता आपण नैसर्गिक अधिवासात मासेमारी करतो आपण, आता हा आपला बंदिस्त हे आहे, त्यामुळे आपल्याकडे ओढ जाळं असणं आवश्यक आहे त्यासाठी, जेणेकरून 100% मासे जे आपण तलावात सोडलेले आहेत ते सर्वसाधारण एकाच आकाराचे आपल्याला भेटतात, पंगेशियस किंवा तिलापिया, ते एकत्रच काढण्यास आपल्याला मदत होते. तर ओढ जाळ्याचा वापर करणं गरजेचं आहे. ओढ जाळ्याने ते काढून व्यवस्थित बर्फात साठवणूक करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून माल फ्रेश राहील, किंवा एक्सपोर्ट करायचं असेल तर त्या कंपनीजचा व्हॅन येईस तोपर्यंत चिल्ड कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे, किंवा आपल्याला लोकल बाजारमध्ये जरी न्यायचा असेल तरी तो माशाची आपण जी प्रत म्हणतो किंवा क्वालिटी म्हणतो ती त्याच्यामुळे
0: व्हायला पाहिजे. साठवणूक
1: व्यवस्थित करणं तितकंच गरजेचं आहे बर्फासह. त्याचबरोबर वाहतुकीची व्यवस्था आपल्याकडे तत्पूर्वी करून ठेवणं गरजेचं आहे, कारण मासा हा पेरिशेबल प्रॉडक्ट म्हणतो, म्हणजे पटकन
0: खराब होऊ शकतो,
1: त्यामुळे वाहतुकीची व्यवस्था म्हणजे हे पूर्व नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि ओढ जाळ्याने काढून मग आपण बर्फामध्ये साठवून ह्या पद्धतीने मासळी आपल्या मार्केटमध्ये पोहोचवू शकतो.
0: सर, आता हे सगळं झालं

0: पण म्हणजे आपण हे संवर्धन करतो, पण जेव्हा आपण जलाशयातील जो पिंजरा पद्धत आहे तर त्यामध्ये सुद्धा पंगेशियस माशाचं संवर्धन केलं जातं, तर मग हा जलाशयांचा जो प्रकार आहे किंवा त्याचा जो वापर आहे तर त्याच्याविषयी काय सांगाल?
1: ही एक नवीन टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपण म्हणतो आज पिंजऱ्यातील मत्स्य संवर्धन, याच्यामध्ये आपण पनगेशियस, तिलापिया आणि इतर जातींचं संवर्धन करतो. याच्यामध्ये कमी जागेमध्ये आणि जास्त घनतेमध्ये संचयन केल्यामुळे याच्यातून आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं. तुम्ही म्हणालात की जलाशयाचे प्रकार आपण तत्पूर्वी जाणून घेऊया. जलाशय म्हटल्यानंतर आपण सर्वसाधारण भाषेत धरण म्हणतो किंवा गावतळी असतील किंवा तलाव या नावाने ओळखतो. तर जलाशयाचेही प्रकार आहेत. आता त्यामध्ये 5,000 हेक्टरच्या जवळती असेल तर मोठे जलाशय आपण त्याला संबोधतो. 1,000 ते 5,000 हेक्टर असेल तर मध्यम जलाशय आपण त्यांना संबोधतो. आणि 1,000 हेक्टरच्या खाली जेवढे जलाशय आहेत त्यांना आपण लघु जलाशय म्हणून संबोधतो. आता याचा वापर कसा होतो? काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतींना पुरवण्यासाठी, वीज निर्मितीसाठीही ह्या धरणांचा उपयोग होतो, पिण्यासाठी होतो, पूर नियंत्रणासाठी काही बंधारे बांधलेले असतात, त्याचबरोबर मत्स्य उत्पादनासाठी आणि सगळ्यात महत्वाचं हल्ली पर्यटनासाठी सुद्धा यांचा उपयोग हा होतो. त्यात आपण जर पिंजरा पद्धतीने जर मत्स्य संवर्धन केलं तर त्यातनं निश्चितपणे आपल्याला चांगलं अर्थार्जन होऊ शकतं.
0: नक्कीच. सर, आता जलाशयातील मत्स्य व्यवसाय जो आहे तर याची सद्यस्थिती काय सांगाल?
1: हे जे जलाशय आहेत भारतापुरता जर विचार केला तर आज आपण मासेमारी करून त्या जलाशयातनं त्याला कॅप्चर फिशरी आपण म्हणतो आणि कल्चर म्हणजे हे पिंजरा पद्धतीने किंवा आपण बीज सोडून नंतर त्याची हार्वेस्टिंग करणे किंवा काढणे अशा पद्धतीने करतो. पण जागतिक पातळीवर पाहिलं तर चीन हा प्रति हेक्टरी 700 किलोहून अधिक उत्पन्न घेतो जलाशयातनं, तेच श्रीलंका 300 किलो प्रति हेक्टरी घेतो. पण भारताचा जो विचार केला तर आपण फक्त 82 किलो प्रति हेक्टरी एवढंच उत्पन्न घेतो. याच्या मागे कारणही तशीच आहेत. त्या कारणांवरती जाण्यापूर्वी साधारण जे 500 किलो प्रति हेक्टरी, 250 किलो प्रति हेक्टरी आणि 100 किलो प्रति हेक्टरी लघु, मध्यम आणि मोठ्या जलाशयातून उत्पन्न घेऊ शकतो. म्हणजे आपण जे पोटेन्शियल म्हणतो ते आहे आपल्याकडे, पण आपण घेतोय किती? 82 किलो प्रति हेक्टरी. ह्याची बरीचशी कारणं आहेत, म्हणजे योग्य बीज उपलब्ध नसणे, त्याचबरोबर ह्या धरणांमध्ये जे काही बोल्डर्स आहेत, दगडं आहेत, झाडांची खोडा आहे ती व्यवस्थित काढल्या नसल्यामुळे हे अशी बरीचशी कारणं आहेत ज्याच्यामुळे मासेमारी करणं कठीण जातं. मग याला उपाय म्हटल्यानंतर आज आपण पिंजरा पद्धतीने संवर्धन अशा जलाशयांमध्ये करू शकतो.
0: नक्कीच. सर, आता या पद्धतीमध्ये मत्स्य शेतीसाठी काही मार्गदर्शक अशी तत्व असतील तर ती काय सांगा?
1: हो, एक राष्ट्रीय समिती केंद्र शासनाने 25 एप्रिल 2016 रोजी स्थापित केली होती. त्यांनी काही मार्गदर्शक तत्वे त्याच्यासाठी निश्चित केली होती, ज्यामध्ये पारंपरिक मच्छीमारांना त्रास न होता राष्ट्रीय मत्स्य उत्पादन वाढविणे हे एक त्याचं देश म्हणा किंवा तत्व, दरडोई मत्स्य प्रतिने उपलब्धता आज देशाची वाढवणे हा एक त्याच्या मागचा उद्देश होता, त्याचबरोबर मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे व शाश्वत व्यवसाय त्यांना देणे हा एक उद्देश होता, आणि जैवविविधता सांभाळून शाश्वत उत्पन्न वाढविणे हे सगळ्यात महत्वाची बाब समितीने नेमून दिलेली होती.
0: सर, आपण पिंजरा म्हणतोय तर हा पिंजरा म्हणजे काय, याविषयी काय सांगाल तुम्ही?
1: पिंजरा म्हटलं तर आपण तो साधारण त्याचा आकार गोल, आयताकृती किंवा चौकोनी आपण ठेवू शकतो, आणि याच्यामध्ये सुद्धा तरंगते पिंजरे मधल्या कॉलमला आणि बॉटमला असेही पिंजरे असतात. पण मॅनेजमेंटच्या म्हणजे व्यवस्थापनाच्या दृष्टीने तरंगणारे पिंजरे हे खूप फायदेशीर आणि सोपे असतात, मॅनेजमेंटच्या दृष्टीने हाताळायला सोपे असतात, त्यामुळे हे पिंजरे तरंगणारे फार महत्वाचे आहेत. आता त्याचा आकार जर पाहिला तर साधारण 6 बाय 4 बाय 4 मीटर अशी त्याची साईज असते, आणि त्याच्या आपण बॅटरीज म्हणजे एक ओळ अशी त्याची एक बॅटरी आपण म्हणतो, अशा 6, 12, 24 अशा वेगवेगळ्या बॅटरीज आपण त्या जलाशयामध्ये ठेवू शकतो.
0: म्हणजे अशा प्रकारे केलं जातं. आणि त्यासाठी साहित्य सर काय लागतं साधारण?
1: आता पिंजरा बनवण्याचा जो विचार केला तर आपल्याला त्याला स्टील फ्रेम लागते, म्हणजे ते गॅल्वनाइज पाहिजे जेणेकरून ती गंजणार नाही, त्याचबरोबर जाळं असतं तेही म्हणजे नॉटलेस जाळी आज मिळतात, ती जाळी वापरणं गरजेचं, आणि तो पिंजरा तरंगण्यासाठी बॅरल, ह्या सर्व गोष्टींची आज आपल्याला आवश्यकता आहे. पीव्हीसी बॅरल किंवा एचडीपी बॅरल्स आपण वापरू शकतो.
0: बरोबर. आता सर, जलाशयाची जी निवड आहे आणि आपण जेव्हा ही निवड करतो म्हणजे जी जागा आहे तर ही सुद्धा निवडताना काय काय नेमकी काळजी घ्यायला हवी?
1: शक्यतो 1,000 हेक्टरच्या पुढची जी जलक्षेत्र आहेत अशा तलावांची निवड करणं

0: गरजेचं आहे, जिथे कमीत कमी खोली 10 मीटर असावी, जेणेकरून पाण्याची पातळी कमी जरी झाली तरी तो पिंजरे खाली तळाशी जाणार नाहीत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर खोल जलाशय असणं गरजेचं आहे, त्याची सरासरी खोली कमीत कमी आपण 10 मीटर ठेवणं गरजेचं आहे.
1: बरं,
0: आणि छोटी जी जलाशय आहेत याच्यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीनेच मत्स्य संवर्धन करू शकतो.
1: बरोबर. आणि आता जेव्हा जागा आपण निवडणार आहे तर तेव्हा काय काळजी घ्यायची?
0: आपल्याला थोडं मेट्रोलॉजी सेंटरमधनं माहिती घेणं गरजेचं आहे की वादळ आणि ह्या काही गोष्टी पूर्वी कधी झालेल्या आहेत वगैरे, ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. जर त्या ह्याच्यामध्ये मोठी धरण असेल तर त्यात लाटाही तयार होतात, त्या मोठ्या कितपत होतात काय, ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये नैसर्गिक खाद्य किती उपलब्ध आहे, म्हणजे आपण जे वनस्पती प्लवंग आणि प्राणी प्लवंग म्हणतो याचीही तपासणी करणं गरजेचं आहे. जलाशयामध्ये कोणतं इफ्लुएंट म्हणजे आपण इंडस्ट्रीयल वेस्ट वगैरे असं पाणी येता कामा नये, जेणेकरून माशांची आपल्याला
1: पाणी दूषित व्हायला नको,
0: हा दूषित पाणी नाही ह्याचीही तपासणी करणं गरजेचं आहे.
1: आता सर, पिंजऱ्याची जी देखभाल आहे तर ही नेमकी कशी करायला हवी?
0: ज्यावेळी आपण पिंजऱ्या पद्धतीमध्ये मत्स्य संवर्धन करतो तर आपण जेवढे पिंजरे इन्स्टॉल केलेले आहेत किंवा तिथे ठेवलेले आहेत त्याच्यासाठी एक्स्ट्रा जाळी डबल ठेवणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, शेवाळ त्या पिंजऱ्यांवरती जमा होतं, मग ते पिंजरे ते जाळी चेंज करणं आपल्याला कालांतराने गरजेचं असतं. मग ते चेंज केल्यानंतर त्याला प्रॉपर स्क्रब करून घासून पाण्याने छान फवारा मारून ते स्वच्छ धुणं गरजेचं आणि उन्हात सुकवणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीचं पालन करणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून पाणी त्यात पिंजऱ्यांमधनं वाहत राहतं, नाहीतर तो पाण्याचा प्रवाह तो कमी होतो. आणि त्याचबरोबर ज्या फ्रेम्स आहेत त्याला अँटी करोझिव्ह पेंट्स वगैरे लावणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ह्या बाबी थोडं कटाक्षाने पाळणं गरजेचं आहे.
1: सर, आता पिंजऱ्यामध्ये पंगस माशाचं जे संवर्धन आहे तर हे नेमकं मग कसं होतं?
0: आपण जसं मत्स्य तलावांमध्ये मत्स्य संवर्धन करतो त्याच पद्धतीने इथे पिंजऱ्यामध्ये आपल्याला बीज संचयन करण्यापूर्वी त्याला साधारण 3 मिलीग्राम प्रति लिटर KMnO4 एक द्रावण तयार करणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ते मासे बुडवून निर्जंतुक करून आपल्याला त्या तलावात सोडणं अपेक्षित आहे. याचा उद्देश असा की त्याच्यावरती काही नजरचुकीने म्हणा किंवा काय काय पॅरासाइट्स असतील म्हणजे परजीवी असतील वगैरे तर ते त्या जलाशयामध्ये एंटर होणार नाही, म्हणून ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर साधारण मगाशी आपण सांगितलं की 5 सेंटीमीटरच्या पुढच्या आकाराची बीज सोडणं गरजेचं आहे, मग त्या पद्धतीने त्याची उपलब्धता पाहून घेणं तितकंच गरजेचं आहे. याच्यामध्ये पण साधारण बोटुकली 80 ते 100 नग प्रति घनमीटर सोडू शकतो, याच्यामध्ये संचयन दर हा जास्ती आहे.
1: बरोबर.
0: आणि यालाही आपल्याला नैसर्गिक खाद्यासोबत तलावात ते असतं, त्यासोबतच कृत्रिम खाद्य जे तरंगत खाद्य आहे माशांचं ते देणं आवश्यक आहे, तेही आपल्याला 20 ते 30% प्रोटीन असलेलं देणं गरजेचं आहे. आणि एकूण वजनाच्या 5% सुरुवात करून 1% संवर्धनाच्या शेवटी शेवटी ते देणं गरजेचं आहे. असं साधारण 9 ते 10 महिन्याचं संवर्धन कालावधीत साधारण 1 ते 1.5 किलोचा मासा तलावातील संवर्धनात मिळतो आणि इथे 900 ते 1000 ग्रामचा पिंजरा पद्धतीमध्ये मासा मिळतो.
1: सर, एकंदरीत आपण बघितलं तर पंगस माशाचं संवर्धन तसं करायला खरं तर सोपं आहे, फक्त त्याच्यातल्या ज्या महत्वाच्या बाबी आहेत तर या मत्स्य संवर्धन करताना बघणं आणि शेतकऱ्यांनी त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे पिंजरा पद्धत असेल किंवा तुम्ही अगदी तलावात करताय किंवा मोठ्या जलाशयामध्ये करताय तर या सगळ्या गोष्टी पाहणं आणि खाद्याचं व्यवस्थापन असेल किंवा संवर्धन करताना जी काळजी घ्यायची आहे व्यवस्थापन आहे या सगळ्या गोष्टी या संवर्धनाच्या दृष्टीने आणि नक्कीच तुम्हाला जे मिळणारं उत्पादन आहे त्यापासून चांगल्या पद्धतीनं मिळू शकतं. तर सर, आज तुम्ही इथे आलात आणि या पंगस माशाचं संवर्धन कसं करायचं, काय काय महत्वपूर्ण गोष्टी यामध्ये बघणं आवश्यक आहे याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.

माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. 3:37 झाली आहेत. आता ऐकूया गंमत जम्मत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसा ताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात, कविता सुद्धा ऐकायला आवडतात आणि एखादी चांगली कविता तुम्ही वाचली की तुम्हाला आनंदही होतो. पण मित्रांनो, ह्याच गोष्टी आणि ह्याच कविता जर तुमच्यासारख्या तुमच्या मित्रमैत्रिणींनी लिहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच त्यांचं कौतुक वाटतं की नाही. आणि तुम्हाला तेव्हा असंही वाटतं की किती छान लिहिलं यांनी आणि हे आपल्याला का नाही येत लिहिता. तर मित्रांनो, असं नाही आहे बरं का. कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला करावीशी वाटते तेव्हा त्यासाठी काही तयारी करावी लागते. आणि चांगलं तुम्हाला जर लिहावंसं वाटत असेल किंवा आपल्याला लिहिता यावं असं वाटत असेल तर थोडंसं वाचायला सुरुवात करा. आणि आपण रोजच्या जीवनात एखादी घटना एखादा प्रसंग अनुभवतो तेव्हा तो स्वतःच्या शब्दात मांडायला शिका आणि मग बघा तुम्हाला सुद्धा लिहिता येतं की नाही. तर मित्रांनो, लिहिण्याबद्दल आज मी इतकं बोलते तेव्हा नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याकडे कुणीतरी लिहिणारं आज आलेलं आहे आणि तेही खरंच आहे बरं का. मित्रांनो, आज आपल्या दोन बालमैत्रिणी आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. एकीचं नाव आहे उत्कर्षा जोशी आणि दुसरीचं नाव आहे हर्षदा जोशी. हर्षदा ही आपली मैत्रीण खूप सुंदर गोष्टी लिहिते आणि उत्कर्षा ही आपली मैत्रीण खूप छान कविता करते. तर आज त्या आपल्याला त्यांच्या कविता आणि एक कथा ऐकवणार आहेत आणि त्यांचं लेखन त्या कसं करतात याविषयीच आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तेव्हा आपल्या या दोन्ही मैत्रिणींचं तुमच्या वतीने आजच्या कार्यक्रमात मी स्वागत करते. तर हर्षदा, मला सांग, तू गोष्ट लिहिते
1: हो,
0: तर तुला असं का वाटलं आणि कधी वाटलं की आपल्याला गोष्ट लिहिता येते?
1: शाळेमध्ये असताना मी कितीदा तरी गोष्टी लिहिल्या होत्या आणि माझ्या मैत्रमैत्रिणींना सुद्धा दाखवल्या होत्या. मग त्यांना त्या खूप आवडल्या आणि जेव्हा हे आमच्या मालटे मॅडमला समजलं तेव्हा त्यांनी तुमच्याशी संपर्क करायला लावला, म्हणून मी आज इथपर्यंत आहे.
0: बर, तुला असं एखादी घटना पाहिली किंवा एखादा प्रसंग पाहिला की गोष्ट लिहावीशी वाटते का? असं तुझ्या मनात एखादी कल्पना येते आणि त्याच्यावर तू गोष्ट लिहिते?
1: नाही, एखादी जर का घटना घडली असेल तर मग मी ती माझ्या रोजच्या डायरीमध्ये लिहित असते आणि माझ्या मनाने त्याला आणखीन सुंदर गुंफण्याचा प्रयत्न करते.
0: म्हणजे त्याच्यामध्ये आणखी कल्पना करून तू छान ती गोष्ट रंगतदार कशी होईल यासाठी प्रयत्न करते. तर हर्षदा, मला सांग की तू आता कितव्या वर्गात जाते आणि कुठल्या शाळेत जाते?
1: मी आता 9वीला जाते आणि माझ्या शाळेचे नाव पायोनियर सेकंडरी स्कूल आहे.
0: बर, आणि मित्रांनो, हर्षदा जी गोष्टी लिहिते तिचीच जुळी बहीण आज आपल्याकडे आलेली आहे. तिचं नाव आहे उत्कर्षा आणि ती छान छान कविता करते बरं का. तर उत्कर्षा, तुला काय आठवतंय तू पहिली कविता कधी केली होती?
1: हो, मी 7वीत असताना आमच्या मराठीच्या शिक्षिका होत्या, त्यांना आम्ही मानकापे मॅडम म्हणतो, त्यांनी एक उपक्रम दिला होता एक कविता शिकवताना की सर्वांनी उद्या एखादा विषय देऊन कविता करून आणा. तेव्हा मी विषय घेतला होता आई आणि मी ती कविता लिहिली एकदम

0: आवडीनं, आणि मला म्हणजे मी लिहिलेलीच कविता आवडली, आणि मी ती पुढच्या शनिवारी म्हणजे आमच्या शाळेत दर आनंददायी शनिवार सेलिब्रेट करतात, त्याच्यात विद्यार्थ्यांचे विविध कौशल्य तिथे दाखवले जातात. काही काही जण नाटकं करतात, एक पात्री नाटक असेल, गाणं म्हणून दाखवतात. तर मला वाटलं की मी तिथे माझी कविता सादर करावी, म्हणून मग मी तिथे माझी कविता सादर केली, आणि मग तिथलच्यांना ती आवडली, आणि मग मला वाटू लागले आणखीनही कविता कराव्या. मग मी कविता करायला लागले, मग मला कवितांचा छंद लागला.
1: म्हणजे तुझ्या लक्षात आलं की आपण लिहू शकतो, आपण जर ठरवलं तर आपल्याला लिहिता येतं. मग त्यानंतर तू अशा आता किती कविता लिहित गेलीस, म्हणजे तू ती पहिली कविता सातवीत लिहिली, पण त्यानंतर आता तू पण नववीत जाते?
0: हो, मी पण आता नववीत जाते, आणि म्हणजे कविता लिहायला मी आठवी पासूनच स्टार्ट केली.
1: बर, मग आतापर्यंत किती कविता लिहून झाल्या तुझ्या?
0: आतापर्यंत मी 10-12 लिहिल्या असाल.
1: बर, आणि मग तुला कुठले ग विषय आवडतात? म्हणजे तुला आता विषय दिला होता तेव्हा मॅडमने की आईवर कविता लिहायची, पण या व्यतिरिक्त आणखी कुठले विषय तुला आवडतात कविता लिहिण्यासाठी?
0: निसर्ग आवडतात, विज्ञानांची प्रगती आवडती, त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक बाहेरचे जे समाजातील चालणारे जे हे त्याच्यावर
1: गोष्टी आहेत
0: त्या आवडतात करायला.
1: बर, मग आता तू म्हणालीस ना निसर्ग आवडतो, तर एखादी निसर्गावर केलीस तू कविता?
0: हो आहे, केलेली आहे,
1: तर ऐकव आपल्या मित्रांना.
0: निसर्ग ह्याचं नाव, तरीही देवाचा हा अनोखा चमत्कार, रूप ह्याचे साजिरे पण हा अत्यंत गुणी चित्रकार, सका सकाळी सूर्यासंगे हा येतो, येताना मात्र शांततेचे रूप धारण करतो, पक्ष्यांच्या चिवचिवाटात स्वतःचे वर्णन सांगतो, मनाला एक गोड आनंद देऊन जातो, दुपारी मात्र ह्याचा पारा चढतो, पण तरीही उन्हासोबत हा थंडगार सावली देतो, अख्ख्या विश्वात स्वतःचा ठसा उमटवतो, कधी हसवतो तर कधी रडवतो, चांदण्यांची चाहूल आणतो हा कोवळ्या रात्री, हलका थंड वारा बनून झोंबतो हा मनी, पाना फुलांना घेऊन संगे गातो अनेक गाणी, सकाळी दुपारी संध्याकाळी ऊन वारा पाऊस अनेक ऋतूत रेखटतो ह्याची कलम, कधी झाडात तर कधी वाऱ्यात बिलगुन जातो हा साऱ्यात, देवाची ही एक सुंदर कल्पना, उधळूनी रंग पसरवूनी छटा, जागोजागीच ह्याचा वास, मनाला प्रसन्न करणे हाच ह्याचा साज.
1: खूप छान बर का कविता केली आहेस उत्कर्षा तू. निसर्ग हा किंवा सृष्टी हे जग याच्याबद्दल तुमच्यासारख्या मुलांना खूप कुतूहल असतं नेहमी, आणि निसर्गामध्ये वेगवेगळे दिसणारे वृक्ष वेली झाडं पक्षी फुलं पानं याबद्दल खूप आकर्षण असतं तुम्हा मुलांना. पण तू आता जेव्हा अशा कविता लिहिते तेव्हा असं तुला होतं का कधी की एखादा शब्द अडतोय एखादी ओळ लिहिताना, तेव्हा तू कुणाला विचारते?
0: जेव्हा मला असा एखादा शब्द अडतो तेव्हा मी माझ्या वर्ग शिक्षिका माल्टे मॅडम यांना विचारतेच, त्या नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देतच राहतात. त्याच्यानंतर माझी बहीणही आहे, ती खूप छान गोष्ट करते, तिलाही मी विचारते, तीही मला सांगते.
1: बरोबर, म्हणजे दोघी एकमेकींना विचारून दोघी एकमेकींचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही लिहित असता. हर्षदा, उत्कर्षाची कविता आपण ऐकली, पण आता तुझी एक कथा आपण ऐकूया का?
0: कष्टाचे फळ. एका गावात एक रामू नावाचा मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे रामूची आई शिवणकाम करून आपले घर चालवत असे आणि रामूला शिकवत असे, पण रामूचं डोकं काही शिक्षणात चालत नसे. दिवसभर खेळणं आणि आईला कामात मदत करणं एवढंच रामूला माहिती होतं. त्याच्या अशा वागण्यामुळे रामूची आई सतत त्रासलेली असे. असे त्याच्या वर्गातील बाईंनी एकदा हेरलं आणि एक दिवस वर्गात असताना ठरवलं की प्रत्येक विद्यार्थ्याला काही पैसे देऊन विचारायचं. त्यांनी विचारलं की तुम्हाला मोठा होऊन काय व्हायचं आहे. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशांचा खाऊ घेणार आणि मोठा होऊन डॉक्टर होईल. दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी या पैशाची बचत करेल आणि मोठा होऊन इंजिनियर होईल. असे बाईंनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं. शेवटी वेळ आली रामूची. बाईंनी रामूला विचारलं तेव्हा रामू म्हणाला की मी या पैशाने माझ्या आईसाठी एक चष्मा घेईल. तो तर तू घेशीलच, कारण तुला अभ्यास करायचाच नाहीये ना, तुला तुझ्या आईला सुखी आणि समाधानी थोडीच बघायचे, फक्त तात्पुरते आनंदात ठेवायचे, बरोबर ना? बाई म्हणाल्या. रामू निरुत्तर झाला, त्याला काय बोलावं हे सुचेत ना. शेवटी त्याने विचार केला की

0: कशासाठी जगतोय? जर आपल्या जीवनात काही ध्येय नसेल, ध्यास नसेल, कष्ट नसेल, तर नुसती चैन करण्यासाठी का आपण जगतोय? तेव्हापासून रामू मनापासून शिकू लागला, प्रत्येक गोष्ट आवडीने करू लागला आणि काही वर्षांनी परिस्थिती बदलली. रामू ज्या शाळेत शिकत होता त्याच शाळेत एक लांब सडक आणि वरती लाल दिवा असलेली गाडी उभी होती. त्यातून एक शिडशिडीत अंगकाठी असलेला सुट्या बुटातला एक ऑफिसर बाहेर आला. त्याच्या आजूबाजूला पोलीस होते. तो माणूस येता क्षणी त्याच बाईच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. त्या बाईंना आधी काही कळेच ना. त्यांनी विचारले, अहो साहेब, तुम्ही कोण आहात आणि माझ्या पाया का पडत आहात? तेव्हा तो माणूस म्हणाला, अहो बाई, मी तोच ज्याला तुम्ही लहानपणी शिकण्यासाठी रागवायच्या, ओरडायच्या. मी तोच मातीचा गोळा ज्याला तुम्ही सुंदर आकार दिलाय. होय, मी तोच रामू. आज कलेक्टर झालोय. माझ्या नवीन कामाची सुरुवात मी तुमचा आशीर्वाद घेऊन करतोय. बाई म्हणाल्या, रामू, तू माझ्यामुळे नाही तर जे प्रयत्न केलेस त्यामुळे तू इथवर आला आहेस. रामू, मी तुला बोलले पण जर खरंच तू मेहनत घेतले नसतीस तर आज हा दिवस कधीच दिसला नसता. मेहनत घेतल्याशिवाय यश येत नाही, कारण टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. त्या दिवशी बाई आणि रामूच्या डोळ्यात एक वेगळंच समाधानाचं तेज होतं. रामूला मार्गावर आणण्यासाठी बाईंनी प्रयत्न केले आणि रामूने बाईंना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले.
1: किती छान गोष्ट लिहिली तू. तुला ही सुचली कशी गोष्ट ते सांग.
0: मी शाळेमध्ये असताना जेव्हा आमच्या बाई पाठ शिकवत होत्या आणि नंतर त्यांच्या अनुभव सांगत होत्या तेव्हा मला ही गोष्ट सुचली आणि मी तेव्हा लिहिली.
1: आता तू ही गोष्ट लिहिली, या गोष्टीचं तात्पर्य काय असायला पाहिजे, तुला काय वाटतं?
0: या गोष्टीचं तात्पर्य आहे, मेहनत आणि शिक्षण अशा गोष्टी आहेत ज्या माणसांना त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जातात आणि विश्वास आणि प्रेम अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला जगायला शिकवतात.
1: आता तुम्ही दोघी इतकं छान लिहिता, म्हणजे हर्षदा तू गोष्ट लिहिते, उत्कर्षा तू कविता करते. तुम्ही काही वाचता का ग, म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासाच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त तुम्ही असं अवांतर वाचन करता का दोघी जण?
0: हो करतो.
1: काय काय वाचलंय तुम्ही आतापर्यंत?
2: श्यामची आई गोष्टीचं पुस्तक,
0: अग्निपंख आहे,
2: APJ अब्दुल कलामांचं एक पुस्तक आहे असे घडवा तुमचे भविष्य ते आहे, उतराई आहे,
0: छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा काही पुस्तक आमच्या घरी
2: आणि कवितांच्या संग्रहाचं पुस्तक आहे तेही वाचतात.
1: तुला कोणकोण कवी आवडतात? आता तू कविता करते तर पाठ्यपुस्तकात पण अनेक कवींच्या कविता असतील तुमच्या, तुला कोणकोण कवी आवडतात?
2: मला का सुरेश भट.
1: अरे वा. आणि तुला?
0: मला कथा म्हणायला गेले तर मला साने गुरुजी आवडता, कारण त्यांच्या गोष्टी म्हणजे श्यामची आई हे पुस्तक जर का कोणी वाचलं असेल तर त्यांना कळेल की त्यांनी किती सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये कथा लिहिलेल्या आहेत.
1: आणि मुलांना काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक कथेमधून, नाही का? उत्कर्षा, आता आपण पुस्तकांबद्दल बोलतोय तर पुस्तकावर पण मला वाटतं तू एक कविता लिहिली आहेस.
2: हो लिहिली.
1: तर ती आपल्या मित्रांना म्हणून दाखव ना.
2: ऐका ऐका पुस्तकं काय सांगतात ते. ज्यांच्यात ज्ञानाचा भंडार आहे असे सांगतात, पण आज त्याची जागा मात्र यूट्यूब आणि गुगलला देतात. तरीही पुस्तकं आपल्यासाठी आपल्या बरोबर संवादासाठी उत्सुक असतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. हेच AIचं जाळं सर्वत्र पसरले, त्याच्यामुळे माणूस पुस्तकाला विसरलाय. पण आजही समाधानाची जाणीव पुस्तकातच प्रगल्भ होतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. मोबाईल TVच्या स्क्रीनने डोळे दुखतात, त्यामुळे पुस्तकच आपल्याला खरं शांती आणि समाधान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरीही तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. शरीराला लागणारी जीवनसत्वे अन्नातून मिळतात, पण मन आणि बुद्धीला लागणारी सत्वे आजही पुस्तकच तयार करतात. पुस्तकातच खरं ज्ञान देतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं शौर्यगाथा सांगतात, पुस्तकं भन्नाट विनोदी ऐकवतात, पुस्तकं थोरांच्या विश्वात नेतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात. पुस्तकं प्रकाशवाटा दाखवतात, अनेक जणांचे आयुष्य अनुभवायची संधी देतात. युगायुगाचे सत्य ही पुस्तकच सांगतात. इंटरनेटचं जाळं पसरले तरी तुम्ही पुस्तकाशी मैत्री करूच शकतात.
1: वा वा वा वा, खूपच छान. म्हणजे आजकाल तू बघते ना की सोशल मीडियामुळे तुमच्यासारखे मुलं मुली पुस्तकं वाचायला विसरतात किंवा

0: त्यांची आवड कमी होत चालली आहे पुस्तकं वाचण्याची.
1: हो,
0: म्हणून त्याचं महत्व तू या कवितेतनं सांगितलंय की पुस्तकांशी मैत्री तुम्ही करू शकता. हे जरी सगळं असलं तरी पुस्तकांशी मैत्री केली की कसा निखळ आनंद आपल्याला मिळतो. हर्षदा, मला हे सांग की इतकं तुम्ही दोघी लिहितायत नेहमी, तर याशिवाय शाळेमध्ये काही उपक्रम असतील तर त्यात तुम्ही भाग घेता का दोघी?
1: हो हो, नक्कीच. आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम होता आम्ही त्या सगळ्यांमध्ये भाग घेतो. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, 15 ऑगस्ट 26 जानेवारी यामध्ये वेगवेगळे नाटक, नृत्य, कला किंवा वादन, गायन हे सर्व प्रकारांमध्ये आम्ही भाग घेत असतो.
0: तुम्हाला दोघींना लिहायची आवड आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणते छंद आहेत तुमचे?
2: आम्हाला नृत्य करायला पण खूप आवडतं.
0: आणि तुला हर्ष?
1: मला मेहंदी काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला.
0: तू कधी, तुम्ही दोघीही म्हणजे तुझ्या कविता उत्कर्षा आणि तुझी कथा शाळेतल्या तुमच्या मित्रमैत्रिणींसमोर कधी सादर करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे का शाळेमध्ये?
1: हो, नेहमीच मिळते.
0: मग काय म्हणतात तुमचे मित्रमैत्रिणी?
1: त्यांना नेहमी माहिती असतं की आम्ही दरवेळेस कथा किंवा गोष्टी काहीतरी नवीन सांगणार आहोत, त्यामुळे तेही नेहमी उत्सुक असतात की आम्ही यावेळेस कुठली कथा सांगणार किंवा कुठली कविता सांगणार.
0: तुम्हाला दोघींना काय व्हायचंय ग मोठं झाल्यावर?
2: मला UPSC MPSC मध्ये जायचं आहे.
0: आणि तुला?
1: मलाही UPSC आणि MPSC मध्ये.
0: दोघींचं पण म्हणजे ध्येय तेच आहे. उत्कर्षा, आता जाता जाता आपल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा एखादी तुझी छान छान कविता ऐकव.
1: ठीक आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी डोळ्यात आणतो पाणी, तर कधी आणतो ओठांवरती गाणी, कधी अंधार बाजूला सरून वाट दाखवतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हाच एक क्षण कधी शिकतो तर कधी शिकवतो, कधी पोटभर हसवतो तर कधी मात्र निराशेने रडवतो, पण पुन्हा आशेच्या वाटेवर हा नेऊन ठेवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. हरल्यावर जिंकण्याची उमेद देतो, निराशेवर आशा ठेवण्याची हिंमत देतो, चुकल्यावर पश्चातापाची जाणीव, तर दुःखात सुखाची उणीव भासवतो. त्यामुळेच आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो. रोज नवीन आशा, तर दुःखात बुडालेली सुखाची दिशा, आणण्याची हिंमत आणि दुरावलेले नात्याची किंमत, सगळं काही सांगतो, ऐकवतो, दाखवतो, शिकवतो. म्हणूनच तर आयुष्याचा प्रत्येक क्षण जपायचा असतो, कारण आयुष्याचा प्रत्येक क्षण खूप काही सांगून जातो.
0: वा वा वा वा, खूप छान. क्षणावरती तू ही कविता केली आहे की प्रत्येक क्षण किती महत्वाचा असतो आणि तो काहीतरी देऊन जातो आपल्याला.
1: हो,
0: तो ओळखता आला पाहिजे की त्याने काय दिलं त्या क्षणाने आपल्याला. तुम्ही आज आकाशवाणीवर कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले आहेत. तुम्ही रेडिओ ऐकता का ग रोज?
1: हो, रोज नाही, कधी कधी.
0: आणि आपला हा जो गंमत जम्मत कार्यक्रम आहे तो ऐकता कधी?
1: हो.
0: कधी ऐकलाय तुम्ही हा कार्यक्रम आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं?
1: मी इथं आलेलीच आहे, आधीच्या वेळेस नाटक घेऊन आमच्या मॅडम आले होत्या, आशा माळते मॅडम, तेव्हा एकदा ऐकलं होतं. त्यातले नाटक आवडलं होतं मला खूप जास्त.
0: आत्ता आपले मित्रमैत्रिणी तुमच्या एवढे जे हा कार्यक्रम ऐकतायत आकाशवाणीवर, त्यांना तुम्ही काय सांगाल की अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला पाहिजे आणि कसं करायची संधी मिळते जर तुम्ही ठरवलं तर?
1: आपण आपल्यातले छंद ओळखले पाहिजे आणि त्यांना पुढे नेलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी छंद असतं, आपण फक्त ते ओळखायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पुढे गेलं पाहिजे, एवढंच.
0: आणि त्याला वेळ दिला पाहिजे.
1: वेळ दिला. माझ्या मते कला ही विचार प्रक्रियेला सक्रिय करते, असं APJ अब्दुल कलाम म्हटलेले आहे. आणि कलेशिवाय जगणं म्हणजे हवेशिवाय फुगाच असतो, असाही त्यांचा एक सुंदर पाठ आहे. तो मी वाचला होता आणि तो मला खूप आवडला होता. त्यामुळे आपल्या अंगात जी कला असेल ती आपण जोपासली पाहिजे, आणि फक्त जोपासली नाही पाहिजे तर ती पुढे घेऊन गेली पाहिजे, कारण कलेमुळेच आपले विचार सक्रिय होतात आणि आपण विचार करण्याची कार्यक्षमता वाढते.
0: उत्कर्ष आणि हर्षदा दोघी तुम्ही इतक्या सारख्या दिसतात की मला कोण उत्कर्ष आहे आणि कोण हर्षदा आहे लवकर पटकन समजत नाहीये. आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता दिसत नाहीये, पण माझ्या समोर मात्र तुम्ही बसलेले आहात आणि इतक्या छान तुम्ही बोलताय दोघी, तुमच्या वयाच्या मानाने मला कौतुक वाटतं तुमचं. पण आज तुम्ही इथे आलात आणि उत्कर्षा तू तुझ्या इतक्या छान छान कविता आपल्या मित्रांना ऐकवल्या आणि हर्षदा तू इतकी छान कथा तुझी ऐकवली, त्यासाठी आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या वतीने मी तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू.
0: मित्रांनो,

सुषमा श्रेष्ठ हिने गायलेलं शांता शेळके यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते नयन पवार यांच्यासह. आज इथेच मी तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडेचा नमस्ते.

गंमत जम्मत कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 4:01 आणि 22 सेकंद झालेत. चित्रपट संगीत गीतबहार.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। राम कदम प्रभात फिल्म कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले। त्यावेळेला त्यांना युनिफॉर्म देखील होत, खाकी फुल शर्ट, खाकी पॅन्ट आणि शर्टच्या खिशावर प्रभातची तुतारी। खरं तर युनिफॉर्म अंगावर असताना प्रभातच्या तुतारीच्या स्पर्शानं देखील ते मोहरून जात असत अशी आठवण त्यांनी सांगितलेली आहे। प्रभातमध्ये राम कदम यांच्या कामाची वेळ सकाळी 9 ते 1 आणि दुपारी 2 ते 6 अशी असायची आणि त्यांचा कार्ड नंबर होता 557। त्या काळामध्ये प्रभातमध्ये एकूण 550 अधिक कामगार होते। पहिले 8 दिवस राम कदम साहेब मामांकडेच राहिले, कारण साहेब मामा देखील कंपनीचे मालकच होते। पण राम कदमांना मात्र ऑफिस बॉय म्हणून काम करायची ड्युटी मिळाली होती। पण साहेब मामांकडे माणुसकी होती आणि ते फार मोठ्या मनाचे होते। पण राम कदमांना मात्र त्यांच्या बंगल्यामध्ये राहायला संकोच वाटायला लागला। मग ते मोहम्मद साहेबांना म्हणाले, मोहम्मद साहेब मला कुठं राहायची सोय झाली तर बरं होईल, कारण साहेब मामा हे कंपनीचे मालक आहेत, मला त्यांच्याकडे राहायला जरा संकोच वाटतोय। खरं तर हे मोहम्मद साहेबांनी ओळखलं होतंच। त्यांनी लगेच दुसरीकडे राम कदमांची राहायची व्यवस्था केली। चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया।

मिरजेचे बंडा बारगीर पुण्यामध्ये राहत होते. त्यांचा धाकटा भाऊ बिल्ला बारगीर हा सरस्वती सिनेटोन या कंपनीत कामाला होता. त्या बारागीरांची घोरपडे पेठेत जागा होती. तिथं राम कदम यांची राहण्याची व्यवस्था झाली. प्रभातमध्ये काम करायला सुरुवात होऊन 10 दिवस झाले. तोच मिरजेहून त्यांचे गुरु चांदलाल हे राम कदम यांना भेटायला आले. भेटायला येताना एक सायकल आणि कोटाचं कापड त्यांनी आणलं. राम कदम यांच्यावरती मुलासारखी ते माया करत. राम कदम हे जिथं राहतात तिथून प्रभातपर्यंत चालत जातात हे त्यांच्या गुरूंना समजलं होतं. आपल्या शिष्याची पायपीट वाचावी म्हणून त्यांनी आपल्या शिष्याला सायकल भेट म्हणून आणली. दोघांची भेट होताच दोघांनाही प्रचंड आनंद झाला. अगदी डोळ्यात आनंद अश्रू आले. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती कसं काय पाटील बरं आहे का या चित्रपटातली आहे.

प्रभातमध्ये रामकदमांचं काम व्यवस्थित चाललं होतं. कामाची सुरुवातच शांताराम बापूंच्या केबिन स्वच्छतेपासून व्हायची, कारण सगळ्यात आधी ते कंपनीमध्ये येत होते. त्यांची केबिन वरच्या मजल्यावर होती आणि ते येण्याच्या पूर्वी केबिन स्वच्छ व्हावी असं त्यांचं मत असे. शांताराम बापू पार्कर कंपनीचं पेन वापरत होते. त्यांच्या टेबलवर शाईची बाटली देखील असायची. एके दिवशी रामकदम यांच्याकडून टेबल पुसताना शाईच्या बाटलीला त्यांचा धक्का लागला आणि ती टेबलवरच आडवी झाली आणि खाली पडून फुटली. सगळीकडे शाईच शाई झाली. त्यावेळेला रामकदम खूप घाबरले, थरथर कापायला लागले. शांताराम बापू तेवढ्यातच तिथं आले. त्यांनी ते सगळं पाहिलं, खूप संतापले आणि त्यावेळेला ते रामकदमांना म्हणाले देखील, अस्वच्छता किंवा कामातली चूक मला अजिबात खपत नाही. अशा त्यांच्या नोकरीच्या काळातल्या अनेक आठवणी सांगता येण्यासारख्या आहेत. चला आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

राम कदम यांची प्रभातमधली नोकरी तर सुरू झाली, शिवाय त्यांना क्लॅरोनेट वादन देखील येत होतं. त्यामुळं त्यांना संगीत विभागामध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. ही नोकरी चालू असतानाच 8 दिवसांनी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला संगीत विभागात घेण्यात येणार आहे, पण त्यापूर्वी तुमची क्लॅरोनेट वादनाची परीक्षा घेतली जाणार आहे. आणि हाच निरोप राम कदम यांचे गुरु चांदलाल यांना देखील समजला होता. त्यांना देखील राम कदम हे संगीत विभागात काम करणार याचा खूप आनंद होताच, ते देखील खास मिरजेवरून पुण्याला सकाळीच आले, प्रभातमध्ये राम कदमांना भेटले. परीक्षा दुपारची होती. केशवराव भोळे यांच्या केबिनमध्ये त्यावेळेला साहेब मामा आणि शांताराम बापू देखील आले होते. मास्टर कृष्णराव ते देखील त्याच दिवशी येणार होते. राम कदम आणि त्यांचे गुरु चांदलाल दोघंही केशवरावांच्या केबिन बाहेर थांबले होते. त्यांना आत बोलवण्यात आलं. त्यावेळेला राम कदम आणि त्यांचे गुरु चांदलाल दोघंही केबिनमध्ये जाऊ लागले. तेवढ्यात संगीत विभागाच्या वसंत लिंबूतकर यांनी चांदलालला सांगितलं की तुम्ही बाहेरच थांबा, एकट्या रामलाच आतमध्ये बोलवलेलं आहे. खरं तर राम कदम यांना तो गुरुचा अपमान वाटला, त्यांच्या मनाला ते फार लागलं. पण गुरूंचा चेहरा अगदी निर्विकार होता. राम कदमांच्याकडे जाऊन ते म्हणाले, जा बेटा जा, अपनी कला दिखाने का मौका तुझे हासिल हुआ है, दिल खोल के बजा, जा मैं तुम्हारे साथ हूं, असं म्हणून राम कदम यांना आत पाठवलं. आता 1958 साली आलेल्या पडदा या चित्रपटातली राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली शाहीर प्रभाकर यांची रचना आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

केशवराव भोळे यांनी राम कदम यांना समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. क्लॅरोनेट कुणाकडे शिकले वगैरे असे एक दोन प्रश्न त्यांनी विचारले आणि क्लॅरोनेटवर त्यांना बसंत बहार राग वाजवायला सांगितलं. राम कदमांनी गुरूंचं स्मरण केलं, क्लॅरोनेट ओठावर टेकवलं आणि सूर निघाले. बोटं क्लॅरोनेटवरून सफाईदारपणे फिरत होती. साधारणपणे 10 मिनिटं ते बसंत बहार आळवत होते. वादन संपून ते बाहेर आले. त्याच वेळेला मास्टर कृष्णराव तिथं आले. ज्याप्रमाणे उदबत्ती विझून गेल्यानंतरही सुगंध काही काळ दरवळत असतो, तसंच राम कदमांचं क्लॅरोनेट वादन संपल्यानंतर देखील त्या रूममध्ये बसंत बहारचे सूर दरवळत होते, कारण शेवटचा काही भाग मास्टर कृष्णराव यांनी ऐकला असावा. कारण त्यांचं वाजून संपताच मास्टर कृष्णराव यांनी बसंत बहारचे सूर आळवायला सुरुवात केली आणि पुढं 10-12 मिनिटं ते देखील गात होते. सगळं वातावरणच संगीतानं अगदी धुंद होऊन गेलं होतं. पुढं काय झालं जाणून घेऊया एका गाण्यानंतर.

रामकदमांची परीक्षा तर झाली, पण त्यांच्या क्लॅरोनेट वादनाबद्दल प्रतिक्रिया कुणीही व्यक्त केली नाही. मास्टर कृष्णराव मात्र रामकदमांच्याकडे पाहून हसत होते, खुशीत होते. साहेब मामांनी एवढंच सांगितलं, रामकदम परीक्षा झाली आहे, पण ते पास झाले की नाही, त्यांना संगीत विभागात घेतलं जाणार की नाही हे त्यांना काहीच कळत नव्हतं. बाहेर आल्यानंतर गुरु म्हणाले, बहुत अच्छे, सब ठीक हो जाएगा. त्याच्यानंतर रामकदम यांना कळालं की त्यांची संगीत विभागामध्ये वर्णी लागलेली आहे. ऑफिस बॉय या हुद्द्यावरून त्यांना संगीत विभागामध्ये बढती मिळाली होती. सुरुवातीचा केवळ 34 रुपये असलेला पगार एकदम 50 रुपये झाला होता. त्यावेळेला त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. कधी एकदा मिर्जेला घरी जाऊ आणि गुरूंकडे जाऊन ही आनंदाची बातमी कळवू असं त्यांना वाटत होतं. रामकदम यांना रामभाऊ अशी पहिली हाक मारली ती मास्टर कृष्णरावानेच. केशवरावांनी संगीत विभाग अद्ययावत अशा वाद्यांनी सुसज्ज ठेवला होता. याशिवाय गीतकार शांताराम आठवले हेही याच विभागामध्ये होते. पुढं रामकदमांची आणि त्यांची चांगलीच मैत्री झाली आणि मग रामकदमांची त्यांनी पठ्ठे बापूरावांशी ओळख करून दिली. चला आपण आणखीन एक लावणी ऐकूया.

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतात. आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे अखेर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार प्रकरणाची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात दिला आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. मोर्चेकरांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या काही सदस्यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांची भेट घेतली. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांनी सुवर्ण, तर मुंबईची श्रेया मुंदडा हिच्यासह 3 जणांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 443 अंकांची घसरण झाली आणि तो 77,709 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची घसरण नोंदवत 24,239 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज मौसमी तालुकादार यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. मौसमी तालुकादार यांनी गायलेला राग मारवा. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात आहे. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केलेली आहे. ऐकूया मौसमी तालुकादार यांनी गायलेला राग मारवा.

मौसमी तालुकादार यांचं गायन आत्ता आपण ऐकलं, त्याने गायलेला राग मारवा आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: फ्रेंड्स, योनीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मुमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदलला आहे. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: सामाजिकान्तर्जालीयपटले निवेदितं यत् तस्य देशस्य वायुप्रतिरक्षाप्रणाल्या ईरानदेशात् जॉर्डन भूभागं प्रति प्रक्षिप्तानि त्रीणि क्षेपणास्त्राणि तथैव विनाशितानि। चतुर्थं क्षेपणास्त्रं जॉर्डन देशस्य दक्षिणदूरस्थक्षेत्रे पतितं, येन कापि जनधनहानिः न जाता। समाचारमाध्यमानुसारम् एतानि क्षेपणास्त्राणि जॉर्डन देशस्य दक्षिणतटीयनगरे अकाबा इत्यत्र स्थितान् अमेरिकी विमानस्थानकान् लक्ष्यीकृत्य प्रक्षिप्तानि आसन्। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य हिमाचल प्रदेश, जम्मू कश्मीर, लद्दाख, उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया संचेतना उद्घोषिता। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपण सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत नागेश बोंतेवाड यांच्याशी। सोबतच त्यांच्या काही कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं एम ए मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्यलेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत। आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत। काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे। तशा तर त्यांच्या कविता अनेक ई बुक मधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत। चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा। चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया। नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: धन्यवाद मॅडम।
2: आपण चारोळ्या कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली काय सांगाल?
3: प्रत्येकाच्या लेखनाची जे सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे।
2: म्हणजे आजारपणच तुमची प्रेरणा आहे?
3: हो हो, निश्चित मॅडम, निश्चित। कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितले होते। तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही। आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता, वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे। कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिछा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे। मग हळूहळू विचार सुचायला लागले। कधी कधी वाटत होतं की ह्या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकराबाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो। पण त्यातून ठाणे येथील माझी लेखनी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो। त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली, त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला। मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली।
2: ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी?
3: हो, निश्चित मॅडम, ती चारोळी मी ऐकवतोय। आजवर आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ। ही माझी पहिली चारोळी होती।
2: तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती?
3: हा, त्या मी जेव्हा पहिली कविता लिहिलो त्यावेळची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो। मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंतरुणावर पडतो, सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटतंय की ते दुःख मग कसं टाळायचं। तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे। जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं, म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाही आहे, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे।

0: तर मी ह्या कवितेचा आधार घेतला.
1: कविता श्रोत्यांसाठी ऐकवा ना.
0: माझी एक कविता आहे जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्याला खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली अणवानी माझा बाप ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, राब राबून शेतात आले हातावर फोड, राब राबून

करता, बाप माझा झोपी गेला, काम करता करता, बाप माझा झोपी गेला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला.

रच केला अचानक पावसाने असा कहरच केला पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला पीक पाहून शेतात बाप खचूनच गेला क्षणोक्षणी होते दुःख कसे सांगावे तुम्हाला क्षणोक्षणी होते दुःख

0: शेत बापाला सांगते इत नाही कोणी वाली, शेत बापाला सांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते.
1: तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो, तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता असं काही आहे का?
0: हा, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढं नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो.
1: तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर?
0: हो, निश्चित
1: ऐकायला आवडेल.
0: निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेलं आहे. आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो, हे का होत असेल? म्हणजे हे ह्याच्या पाठीमागं अनेक कारणं आहेत. जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभं राहिलेले आहेत, बरोबर आहे? तर त्या सिमेंटच्या जंगलावरती मग त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढ्या तर नुकत्याच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे, म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे. वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव. वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल. वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड. फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल. वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल.
1: तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं?
0: हा, चारोळी म्हणजे चार ओळीचे छोटे काव्य असते, त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते. हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की चार ओळीमधून भाव, गर्भ, आशय त्या चारोळीतून आपल्याला पाहायला मिळते. तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढं सुंदर अर्थ अभिप्रेत झाला. त्याच्यानंतर पुढं जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो, मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा. चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले. म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सहज सुचते. आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, की आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते, तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते. इतरावर विश्वास ठेवून चालत नाही, तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते. यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, जीवन जगत असताना नेहमी, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे, म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे. आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे, म्हणजे पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो. छोटीशी चारोळी आहे पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई, थांब जरा सखी करू नको घाई, नुकसान होता रागवते आई, नुकसान होता रागवते आई.
1: कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का?
0: हो निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्याला सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होती कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते. त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे, आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार घेत असतो. जसं की अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. म्हणजे हे त्यांच्या कवितेचा आपण सहज आधार घेतो कारण ते कुठल्या शाळेत गेले नव्हते. आणि जेव्हा आता माझ्यासारखा जेव्हा कवी लिहितो तेव्हा मी वाचनाने हे सहज साध्य केले, अपाट वाचनाने सहज साध्य होते प्रतिभा, त्या पद्धतीने आपल्याला हे साध्य करता येते.
1: हे लिहिण्यासाठी आत्ताच तुम्ही सांगितलं की वाचनाची खूप गरज असते,
0: अत्यंत आवश्यक.
1: तर आपण सुद्धा बऱ्याच कविता कवींच्या कविता वाचल्या असतील. आपल्याला आवडता कवी कोणता?
0: मला आवडता माझा कवी कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला चौथीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता, पावसाळा सुरू झाली की कणा, ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला भेटते. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, वळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण, मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे

गंगामाई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे चौथीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलं त्या कवितेची तुम्हाला एक चार ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर. आवडतो मला आवडतो मज अफाट स

0: मिळे ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचताक्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं, म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण, म्हणजे सायंकाळची संध्या, म्हणजे हे वाहणारा समुद्र, हे खूप छान वाटलं मला आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो, कविता वाचनाकडे वळलो.
1: सर, आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता, तर तुम्ही आत्ता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत, तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे, तर तुम्ही त्यांच्या त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का?
0: तांडा चाललेला चाललेला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे.
1: हां
0: ती कविता म्हणजे तुम्हाला तुम्हालाही आवडेल, श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात तांडा चाललेला चाललेला, बघा कामाच्या शोधात. तांडा चाललेला चाललेला, बघा कामाच्या शोधात. सारे गबाळ बांधून ऊस तोडणी कामात, सारे गबाळ बांधून ऊस तोड

नार काम कसे जगावे जीवन हाती नसताना दाम कसे जगावे जीवन हाती नसताना दाम आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना आहे हातावर पोट कसे पोसावे।

गाव मागे मागे सुटे रोज भाकर शोधता, गाव मागे मागे सुटे नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव काय करू जगताना, गाव दूर जातो राव काय करू जगताना, गाव दूर जातो राव, सांगा सांगा दादा।

त्यांना काय देऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, दुःख सांगावे कोणास कुठे तक्रार करावे, कोण देणार आधार काय असेच मरावे, कोण देणार आधार काय असेच मरावे। शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचे कोण त्यांच्याकडे लक्ष देते ह्यावर ते चित्रित करणार आहे। अशी कशी लोकशाही कोणी नाही ते वाली, अशी कशी लोकशाही।

0: खाली म्हणजे हे कविता जे आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही. आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांनी शाळा कुठे शिकायचं
1: त्यांना
0: त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीच्या ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे.
1: सर आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत.

0: आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का?
1: हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारला आहे की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसा एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे, जीवन एक रंगमंच. ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्र झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात, स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात, स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे.
0: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: आपले मनापासून आभार, तुम्ही मला संधी दिलात, खूप खूप धन्यवाद.
0: नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: पासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स आणि हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देश

व्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राज्य सरकारनं गंगाखेड, अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्रीसंत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस

पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतंच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजेच 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41 अंशाच्या मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की 1942च्या बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्य निर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्समध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सम्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्मची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता. चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वासा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्म्सच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
0: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशिकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्वा मोडक आहे, ह्या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले. आणि या सगळ्यांच्या माझ्या तंत्रज्ञानाच्या जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं ही फिल्म करण्याचं ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा मी यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढीमध्ये आहे आणि तो वयवर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय अशा सगळ्या कालखंडातून जाणारा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती. आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं बाबूजींचं गाणं. रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो कारण तो ठेवा ती संस्कृती तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं. आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंचच फार मोठी गोष्ट आहे. आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे. त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे. आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
0: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्या टीममध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं. तर एखादा मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो. आणि बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं. की माझी एक मेमरी आजोबांची, माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय. आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं दे परत. आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली. आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात. एखादं जुना घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये. आणि ही जर संवादाविना होतीये तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसतं ना ही

0: फिल्मही झाली असती कदाचित. तर विजय पाटकरनं विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केल्यात, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की येस, आपण मी आवडली त्यांना आणि ते म्हणले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतलेत. पुष्कर तांबोळी आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवरे, प्रद्युम्न गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन, हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये मायमिंग आणि विदाऊट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपवतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता, त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या, त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांची व्हॉइसच नाही आहेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातनं निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली, कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात, म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धतीनं बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये ह्या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनल ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते. तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्मच्या एवढा आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचा सोनं झालंय, कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉंग आहे. ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनशी मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात आहे घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं, तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि ह्याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्याकरता, कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं हे एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच्या लाईव्हमध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं, त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही, कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतं गाणं. पण दुसऱ्या सेशनमध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझी मित्रने केला होता शैली आणि खूप खूप सुंदर सिनेमॅटोग्राफी एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर हे ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो, कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे, हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत, याचंच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 29 आषाढ़ 1948 अर्थात 20 जुलै 2026। श्रोते हो, सुरुवातीला हवामानाचा अंदाज। राज्यात सर्वत्र मॉन्सून सक्रिय आहे। येत्या 48 तासातही ठाणे, रायगड, पालघर इथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आजच्या कार्यक्रमात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना याविषयी राहुल नकाते यांची मुलाखत।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार। आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना, आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत विभागीय कृषी सहसंचालक ठाणे येथील विभागीय सांख्यिक राहुल नकाते सर। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: धन्यवाद मॅडम।
1: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला सांगा की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा ही योजना चालू करण्यामागचा उद्देश काय आहे?
2: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांच्या पिकाला विम्याचे संरक्षण देणे। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतामध्ये बहुतांश आपली जी शेती आहे ती निसर्गावर, म्हणजेच मुख्यत्वे करून हवामानाच्या घटकावर अवलंबून आहे, आणि त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत या घटकांचा साधक तसाच बाधक परिणाम आपल्या शेतीवरती होत असतो। तर याचा विचार करूनच ही योजना आहे की जे शेतकरी आहेत ज्यांच्या शेतात या हवामान घटकांमुळे विपरीत परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनामध्ये घट आली किंवा तफावत आली तर त्याचा त्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही पीक विमा योजना आहे।
1: बरं, आणि या योजनेला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना असं का म्हटलं गेलं आहे?
2: आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023-24 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवली जात होती। त्याच्यामध्ये काय होतं तर प्रति हेक्टर 1 रुपया भरून जो आहे शेतकरी त्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकत होता। परंतु आता जो आपला 3 जुलै 2026 जो शासन निर्णय आहे त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे। याच्यामध्ये महत्त्वाचा बदल असा आहे की सुरुवातीला आपण 1 रुपया प्रति हेक्टरी भरून जो शेतकरी सहभागी होत होता त्याच्याऐवजी त्याला आता त्याचा जो हिस्सा आहे पूर्ण तो भरावा लागणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे याच्यामध्ये बाकीचे जे पॅरामीटर होते ते न राहता फक्त आता जी पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्याच्या नैसर्गिक आपत्ती, कीड रोग यामुळे जी उत्पादनात येणारी घट आहे हा फक्त एकच महत्त्वाची जोखीम जी आहे ती या योजनेमध्ये समाविष्ट आहे।
1: बरं, या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी सहभागी होऊ शकतात?
2: या योजनेमध्ये अधिसूचित जे क्षेत्र आहे जे आपल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट आहे आणि अधिसूचित जी पिके आहेत ती पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात। त्याच्यामध्ये कर्जदार

0: शेतकरी आहेत, बिगर कर्जदार शेतकरी आहेत. ही बिगर कर्जदार आणि कर्जदार या दोघांसाठी ऐच्छिक स्वरूपाची आहे, त्यामध्ये ते इच्छेनुसार भाग घेऊ शकतात. जर समजा कर्जदार शेतकरी आहे आणि त्याला या योजनेमध्ये भाग घ्यायचा नाहीये, तर त्याने ते कमीत कमी 7 दिवस त्या बँकेला कळवलं पाहिजे की माझा विमा हप्ता कापू नका, मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही. राहता राहिला प्रश्न कुळ शेती आणि भाडेपट्टे किंवा भाडेकराराने जे शेतकरी शेती करतात ते सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना जो त्यांचा नोंदणीकृत भाडेकरार आहे तो या पीक विमाचे जे संकेतस्थळ आहे त्यावरती तो नोंदवावा लागेल. आणि याच्यामध्ये कमीत कमी एका पिकासाठी तुमचं 10 गुंठ क्षेत्र असणं अनिवार्य आहे.
1: अच्छा, कोणत्या पिकांसाठी ही विमा योजना लागू आहे?
0: आपली जी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे त्या योजनेमध्ये आपण तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिके यासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये तृणधान्यामध्ये भात आहे, नाचणी आहे, ज्वारी, बाजरी, मका ही तृणधान्यातील पिके आहेत. तर कडधान्यामध्ये आहे तूर, मूग, उडीद आणि हरभरा. गळीत धान्यामध्ये याच्यामध्ये सोयाबीन आहे, भुईमूग आहे, तीळ आहे आणि कारळ आहे. आणि नगदी पिकांमध्ये कापूस आणि कांदा या पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर या पिकांसाठी ती योजना लागू राहील. जिल्हा परत्वे पिकं जी आहेत ती बदलतात. उदाहरणार्थ आपल्या कोकण विभागामध्ये आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. याच्यामध्ये ही योजना भात, नाचणी आणि पालघर जिल्ह्यामध्ये फक्त ही उडीद या पिकासाठी लागू आहे.
1: बरं,
0: खरीप, रब्बी आणि त्याच्यामध्ये उन्हाळी हंगाम ही येतो, या हंगामासाठी ही योजना लागू आहे. याच्यामध्ये काही रब्बी पिकं आहेत, म्हणजे काही पिकं आहेत की जी खरीपसाठीही आणि रब्बीसाठी पात्र आहे. एक उदाहरण म्हणून आपलं खरीप ज्वारी आहे, रब्बी ज्वारी आहे, खरीप कांदा आहे आणि रब्बी कांदा आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे शेतकरी खरीप हंगामामध्ये त्या पिकासाठी लाभ घेऊ शकतात किंवा अर्ज करू शकतात आणि याच्यासाठी सुद्धा रब्बी हंगामासाठी सुद्धा ते अर्ज करू शकतात.
1: या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत?
0: या योजनेमध्ये आपण पाहायला गेलं तर एक मॉडेल आहे कप आणि कॅप मॉडेल. याच्यामध्ये काय आहे तर हे जे संपूर्ण जी योजना आहे ती विमा कंपनीमार्फत राबवली जाते आणि याचे नुकसान भरपाईचं दायित्व हे विमा कंपनीचं आहे. पण ते कशा पद्धतीने असणार आहे तर कप अँड कॅप मॉडेल म्हणजे 80-110. याच्यामध्ये काय, एक हंगाम आहे आणि एक जिल्ह्यांचा समूह आहे. त्या जिल्ह्यांच्या समूहामध्ये जेवढा पीक विमा हप्ता रक्कम जमा होईल त्याच्या 110% किंवा जो एकूण विमा संरक्षित रक्कम आहे त्याच्यावर एक बर्न कॉस्ट ही कन्सेप्ट आहे, त्यानुसार जो विमा हप्ता येईल याच्या 110% याच्यापेक्षा जी जास्त रक्कम असेल त्यानुसार विमा कंपनीला ते दायित्व 110% राहील. त्याच्यावरचं जे दायित्व आहे नुकसान भरपाईचं ते राज्य शासनाकडे राहील. तसेच जर एकूण विमा हप्ता जो रक्कम जमा झालेली आहे त्याच्यापेक्षा कमी नुकसान भरपाई जर अशा परिस्थितीमध्ये असेल की विमा हप्त्याच्या अगेन्स्ट नुकसान भरपाई कमी आहे तर त्यावेळेस जास्तीत जास्त ती विमा कंपनी 20% स्वतःकडे ठेवेल आणि उर्वरित रक्कम जी आहे ती राज्य शासनाला परत करेल. हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर आहे दुसरा महत्त्वाचा आहे की या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. याच्यामध्ये काय, ॲग्रिस्टॅक नावाचा आपला प्रकल्प आहे, त्या प्रकल्पांतर्गत आपण शेतकऱ्यांना शेतकरी ओळख पत्र क्रमांक देतो, तो शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. तीसरा महत्त्वाचा मुद्दा की DCS डिजिटल क्रॉप सर्वे, जे शेतकरी पीक विम्यामध्ये योजनेमध्ये सहभागी होत आहेत त्यांचं डिजिटल क्रॉप सर्वे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर उद्या कोणत्या बाबीमध्ये जर तफावत आढळून आली किंवा विमा अर्जाबाबत आक्षेप आला तर जे डिजिटल क्रॉप सर्वेवरचं पीक असेल ते ग्राह्य धरण्यात येईल, त्यामुळे डिजिटल क्रॉप सर्वे होणं हे महत्त्वाचं आहे. आणि राहता राहिला शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा मुद्दा की जे बोगस किंवा फसवणुकीच्या उद्देशानं या विमा योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत असं आढळून आल्यास संबंधित अर्जदारास पीक विमा योजना असेल, नमो शेतकरी महासन्मान योजना असेल, तसेच DBT द्वारे ज्या काही आपल्या योजना आहेत कृषी विभागाच्या त्यासाठी त्याला 5 वर्ष बंदी घालण्यात येईल, त्याला कोणताही लाभ त्या योजनांचा मिळणार नाही. ही या वर्षीची आपला शासन निर्णय याच्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली.
1: सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती कोणत्या कंपन्यांमार्फत राबवण्यात येणार आहे?
0: आता ही योजना राबवण्यासाठी जी विमा कंपन्यांची निवड आहे ती निविदा पद्धतीने केली जाते. याच्यामध्ये आपला जो शासन निर्णय आहे 3 जुलैचा त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 यासाठी ह्या पीक विमा कंपन्यांची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 12 जिल्हा समूह आहेत आणि 6 कंपन्या ज्या आहेत त्या निविदा प्रक्रियेमार्फत आपल्याकडे निवडण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत त्या आहेत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी, इप्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड,

0: भारतीय कृषी विमा कंपनी, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी ह्या 6 विमा कंपन्या आहेत. याच्यामध्ये कोकण विभागाकरता आपल्याला जे आपले 5 जिल्हे आहेत, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यांच्यासाठी जे आहे शासनाकडून इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी पुणे ही नियुक्त करण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्या या विभागामध्ये या कंपनीमार्फत ही योजना राबवली जाईल.
1: बरं, आता ही जी योजना आहे तर यासाठी संरक्षित रक्कम किती देण्यात येते आणि त्याचा शेतकऱ्यांना किती विमा हप्ता भरावा लागेल?
0: या योजनेमध्ये वेगवेगळ्या पिकांसाठी जी आहे विमा संरक्षित रक्कम जी आहे ती त्या पिकाच्या कर्जदारानुसार ठरवण्यात येते. याच्यामध्ये राज्यस्तरावरील जी पीक विमा समन्वय समिती आहे ती जी आहे ती ही विमा संरक्षित रक्कम निश्चित करते.
1: बरं,
0: याच्यामध्ये उदाहरणार्थ जे आहे कोकण विभागामध्ये आपल्याकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आहेत. याच्यामध्ये मुख्यत्वे करून भात, नाचणी ही पिकं घेतली जातात आणि पालघर जिल्ह्यामध्ये उडीद पिकाचा याच्यामध्ये समावेश आहे. ही पिकं खरीप हंगामासाठी आपल्या कोकण विभागामध्ये अधिसूचित आहेत. याच्यामध्ये आपला जो पूर्ण कोकण विभागामध्ये भात पिक जो आहे त्याच्यासाठी विमा संरक्षित रक्कम 65,000 रुपये आहे आणि नाचणी पिकासाठी जी रक्कम आहे ती 40,000 रुपये आहे. ही रक्कम जी आहे ती प्रति हेक्टरी आहे आणि जो आपण विमा हप्ता भरणार आहे तोही प्रति हेक्टरी असेल. आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे की या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी किमान 10 गुंठेची अट आहे. जर शेतकऱ्यांनी 10 गुंठे क्षेत्र नोंदवलं तर त्यानुसारच ती विमा संरक्षित रक्कम कमी होईल आणि विमा हप्ताही त्याचा कमी होईल. हे जे एकक आहे ते आपलं 1 हेक्टरसाठीच आहे. तर याच्यामध्ये उडीद पिकासाठी जो आहे तो 27,000 रुपये प्रति हेक्टरी ही विमा संरक्षित रक्कम झाली. या विमा संरक्षित रकमेवरच आपल्याला आपला जो आहे तो विमा हप्ता दर ठरतो. आपल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% किंवा विमा कंपनी कोट करेल याच्यापैकी कमी जो असेल तो विमा हप्ता दर आपल्यासाठी ठरतो. त्याचप्रमाणे रब्बी हंगामासाठी 1.5% आहे आणि नगदी पिकांसाठी 5% आहे. उदाहरणार्थ आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 65,000 रुपये आपली जी आहे विमा संरक्षित रक्कम आहे तर विमा कंपनीनं त्या जिल्ह्यासाठी 1% असा विमा हप्ता दर निश्चित केलेला आहे. तर त्याच्यामध्ये 65,000 1% म्हणजे 650 रुपये जो आहे तो शेतकऱ्याला 1 हेक्टरसाठी तो विमा हप्ता भरावा लागणार. हा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी असेल. खरीप हंगाम जो आहे तो आपला पूर्ण झाल्यानंतर जर देय नुकसान भरपाई असेल तर ती शेतकऱ्याला जी काय 65,000 आहे त्याच्या तुलनेमध्ये ती त्याला देय राहील. तशाच पद्धतीनं 27,000 जो आहे तो उडीदासाठीचा विमा संरक्षित रक्कम आहे. तर त्या कंपनीने पालघरमध्ये उडीदसाठी 2% जो दर आहे तो दिलेला आहे. त्या 2%नुसार 27,000 2% प्रमाणात तिथं तो जो आहे तो विमा हप्ता असेल. त्याचप्रमाणे बाकी जी पिकं आहेत आपली भात नाचणी आहे तो सर्वदूर आपला कोकण विभाग आहे त्याच्यामध्ये एकच विमा हप्ता रक्कम आहे आणि एकच विमा संरक्षित रक्कम आहे.
1: बरं,
0: बाकी आपण रब्बी हंगामासाठी पाहिलं तर रब्बी ज्वारी आहे त्याच्यासाठी 27,500 आहे. 27,500 ते 33,000 कारण जे बाजरीचं पीक आहे ते विविध जिल्ह्यामध्ये आहे, विविध त्यांचे कर्जदार आहे, त्यानुसार त्यांचे जे विमा संरक्षित रक्कम आहे ती बदलते.
1: बरं, कोणत्या जोखमीकरता शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येईल?
0: याच्यामध्ये जी आपली सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे याच्यामध्ये आपण एकच जोखीम जी आहे ती कव्हर करत आहोत. याच्यामध्ये काय आहे तर पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काय नैसर्गिक आपत्ती आहेत, पूर आहे, अतिवृष्टी आहे, त्यानंतर दुष्काळ असेल, भूस्खलन, कीड रोग, याच्यामुळे जे काही हंगामाच्या शेवटी उंबरठा उत्पादनाच्या तुलनेमध्ये जी काही घट येते त्यानुसार आपण त्यांना ते विमा नुकसान जे आहे ते देतो.
1: आणि या जोखमीमध्ये पीक नुकसान भरपाई ठरवण्याची पद्धत काय आहे?
0: आता याच्यामध्ये आपण एक सूत्र घेऊ आणि त्या सूत्राच्या ज्या संज्ञा आहेत त्या आपण समजून घेऊ. म्हणजे हे नुकसान भरपाई निश्चित कशी केली जाते हे आपल्याला समजेल. आता हे नुकसान भरपाई ठरवण्याचं एक सूत्र आहे उंबरठा उत्पादन वजा चालू वर्षाचे सरासरी उत्पादन भागिले उंबरठा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम. आता आपण मगाशी चर्चा केली की विमा संरक्षित रक्कम काय आहे, ती कशी ठरवली जाते, तर ती विमा संरक्षित रक्कम ही एक त्याच्यामधली संज्ञा आहे. दुसरं आहे उंबरठा उत्पादन. तर उंबरठा उत्पादन काय आहे तर ते पीक आहे त्या पिकाचं त्याच हंगामातील मागील 7 जी सर्वोत्तम 5 होती त्याचं जे सरासरी उत्पादन आहे गुणिले जोखीम स्तर. आता ही जोखीम स्तर काय संकल्पना आहे तर ती आपल्या शासन निर्णयामध्ये आपल्या सर्व पिकांसाठी आपण तो 70% ठेवलेला आहे जोखीम स्तर. तेवढी जोखीम तो शेतकरी चालून आपली शेती करतो.

0: तर त्या जोखीम स्तराला गुणून जे उत्पन्न येईल त्याला आपण काय म्हणतो उंबरठा उत्पादन. आणि जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन, आता आपण हे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन कसं काढतो, तर आपल्याकडे याला एक शास्त्रोक्त पद्धत आहे त्याला आपण पीक कापणी प्रयोग म्हणतो. हे जे पीक कापणी प्रयोग आहेत हे जे आपले क्षेत्रीय कर्मचारी आहेत कृषी विभाग, महसूल विभाग व ग्रामविकास विभाग यांचे क्षेत्रीय कर्मचारी पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर घेतात. याच्यामध्ये रॅन्डम पद्धतीने ते प्लॉट निवडले जातात, ते क्षेत्र निवडलं जातं. त्याच्यावरती CC ॲग्री ॲप हे जे आहे केंद्र सरकारचं जे ॲप आहे त्याच्या थ्रू आपण ते ऑनलाईन घेतो. ते GPS अनेबल्ड असतात, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनच ते प्रयोग तिथं घ्यावे लागतात. त्यावेळेस जी आपली विमा कंपनी आहे जी आपल्या विभागासाठी किंवा ती जिल्ह्यासाठी जी नेमून दिलेली आहे त्याचा प्रतिनिधीही तिथं उपस्थित असतो. तसेच ज्याच्या शेतावर ते ज्या शेतकऱ्याच्या शेतावरती पीक कापणी प्रयोग घेतले जातात तो शेतकरी तिथं उपस्थित असतो. असे ते पारदर्शक पीक कापणी प्रयोग घेतले जातात. त्यानुसार जे आपल्याला सरासरी उत्पादन मिळतं ते उत्पादन आपण चालू वर्षाचं सरासरी उत्पादन म्हणून घेतो. आता ह्या दोन कन्सेप्ट आणि आपली विमा संरक्षित रक्कम म्हणजे त्याला उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत त्याचं ह्या वर्षीचं उत्पादन किती टक्क्यांनी कमी आलं त्याच्या अगेन्स्ट त्याला विमा संरक्षित रकमेतून तेवढी रक्कम त्याला मिळते. आता हे सर्वच पिकांसाठी आहे, परंतु याच्यामध्ये भात, कापूस, गहू आणि सोयाबीन या चार पिकांसाठी आपण थोडी वेगळी पद्धत अवलंबतो. याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे चालू वर्षाचं सरासरी उत्पादन काढतो याच्यामध्ये जे आहे 50% भारांकन हे पीक कापणी प्रयोगांना देतो आणि जे उर्वरित 50% भारांकन आहे ते यष्टेक प्रकल्पांतर्गत जे आपल्याला तांत्रिक उत्पादन मिळतं त्या तांत्रिक उत्पादनाचा याच्यामध्ये आपण वापर करतो. एस्टेक म्हणजे काय, तर ईल्ड इस्टिमेशन सिस्टीम आहे. आपण जी आहे ती आपलं जे MRSEC आणि हैदराबादची एक संस्था आहे रिमोट सेन्सिंगची त्यांच्या माध्यमातून आपण जे आहे ते तांत्रिक उत्पादन त्याचं काढतो आणि त्याच्या अगेन्स्ट जे आहे ते चालू सरासरीचं ह्या 50-50% भारांकनातून ते चालू सरासरीचं उत्पादन काढतो. आणि जे पात्र शेतकरी आहेत याच्यामधून नुकसान झालेलं आहे ते पेरणीपासूनचे हंगामाच्या शेवटीपर्यंत जे काही विविध हवामान असतील, कीड रोग असेल, याच्यातून जे नुकसान जी घट आलेली आहे त्या घटीच्या प्रमाणामध्ये आपण त्यांना नुकसान भरपाई देतो. ही जी नुकसान भरपाई आहे ही थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर राष्ट्रीय पीक विमा पोर्टलद्वारे जमा केली जाते. याच्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही.
1: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला हवं, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी काही नियम अटी आहेत का, तर त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: या योजनेमध्ये सहभागी होताना सर्वप्रथम ते कुठून सहभागी होऊ शकतात, कोणत्या माध्यमातून सहभागी होऊ शकतात, तर पीक विम्याचं जे आहे ते संकेतस्थळ आहे, पोर्टल आहे, त्याच्यामधून ते या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विमा कंपनी त्यांचं स्वतःचं संकेतस्थळ असतं, ती जी विमा कंपनी ज्या जिल्ह्यासाठी असेल तिथून ते शेतकरी त्या विमा कंपनीच्या संकेतस्थळावरून नोंदणी करू शकतात. क्रॉप इन्शुरन्स ॲप आहे आणि AIDE नावाचं एक ॲप आहे, याच्या माध्यमातून बिगर कर्जदार शेतकरी जे आहेत ते योजनेत थेट सहभागी होऊ शकतात. याच्यामध्ये जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांनी आपण मगाशी आपण बोलल्याप्रमाणे की त्यांनी ते बँकेमधून त्यांनी योजनेसाठी नोंदणी करायची आहे. या योजनेसाठी अर्ज सादर करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत, 7-12 उतारा आहे, त्यानंतर शेतकऱ्याचं आधार कार्ड आहे, त्यानंतर पेरणी घोषणापत्र आहे आणि बँक खात्याचे तपशील आहेत, म्हणजे जर त्याला नुकसान झालं तर त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा होण्यासाठी त्याचे बँक खात्याचे तपशील आहेत.
1: भाडेपट्ट्यावर ज्याची शेती आहे तर त्या लोकांसाठी कसं
0: हो, त्या लोकांसाठी मग तो जो नोंदणीकृत भाडे करार आहे किंवा भाडेपट्टा आहे तो ते संकेतस्थळावरती ते नोंदवू शकतात. आणि सर्वात महत्वाचं काय आहे, तर शेतकरी ओळखपत्र क्रमांक तोही त्या शेतकऱ्याकडे असला पाहिजे. आणि ह्या सर्व माध्यमं आहेतच, तसंच आपलं जे जनसुविधा केंद्र आहे CSC आपण ज्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणतो, यांच्यामार्फत आपण ऑनलाईन पद्धतीने कुठल्याही शुल्काशिवाय पीक विमा अर्ज आपण दाखल करू शकतो. आपले जे शासनामार्फत हे जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत त्यांना शासन जे आहे ते प्रत्येक विमा अर्जामागं जी आहे ती रक्कम देत असतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाशुल्क CSC मार्फत अर्ज भरावेत. कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये जो हप्ता जो आहे विमा हप्ता तो थेट त्यांच्या बँकेमार्फत जो आहे कापला जाईल.
1: बरं, आणि त्यांना इच्छा नसेल या विम्यामध्ये सहभागी होण्याची तर
0: आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे 7 दिवस अगोदर त्यांनी त्या बँकेला तसं कळवायचं आहे की मला या योजनेमध्ये सहभागी व्हायचं नाही, माझा हप्ता कापला जाऊ नये, तर ती बँक त्याच्यामध्ये त्यांना सहभागी करून घेणार नाही.
1: या योजनेत भाग घेण्यासाठीची मुदत काय आहे?
0: आता या योजनेमध्ये भाग

0: पाण्यासाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी त्या तिन्ही हंगामासाठी वेगवेगळ्या मुदती आहेत. याच्यामध्ये खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 ही मुदत आहे. रब्बी हंगामासाठी 15 डिसेंबर 2026, म्हणजे या वर्षासाठीची 15 डिसेंबर 2026 असेल. आणि केवळ ज्वारीसाठी जी आहे ती थोडी अगोदर, म्हणजे 30 नोव्हेंबर 2026 अशी अंतिम मुदत आहे. उन्हाळी पिकांसाठी जी आहे ती 31 मार्च ही अंतिम मुदत असणार आहे. आणि ह्यावर्षीचं आपण पाहतोय की अल्निनोची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे आपलं जे पावसाचा खंड असेल किंवा पावसाचे जे आगमन आहे आपले मान्सूनचे ते उशिरा झाले आहे, पुढे जाऊन खंड पडू शकतो. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा जो आहे तो विपरीत परिणाम आपल्या शेती पिकांवर होणार आहे, त्याच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं ती जी घट येणार आहे त्या घटीपासून जर शेतकऱ्यांना थोडासा दिलासा द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी त्या योजनेमध्ये सहभागी व्हावं अशी कृषी विभागाची सर्व शेतकऱ्यांना, अर्जदारांना आवाहन आहे.
1: सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना या संदर्भात आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा माझा वार माझे शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: लवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या, राम मंदिर, देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
0: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं यात नमूद आहे. E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे, असंही सरकारनं म्हटलं आहे. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते.
2: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए, राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे. और इसलिए मैं आशा करता हूँ और मुझे पक्का विश्वास है, जहाँ तथ्य होते हैं, जहाँ तर्क होते हैं, वहाँ तूफान के लिए जगह नहीं होती है. अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है. मैं आशा करता हूँ तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले, ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूँ.
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचूक यांची सुटका आणि नीट UG परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत कॉक्रेज जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता, त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. कॉक्रोच जनता पार्टीच्या अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रात

0: रात्रीचे 8:05 झाले. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत

0: इथल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खाजगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळं उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळं बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळं 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3-सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोव्याच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी रात्रीचे सब

0: आगरी अमंगवाने मध्ये विठ्ठलाचा गुणगान आगरी लिहिलेलं होता.
1: स्वतः तुकाराम महाराजांनं पहिले अर्थ देव गेला.
0: स्वतः धर्म मार्तंडाच्या मने धेने आलेला होता.
1: आणि गोष्ट धेण्यात आली रागाला मार्तंडाला त्या वेळेला.
0: बोलत होते तुकाराम महाराजाला.
1: काय बोलत होते त्या वेळेला?
0: अरे तुकारामा,
1: काय झालं देवा?
0: हे अभंगल्याचं बंद कर.
1: बंद कर, बंद कर म्हणजे बंद कर.
0: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का?
1: आणि अगदी त्या वेळेला
0: आळंदीच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराज अभंगल्याचं बंद कर म्हणून सांगितलं.
1: एवढे सांगितल्या बरोबर वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. त्या वेळेला
0: पहिल्या सत्ययुगाला इसकावून घेतल्या अभंगाच्या वया तुकाराम महाराजा कोण धर्म मारतंडान.
1: अगदी अभंगवादी इस्वान घेऊन ना
0: आळंदीच्या ढोवामध्ये
1: टाकून दिल्या बर का?
0: टाकून आया.

0: गजावया मात्र एवढंच काय महाराज ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा ह्या विठ्ठल पंताचा खेळ केला होता त्या वेळेला
1: अगदी या मार्तंड लोकांनी बरं का
0: विठ्ठल रुक्माईचं लगीन झालं
1: आणि त्या वेळेला
0: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला
1: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला
0: राणे माझं परपंचात मन रामात नाही
1: लगीन झाली गोष्ट करे पण परपंच करून अशी इच्छा आहे माझी
0: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
1: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बरं का
0: म्हणून त्या वेळेला विठ्ठल देवा
1: काय केलं या

0: भेटले बरोबर
1: बोलत होता विठ्ठलदेवाला.
0: काय बोलत होता त्या वेळेला
1: विठ्ठलदेवा? लग्न कारण करून परत संन्यास घेणं अगदी
0: हे सोबत नाही बरं का? तुला मानत नाही,
1: शास्त्राला मान्य नाही, देवधर्माला सुद्धा मान्य नाही.
0: स्वतः तिरुपती वाल्या बोलतो विठ्ठलाला, स्वतः झाशीच्याला.
1: तो चित्र होऊन अजून फेडलेला नाही, तू सरळ जायचं आपला परपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं.
0: एवढं सांगताना कोणी बोलले विठ्ठलाला? काय लागला होता गुरुला बोलायला?
1: एकदा मी संन्यास घेतला देवा, अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
0: काय होईल बरा?
1: परत उलटी कधी होती का गुरुराया?
0: स्वतः विठ्ठल लागला बोलायला त्या जागेला.
1: कशासाठी मला अगदी पाठवता परपंचा त्या वेळेला?
0: एवढं मत

0: माझी आज्ञा म्हणून परपंच्या कर्जा जा म्हणून सांगितलेलं होतं.
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठवर
0: निघून चालला मार्ग लागला
1: निघून.

0: गुरुराया भेटला मला. होय होय. लगेच कारण करून संन्यास घेणं शास्त्राला मान्य नाही, देवधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः अनुभवा गेला.
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केलेली असायला प्रपंच केल्यापासून
1: काय झालं देवा.
0: स्वपन मुक्ताबाई ज्ञानेश्वर निवृत्ती.
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मन झाले त्या वेळेला.
0: विचारतो केला मनाला कोणता प्रकार झाला होता आनंदी देवाला.
1: कोणता झाला देवा.
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी स्वपन मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला. अरे छेळ त्याचा मांडला छेळ त्याचा मांडला. हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला
0: स्वतः विचार तो केला मनाला.
1: आणि या विठ्ठलाने
0: चार बाळा संतीला घेतले. विठ्ठल रुक्माची जोडी
1: अगदी निगुर कुटुंब.

0: अगदी निघून गेले सिद्ध बेटाला त्या वेळेला.
1: 10 दिवस झालेलं होतं झोपडे उभा केलते त्या सिद्ध बेटावर
0: आणि दिवस लागले होते काढायला सिद्ध बेटाला.
1: सुलतानाने सुराजा जीवाला वाटलं की देवा
0: काय वाटलं बरा.
1: 8-10 दिवसापासून सिद्धेश्वराचं दर्शन नाही.
0: होय होय
1: आंघोळी नाही ह्या वेळेला.
0: विचार केला मनाने ज्ञाने सुरमावले त्या वेळेला.
1: संचार घेतला हातामध्ये आपल्या खांद्यावर टाकून
0: ज्ञाने सुरमावले काय केलं त्या जागेला.

0: ना
1: आपला संचार धरणीला ठेवला होता
0: अगदी टिवंजी ना
1: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
0: दुर्मावणी पाण्यामध्ये जाऊन जिना
1: तेवढ्यात काय झालं त्या वेळेला
0: कोणता प्रकार घडला देवा
1: धर्म मारतण मोरेश्वर काका
0: मोरेश्वर काका अगदी नेत्रानं बघायला
1: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला
0: अगदी पाहून जिना
1: काही बोलत होता त्या वेळाला
0: आई लागला बोलायला
1: अरे संन्याशाच्या कार्त्या
0: अरे संन्याशाच्या मुला
1: तू कशाला आला त्या ठिकाणाला
0: आणि आंघोळी करायची तुझी लाकी नाही बरं ह्या जागेला
1: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
0: स्वतः मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर

0: त्याला धरणीचा संचार खांद्यावर घेतला.
1: लागला होता ध्याय दही रडायला, अगदी डोळ्यात धारा लागल्या होत्या गळायला.
0: आनंदीच्या वाटेने माऊली चाललेली होती.
1: आणि त्या वेळेला
0: एवढ्यात मोरच्या बाजूला अगदी या नदीवर काय झालं होतं?
1: काय झालं तेव्हा?
0: हा बारा ब्राह्मणाची मुलं
1: अगदी खेळा लागली होती, खेळायला अगदी पटंगला.
0: मुलांनी पाहिलं होतं ज्ञानेश्वराला.
1: स्वतः मोरीजूर काका बोलतो काय बाळाला?
0: अरे बाळा हो, ह्या वेळेला
1: काय बघता रे येड्याओ?
0: ताबडतोब अगदी ज्ञानाला मारा, खोड मोडा ह्याची परत नदीवर आला नाही पाहिजे.
1: हनून मारून बेदम केलं पाहिजे या ज्ञानाला बरं का?
0: मोठ्या माणसाचा नाल मुलाला अवका अवकाशा जाईला.
1: स्वतः म्हाताऱ्याचा ऐकल्या बरोबर बाळ पळत धावत गेले ज्ञानाच्या जवळ.
0: ज्ञानाच्या मागे या जवळ,
1: ज्ञानाच्या

0: किसन बंडगर आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं आत्ता आपण ऐकलीत आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत संसद समीक्षा.
1: जी आकाशवाणी है. अब आप कनकलता से संसद में आज हुई कार्यवाही की समीक्षा सुनिए. पहले लोकसभा. लेखक हैं यूनिवार्ता के वरिष्ठ पत्रकार मोहम्मद आजाद. लोकसभा में नीट पेपर लीक समेत अन्य मुद्दों को लेकर विपक्ष के भारी हंगामे के कारण आज दिनभर सदन में कामकाज बाधित रहा और कार्यवाही को दिनभर

0: ये आकाश।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10:13 झाली आहेत। प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण आपण ऐकणार आहोत। बोल आहेत मैं प्रीतम करो दुल्हन असे, त्यांना तबल्याची साथ सुरेश गायतोंडे यांनी, हार्मोनियमची साथ बबन मांजरेकर यांनी केली आहे। ऐकूया तर पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण।

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडितराम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण ऐकल्यात. त्यांना तबल्याची साथ सुरेश गायतोंडे यांनी, हार्मोनियमची साथ बबन मांजरेकर यांनी केली होती.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो विदुषी संगीता शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग. विलंबित गत एक तालात, द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली आहे. ऐकूया तर व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग, कलाकार विदुषी संगीता शंकर.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी संगीता शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग ऐकलात. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली

0: Rajouri and Poonch districts. That is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज रात्री 10:00 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 29 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 26 अंश सेल्सिअस, सांताक्रूज इथं 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 93% नोंदवण्यात आली. पर्जन्यमानाची नोंद कुलाबा इथं 29 मिलीमीटर तर सांताक्रूज इथं 34.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. तुरळक ठिकाणी 50-60 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. कमाल आणि किमान तापमान 28-24 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात गोविंद पवळे यांचं गीत, स्वर जानकी अय्यर यांचा.

आपण एका धोतात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना संगीतकार वसंत प्रभू कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत. गजानन वाटवे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत.

आपण ऐकत होतात गोविंद पोवळे यांचं गीत. आपण ऐकलीत जानकी अय्यर यांच्या स्वरातली काही गीतं. आणि भावधारा या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत विनोदिनी दीक्षित यांच्या स्वरातलं हे गीत.

0: भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं विनोदिनी दीक्षित यांच्या स्वरातलं गीत. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हट्सवर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात.

0: करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूरवादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
1: प्रवेश निःशुल्क.
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा.
2: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात रूपक पवार यांनी तबल्यावर वाजवलेला मत्तताल आपण ऐकणार आहोत. त्यांना हार्मोनियम लहरा साथ विनोद पडगे यांनी केली आहे. ऐकूया तर तबल्यावर वाजवलेला मत्तताल, कलाकार रूपक पवारा.

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत अष्टौ प्रहर भाग 3 लेखिका वीणा सावळे.

दाटधुक्याच्या पदरा आडून रंग गुलाबी आला, दाटधुक्याच्या पदरा आडून रंग गुलाबी आला, अंधाराचे कवच भेदुनी सूर्योदय झाला, अंधाराचे कवच भेदुनी सूर्योदय झाला, हळूच वारा झोंबे अंगा कडकडणारी थंडी, हळूच वारा झोंबे अंगा कडकडणारी थंडी, स्वैरमनाला भुरळ घालते दवबिंदूंची धुंदी, स्वैरमनाला भुरळ घालते दवबिंदूंची धुंदी, दूर कुठेतरी झाडावरती खिलबिल करती पक्षी, दूर कुठेतरी झाडावरती खिलबिल करीती पक्षी, मंद वाहतो पहाट वारा गंध ठेवनी वक्षी, मंद वाहतो पहाट वारा गंध ठेवनी वक्षी, कुठेतरी मग किणकिण करते घंटा देवा घरची, कुठेतरी मग किणकिण करते घंटा देवा घरची, पसरत येतो गंध धूपाचा श्रद्धा देवावरची, पसरत येतो गंध धूपाचा श्रद्धा देवावरची, उठा मंडळी सकाळ झाली सांगत आहे सृष्टी, प्रसन्न होऊन चला झेलण्या दयाघनाची वृष्टी। नमस्कार मंडळी, रसिक श्रोते हो, अष्टव प्रहर एक अविरत नादयात्रा या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपलं हार्दिक स्वागत। आजच्या या भागात आपण राग बिलावल आणि राग असावरी ह्याच्या काही बंदिशी आणि त्यावर आधारित आपण गीतं ऐकणार आहोत। समयचक्राप्रमाणे असणाऱ्या या रागांचं जर सौंदर्य समजावून घ्यायचं असेल तर एक प्रश्न मनात नेहमीच येतो की प्रत्येक रागाला समयाचं बंधन का बरं असावं, आणि हा एक खरं तर उत्तरोत्तर विकसित होत जाणारा मौन प्रश्न आहे। बघा ना, स्वर 12 आहेत परंतु त्यातून गणितीय आधाराने हजारो रागांची निर्मिती होते। स्वर जरी 12 असले तरी प्रत्येक रागाची वैशिष्ट्य सौंदर्यस्थानं वेगळी, लालित्य वेगळं, साहित्यही वेगळं आणि गाण्याची पद्धतही वेगळी। काही रागांवर तर जणू घराण्याचीच अधिसत्ता असते आणि असं असूनही रागाचं सौंदर्य मात्र अबाधित राहिलेलं असतं। अजून एक सांगा असं वाटतं, स्वर 12 पण तेच दिवसा जर गायले तर त्याचा परिणाम वेगळा आणि तेच रात्री जर गायले तर त्याचाही परिणाम वेगळा। म्हणजेच ध्वनी तरंग आणि त्यातून उत्पन्न होणारी एक स्वरांची अनिभिषिक्त सत्ता ह्याची उदाहरणं वेगळी वेगळीच असू शकतात। खरंच आपलं भारतीय अभिजात संगीत किती प्रगल्भ आहे हे त्यावेळेला पटतं। रागाला नियमांची चौकट तर आहे पण त्याचबरोबरीनं आरोह अवरोहाची मार्गदर्शनात्मक एक वळणवाटही दिलेली आहे। कलाकाराला त्याचप्रमाणे स्वतंत्र आविष्काराचं स्वातंत्र्यही आहे। आता हेच थोडंसं अधिक स्वातंत्र्य संगीतकाराने घेतलं आणि मग सुगम संगीताचा खजिनात जणू गवसला असं वाटतं। सूर्याच्या पहिल्या किरणांनी उधळणारं सृष्टीवरचं चैतन्य, तो उल्हास आल्हाद बिलावलच्या प्रकृतीशी समांतर असावा, आपल्या मनाचा अंधार दूर करणारा असावा। ज्याप्रमाणे ज्या उत्साहाने आपण आपल्या दैनंदिन कामांना सुरुवात करतो तोच सळसळटा उत्साह बिलावलमध्ये आहे। मुळात 72 थाट आणि आता 10 थाट, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात मानले जाणारे 10 थाट म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजीचा त्याच काळात झालेला आविष्कार असं म्हणायला हरकत नाही। आता हीच नॅनो टेक्नॉलॉजी किती पूर्वीपासून आपल्या संगीतात आली बघा। तर श्रोते हो, सांगायचा मुद्दा असा की मूळ 10 थाटांपैकी सर्वात प्रथम असलेला सर्व शुद्ध स्वरांचा थाट बिलावल आणि त्याचाच रूपांतरित झालेला राग बिलावल। बिलावल हा राग फार प्राचीन आहे। संस्कृत ग्रंथांमध्ये वेलावली

वेलावल, बिलावली अशी नावं दिसतात. बिलावलचा थाट शंकराभरण असा मानला जातो. दक्षिणेकडे शंकराभरणम हा सकाळचा राग लोकप्रिय मानला जातो. आपल्याकडेही अलीकडे तो प्रचारात दिसतो. आपला बिलावलही तिकडे लोकप्रिय होतो आहे. दाक्षिणात्य पद्धतीत बिलहरी असा प्रकार आहे. तो काहीसा आपल्या बिलावलसारखा दिसतो. बिलावलमध्ये किंवा बिलावलचे शुद्ध, अलहय्या, शुक्ल, देवगिरी, नट, यमनी आणि कुकुब बिलावल असे प्रकार केले जाते. ह्याच बिलावलच्या समय कुटुंबात सरपरदा, लच्छासाग, गुणकली, देसकार असेही या समयोचित असे असणारे राग आहेत. मराठी भावगीत, हिंदी चित्रपट गीतं यांच्याबरोबर बिलावल थोडं अंतर राखून आहे असं वाटतं. तरी काही सुप्रसिद्ध गाणी बिलावल सुंदरपणे सादर करतात. तर बिलावलचं स्वरूप समजून घेण्यासाठी प्रथम ऐकूया अलहय्या बिलावल रागातलं पंडित रातंजनकर यांनी रचलेली निरगुण निराकार ही सादरा स्वरूपातील रचना.

रसिक श्रोते हो, अर्थातच तुम्ही जाणलं असेल आता या बिलावलच्या शास्त्रीय संगीताच्या रूपामधनं आपल्याला सुगम संगीतातनंही या रागाचं रूप कसं उलगडून दिसत आहे. ऐकूया बिलावल रागावर आधारित काही

निसर्गतः आनंद उत्साह जो सूर्योदयाच्या वेळी आपण अनुभवतो तेच सूर्यास्ताच्या वेळी विरह कारुण्य इत्यादी भावनाही दाटून येतात असं आपण अनुभवतो. दुपारी शांत तर रात्री शृंगार रसाची निर्मिती होते. संधी प्रकाश काळात विरह रसाची अनुभूती होते, म्हणजेच समयचक्र आणि स्वर

आविष्कार हे आपल्या मनोवस्थेशीही अत्यंत दृढपणे संलग्न आहेत आणि त्यालाच अनुसरून दिवसाच्या या प्रहरातील राग असावरी आणि त्याचे प्रकार जसं कोमल ऋषभ असावरी आणि त्याचप्रमाणे जौनपुरी हे जौनपूर नावाच्या गावावरून पडलेलं नाव तसंच वळणं घेत जाणारा देसी त्याच्या जवळचा गांधारी जोगिया असे असंख्य राग आणि अशा रागात ज्याच्यात कारुण्य अगदी ओतप्रोत भरलेलं आहे. कवी सुधीर वोघ्यांनीही असावरीचं वर्णन अतिशय सुंदर आणि लालित्यपूर्ण केलं. ते म्हणतात, उत्तर रात्र ही निरोप घेते ओंजळे रीतीच राहते, उत्तर रात्र ही निरोप घेते ओंजळे रीतीच राहते, लाभा होऊनही हरपलेल्यांची हुरहुर दाट होते. कोण जाणे भविष्यात असेल सुद्धा कदाचित स्वप्नांची ही पूर्तता, या क्षणी मात्र कोमल दैवताची असीमही आर्तता, या क्षणी मात्र कोमल दैवताची असीमही आर्तता. भक्ती असो वा रती असो बाण उरतोच हा जिव्हारी, भक्ती असो वा रती असो बाण उरतोच हा जिव्हारी, जीवाला जडते अनिवार ओढ तिचंच नाव असावरी, तिचंच नाव असावरी. या काव्यातून रागाचंच नव्हे तर त्या समयचक्रांचंही वैविध्य आढळतं. खरं तर ही एक रागिणी असं म्हणायला हरकत नाही. मंगेश पाडगावकरांचं दूर आर्त सांग कुणी छेडिली असावरी हे गीत आणि त्याला समर्पक अशी यशवंत देवांची चाल सारच अद्भुत.

कोमल ऋषभ असावरी जोगिया यांच्या सुरांच्या किनाऱ्यानं हे गीत जातं. इथं गाणं स्वरांमुळे अधिक बोलकं झालं की स्वरांना शब्दांमुळे जास्त पोषक वातावरण मिळालं हे मात्र सांगणं कठीण आहे. आणि नेमकी ह्या ओळीतून आपल्याला कोमल ऋषभ असावरीची भावावस्थाही समजते. कोमल ऋषभ असावरीबरोबरच ह्या वातावरणाला पूरक असणारे अजून काही राग आहेत. दोन्ही तटांवर हिरवळ आणि मध्ये वाहणारा निळा झरा, पलीकडे चार घरांचं चिमुकलं गाव, शेतमळ्याच्या हिरव्या गर्दीतून आडवी तिडवी पडलेली पांढरी पायवाट, देसीच्या सुरांची अवरोहातली नागमोडी वळणं, हिरव्या कुरणांमधून डोहाकडे जाणारी वाट. श्रोते हो, आपण ओळखलंच असेल कोणाची कविता आणि कुठली कविता. अगदी बरोबर, औदुंबर कवितेत असं रंगमावर वातावरण आहे. झाकळणी जळ गोड काळीमा पसरे लाटांवर, पाय टाकून जळात बसला असला औदुंबर. अशा ओळी औदुंबरमध्ये.

वाटतं हे निसर्गाचे रंग, हे स्तब्ध वातावरण, हे सारं देसीचंच आहे. आणि म्हणूनच बैजू बावरा या सिनेमातल्या गीतांमध्येही देसीचं अतिशय सुंदर वर्णन किंवा सादरीकरण झालं. ऐकूया राग कोमल ऋषभ असावरी, समयोचित असा हा राग आहे आणि त्यातली पारंपरिक बंदिश

श्रोते हो, अष्टौ प्रहर मालिकेतील पुढच्या भागात माध्यान्ह समय असणाऱ्या काही रागांचं सौंदर्य आणि त्याच समयानुसार असणाऱ्या रागांमधील काही सिने संगीतही आपण ऐकणार आहोत, त्याचा आस्वाद घेणार आहोत. तेव्हा ऐकायला विसरू नका अष्टौ प्रहर, एक अविरत नाद.

रामदास कामत यांच्या स्वरातला यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेला संत नरहरी सोनार यांचा अभंग आपण ऐकल्यात. याबरोबरच अष्टौप्रहर हा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे ठीक 12:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये शांत सोजवळ प्रेमळ आईची भूमिका उत्तमपणे वठवणाऱ्या वहिनी भावजय नणन बहीण या नात्यांनी प्रेम जिव्हाळा कसा जपायचा याचा वस्तुपाठच जणू पडद्यावरून त्यांनी घालून दिला. मूर्तिमंत सोजवळतेचं रूप हिंदुस्थानी सिनेसृष्टीच्या शतकी इतिहासाच्या केवळ साक्षीदार नाही तर 7 दशकांचा प्रदीर्घ भाग बनून राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना. आजच्या गीतवहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटातली गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्यावरच चित्रित झालेलं अन्नपूर्णा या चित्रपटातलं, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं, स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं, गदी माडगुळकर यांचं गीत.

श्रोतेहो, एकीकडे मराठी शालीन घरंदाज नायिका तर कधी शेतकरी गोरगरीब समाजातील नायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी प्रभावीपणानं रंगवल्या. कार्यक्रमात यानंतर एकटी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत.

श्रोते हो, त्यांनी गुजराती, बंगाली, दाक्षिणात्य चित्रपटांमधून देखील भूमिका केल्या. सुमारे 7 दशकं त्यांनी मराठी, हिंदी चित्रपटांमधून भूमिका केल्या. त्यांच्या सोज्वळ सौंदर्यामुळं त्यांना चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका अधिक प्रमाणात मिळाल्या. त्यांनी 250 हून अधिक मराठी तर 150 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं हे गीत.

मराठाती तुका मेळवावा चित्रपटातलं आनंद घन यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचा 1:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात संजीव चिमलगी यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदी शेख तालात, द्रुत ख्यालातील बंदी शेख तालात निबद्ध आहे. विलंबित एकतालातील बंदिशेचे बोल आहेत करीम नाम तेरो, द्रुत एकतालातील बंदिशेचे बोल आहेत बदरिया आई रे. त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांनी, हार्मोनियमची साथ जयंत फडके यांनी केली आहे. ऐकूया तर राग मिया मल्हार, कलाकार संजीव चिमलगी.

0: ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्यावर आधारित कार्यक्रमाचा आजचा 9वा भाग। आतापर्यंत आपण बघितलं की संगीतकार राम कदम हे प्रभातमध्ये काम करत होते आणि तिथं अनेक जणांशी त्यांची मैत्री झाली। त्यांचा आणखीन एक सुरेल मित्र म्हणजे संगीतकार वसंत देसाई। वसंत देसाई आणि राम कदम यांचं फारच चांगलं जमायचं, पण त्यांचा सहवास जेमतेम वर्षभरच राम कदमांना लाभला। कारण प्रभातमध्ये आल्यानंतर काही काळाने प्रभातमधल्या मालकांच्या धुसफूस सुरू झाल्या, त्यांचं एकमेकांशी पटेना झालं आणि मग वर्षभरातच शांताराम बापूही प्रभात सोडून गेले हे आपण ऐकलेलं आहेच आहे। आणि त्यांच्याबरोबर जे काही कलावंतही प्रभात कंपनी सोडून गेले त्या कलावंतांमध्ये संगीतकार वसंत देसाई हे देखील होते। हिंदी चित्रपटामध्ये ज्या मराठी संगीतकारांनी चांगलं काम करून दाखवलं होतं त्यातलेच एक आघाडीचे संगीतकार म्हणजेच वसंत देसाई। खरं तर पिंजरा चित्रपटाच्या वेळी शांताराम बापूंनी वसंत देसाई यांना डावलून राम कदम यांना संगीत द्यायला सांगितलं होतं। पिंजऱ्याची गाणी जेव्हा राम कदम यांनी तयार केली तेव्हा शांताराम बापूंनी वसंत देसाईंना बोलवून ती गाणी ऐकायला सांगितली आणि त्यांचं मतही विचारलं। पण वसंत देसाई हे राम कदमांचे चांगले दिलदार मित्र होते, त्यामुळे त्यांनी पिंजराच्या संगीताचं शांताराम बापूजवळ कौतुकच केलं होतं। राम कदमांबद्दल आणखीन बोलूया एका लावणीनंतर। सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेली एक लावणी आहे। जगदीश खेबुडकरांची ही रचना संगीतबद्ध केली आहे राम कदम यांनीच। चेतना चित्र या बॅनरखाली आलेला चित्रपट केला इशारा जाता जाता।

दाव्या डोळ्यांना पडून घातला नजर

राम कदम यांच्या कारकिर्दीबद्दल सध्या आपण बोलतोय. श्रोते हो, काही चित्रपटांच्या नशिबी रेंगाळणं येतं. वर्षानुवर्ष अनेक चित्रपट रेंगाळत पडतात, अर्थात त्यामागे कारणं निरनिराळी असू शकतात. हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल बोलायचं तर के आसिफ यांचा मुघल ए आझम किंवा कमाल अमरोहींचा पाकिजा ही उदाहरणं देता येतील. कारण या रेंगाळलेल्या चित्रपटामध्ये एक साम्य असतं, प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्रपट तुफान गाजतात. असाच प्रभात कंपनीचाही एक चित्रपट रेंगाळला होता आणि तो होता रामशास्त्री. आणि हिंदीप्रमाणेच गंमत म्हणजे रामशास्त्रीसुद्धा प्रदर्शित झाल्यानंतर अतिशय गाजला. किंबहुना रामशास्त्री हा चित्रपट म्हणजे प्रभात फिल्म कंपनीचा कळसच होय असं म्हणायला हरकत नाही, असं राम कदमांनी एका ठिकाणी सांगितलंय. वास्तविक रामशास्त्री चित्रपटाची घोषणा ही राम कदम हे प्रभातमध्ये येण्यापूर्वीच म्हणजे संत सखू या चित्रपटानंतरच झाली होती. म्हणजे शांताराम बापू ज्यावेळेला प्रभातमध्ये काम करत होते त्याच वेळेला या रामशास्त्रीची तयारी सुरू झाली होती. रामशास्त्रीसाठी निवड करताना शांताराम बापूंनी अनेक मुलांना बघितलं होतं, पण त्यातला एकही मुलगा त्यांना त्यासाठी योग्य वाटत नव्हता. शेवटी दामले मामाने एक छान मुलगा सुचवला. प्रभातमध्ये पूर्वी गोपाळकृष्ण या चित्रपटात राम मराठे यांनी काम केलं होतं, त्यांचा धाकटा भाऊ अनंत मराठे हाच तो मुलगा रामशास्त्रीसाठी निवडण्यात आला. अनंत मराठेंना मग पुण्याला बोलवण्यात आलं, प्रमाद त्याची चाचणी झाली. कारण त्यावेळेला कलाकारांना निवडताना प्रभातची मंडळी अगदी केसापासून पायाच्या नखापर्यंत व्यवस्थित बघत असत. मग दामले मामांच्या लक्षात आलं की अनंताचे डोळे हे चेहऱ्याच्या मानानं बारीक वाटतात. मग त्याची रवानगी तळेगावच्या डॉक्टर सरदेसाई यांच्याकडे करण्यात आली. सरदेसाई यांनी सांगितलं की अनंताला खुपऱ्या झाल्या आहेत आणि त्याचं एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल. मग अनंताचं मुंबईला ऑपरेशन ठरलं. ऑपरेशन झाल्यानंतर अनंतानं जेव्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा त्याच्या कॉटभोवती त्याची प्रत्यक्ष आई याशिवाय प्रभातची मालक मंडळी दामले मामा, फत्तेलाल मामा, बाबूराव पै ही सगळी मंडळी उपस्थित होती. म्हणजे प्रभात त्यावेळेला आपल्या कलाकारांची देखील किती काळजी घ्यायचं हे यावरून लक्षात येतं. चला अशाच काही प्रभातमधल्या आणखीन गमतीजमती आपण जाणून घेणार आहोत आणखीन एका ढंगदार अशा लावणीनंतर. चांडाळ चौकडी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. 1978 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट, सिद्धिविनायक एंटरप्रायझेस या बॅनरखाली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं हे गीत जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आहे, ऐकूया.

संगीतकार राम कदम हे सुरुवातीला क्लॅरोनेट वाजवायचे याबद्दल आपण बोललो आहोतच. बऱ्याच वेळेला ते एकटेच रियाज करत बसायचे जनरेटरच्या रूममध्ये, कारण जनरेटरच्या आवाजाला एक प्रकारचा रिदम असायचा आणि त्या रिदमवर ते क्लॅरोनेट वाजवत असत असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून सांगितलेलं आहे. राम कदम यांच्या या रियाजावर शांताराम आठवले एकदम खुश होते. एके दिवशी ते राम कदमांना म्हणाले, राम उद्या सुट्टी आहे तेव्हा माझ्याकडे ये, तुला मी बापूरावांकडे घेऊन जाईन. बापूराव? हो, त्यावेळेला पठ्ठे बापूराव हे नाव अख्ख्या महाराष्ट्रात दुमदुमत होतं. मग राम कदमांना घेऊन शांताराम आठवले एके दिवशी पठ्ठे बापूरावांच्याकडे गेले. त्यावेळेला ग्लोब टॉकीजसमोरच्या तबला आळीमध्ये भूतकर हौदाजवळच्या एका वाड्यामध्ये ते राहत होते. पठ्ठे बापूराव त्यावेळेला विपन्न अवस्थेत होते. जिंतीकर नावाचे त्यांचे एक मित्र होते, तेच पठ्ठे बापूरावांची काळजी घेत होते. शांताराम आठवले यांचं बापूरावांशी लावणीविषयी काही बोलणं झालं. त्यानंतर बऱ्याच वेळेला राम कदम पठ्ठे बापूराव यांच्याकडे जात होते. पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांची गोडीच राम कदम यांना लागली होती. पठ्ठे बापूराव यांच्या सगळ्या लावण्यांचा देखील राम कदमांनी अभ्यास केला. त्या काळामध्ये लावण्या ज्या सादर केल्या जात असत त्यात लावणीचा मुखडा ऐकला रे ऐकला

की श्रोते शाब्बास पठ्ठे बापूराव म्हणून त्यांना दाद द्यायचे. आणि तेव्हापासूनच पठ्ठे बापूरावांचं जे नाव होतं श्रीधर कृष्ण कुलकर्णी याच्याऐवजी त्यांचं नाव पठ्ठे बापूरावच झालं. आणि मग पुढं महाराष्ट्राचे लाडके पठ्ठे बापूराव या नावानंच ते ओळखले जाऊ लागले. आणि पुढं पठ्ठे बापूराव हे इतर तमासगिरांचे गुरु म्हणून संबोधले जाऊ लागले. अजूनही अनेक तमासगीर पठ्ठे बापूरावांना वंदन करून आणि त्यांचा गण गाऊनच तमाशाची सुरुवात करतात. आपल्यापैकी सांगत्या एका चित्रपट अनेकांनी बघितलेला आहे. या चित्रपटात सुरुवातीला ग दि माडगुळकरांनी लिहिलेला एक गण होता, पण अनंत माने यांनी तो गण न घेता पठ्ठे बापूरावांच्या गणानं चित्रपटाला सुरुवात केली होती. तो गण होता लवकर यावे सिद्ध गणेशा आतमधी कीर्तन वरुणी तमाशा. आणि पुढे या चित्रपटानं इतिहास घडवला हा भाग सगळ्यांना ठाऊक आहेच. चला आणखीन एक लावणी ऐकूया. जगदीश खेबुडकरांची ही रचना गायली आहे उषा मंगेशकर यांनी. एक रंभा एक उर्वशी.

सुदेव, राम कदम आणि पुलंची भेट पहिल्यांदा कशी झाली त्याविषयीचा एक किस्सा खूप छान आहे बरं का। प्रभात फिल्म कंपनीनं चांद या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती। हा चित्रपट पुन्हा पंजाबी मंडळी काढणार होती। पंडित अमरनाथ हे या चित्रपटाला संगीत देणार होते, पण ते फारच बिझी असल्यामुळं त्यांनी आपल्या धाकट्या दोन भावांना या चित्रपटाचं संगीत करण्यासाठी पाठवलं, हुस्नलाल आणि भगतराम। आणि पुढं गाजलेल्या जोडीचा हा पहिला चित्रपट होता चांद। पण पहिलीच वेळ असूनही त्यांनी अतिशय सुंदर असं संगीत या चांद चित्रपटाला दिलं। चांद चित्रपटाच्या संगीताच्या तालमी चालू असतानाच एक शिपाई राम कदमांना बाहेर येऊन सांगू लागला की तुम्हाला कुणीतरी भेटायला आलेलं आहे। एक तरतरीत हसऱ्या चेहऱ्याचा चष्मेवाला तरुण राम कदमांची वाट बघत होता। तब्येतीनं मस्त आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचा तो तरुण राम कदम यांच्या ओळखीचा नव्हता, पण त्यांना पाहताच ते म्हणाले, नमस्कार, तुम्ही राम कदम ना? राम कदमांनी म्हटलं, हो। मग ते म्हणाले, मी PL देशपांडे, फर्ग्युसनमध्ये शिकतोय, कॉलेजचं नाटक बसवतोय, आम्हाला क्लॅरोनेट वादकाची गरज आहे, तुमचं नाव ऐकलं, तुम्ही उत्तम क्लॅरोनेट वाजवता म्हणूनही ऐकलं। तेव्हा राम कदम म्हणाले, ठीक आहे ठीक आहे। मग त्यांनी पु ल देशपांडेंना विचारलं की तुम्हाला स्टुडिओ बघायचा आहे का? ते म्हणाले, हो हो अवश्य, कारण पु ल देशपांडेंचं कुतूहल आता जागं झालं होतं। मग रीतसर परवानगी घेऊन राम कदमांनी त्यांना प्रभात स्टुडिओ संपूर्ण दाखवून आणला। अत्यंत गंभीरतेनं ते संपूर्ण प्रभात फिल्म कंपनी पाहत होते, पण संगीत विभागामध्ये आल्यानंतर त्यांचा चेहरा एकदम खुलला, कारण संगीत विभागातली नाना वाद्य बघून ते चक्रावूनच गेले। त्यांची कळी खुलली आणि मग जवळच असलेल्या पियानोकडे त्यांची नजर गेली। त्यांनी राम कदमांना विचारलं, याचा भाता कुठं आहे? तेव्हा राम कदम म्हणाले, ही बिनभात्याची सुरेल पेटी आहे। पियानो पाहताच पु ल देशपांडे यांची बोटं शिवशिवायला लागली आणि मग ते पियानोवर बसले। सफाईनं पलटा मारून त्यांनी 2-3 रागांच्या धून त्यावरती छेडल्या आणि त्यावेळेला ते राम कदमांना म्हणाले, बघा काय मस्त वाद्य नाही का, परदेशी चीजांना लोक महत्त्व का देतात हे आज कळलं। आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर कॉलेजमध्ये नाटकाच्या तालमीला यायचं पु ल देशपांडेंनी आमंत्रण दिलं आणि ते निघून गेले। दुसऱ्या दिवशी राम कदम फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले आणि त्यांनी पु ल देशपांडे यांनी बांधलेल्या अफलातून चाली ऐकल्या आणि खरोखरच त्यावेळेला राम कदमांनी लिहिले की त्या चाली ऐकून घायाळ व्हायची पाळी अत्रा माझीच होती। म्हणजे किती दोन मोठे हे कलावंत होते यावरून आपल्याला लक्षात येतं। आणखीन एक लावणी आता आपण ऐकणार आहोत। आशा भोसले यांनी गायलेली ही लावणी प्रभाकर नायक यांनी लिहिली आहे।

0: बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
0: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.
2: आपण ऐकत होतात तर मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग भाग 21. आपण ऐकताय AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ.
3: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत नागेश बोंतेवाड यांच्याशी. सोबतच त्यांच्या काही कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं MA मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्यलेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तशा तर त्यांच्या कविता अनेक ई बुकमधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत. चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा. चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी

0: असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया. नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: आपण चारोळ्या, कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली, काय सांगाल?
1: प्रत्येकाच्या लेखनाची जे सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे.
0: म्हणजे आजारपणच तुमची प्रेरणा आहे?
1: हो हो, निश्चित मॅडम, निश्चित. कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितले होते. तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही. आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता, वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिछा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे. मग हळूहळू विचार सुचायला लागले. कधी कधी वाटत होतं की ह्या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकराबाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो. पण त्यातून ठाणे येथील माझी लेखनी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो. त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली, त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला. मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली.
0: ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी?
1: हो निश्चित मॅडम, ती चारोळी मी ऐकवतोय. आजवर, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ. ही माझी पहिली चारोळी होती.
0: तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत, त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती?
1: हा, त्या मी जेव्हा पहिली कविता लिहिलो त्यावेळची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंथरुणावर पडतो, पण सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटते की ते दुःख मग कसं टाळायचं. तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे. जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काही होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं, म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाही आहे, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. तर मी ह्या कवितेचा आधार घेतला.
0: कविता श्रोत्यांसाठी ऐकवा ना.
1: माझी एक कविता आहे, जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्याला खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली, अणवानी माझा बाप, ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज

आयुष्यात कधी ताप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, रब राबून शेतात आले हातावर फोड, रब राबून

करता, बाप माझा झोपी गेला, काम करता करता बाप माझा झोपी गेला, त्याच्या नशिबात आज सुख दुःखास वे आला, त्याच्या नशिबात

0: शेत बापाला सांगते इत नाही कोणी वाली, शेत बापाला सांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते सदोदित आई माझी, दुःख झाडाला टांगते.
1: तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो, तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता असं काही आहे का?
0: हा, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढे नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो.
1: तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर?
0: हो, निश्चित
1: ऐकायला आवडेल.
0: निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेलं आहे. आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो, हे का होत असेल, म्हणजे हे ह्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत. जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभं राहिलेले आहेत, बरोबर आहे? तर त्या सिमेंटच्या जंगलावरती मग त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढ्या तर नुकत्याच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे, म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे. वड म्हणाले बाईला बाई एक झाड लाव, वड म्हणाले बाईला बाई एक झाड लाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव. दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल. वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड. फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल. वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल.
1: तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं?
0: हा, चारोळी म्हणजे चार ओळीचे छोटे काव्य असते, त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते. हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की चार ओळीमधून भाव, गर्भ, आशय त्या चार ओळीतून आपल्याला पाहायला मिळते. तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढा सुंदर अर्थ अभिप्रेत झाला. त्याच्यानंतर पुढं जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो, मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले. म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सहज सुचते. आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, की आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते, तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते, इतरावर विश्वास ठेवून चालत नाही, तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते. यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, जीवन जगत असताना नेहमी, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे, म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे. आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे, म्हणजे

0: पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे. झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो, छोटीशी चारोळी आहे पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई, थांब जरा सखी करू नको घाई, नुकसान होता रागवते आई, नुकसान होता रागवते आई.
1: कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का?
0: हो निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्या सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होते, कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते. त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे, आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार घेत असतो. जसं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. म्हणजे हे त्यांच्या कवितेचा आपण सहज आधार घेतो कारण ते कुठल्या शाळेत गेले नव्हते. आणि जेव्हा आता माझ्यासारखा जेव्हा कवी लिहितो तेव्हा मी वाचनाने हे सहज साध्य केले, अपाट वाचनाने सहज साध्य होते प्रतिभा, त्या पद्धतीने आपल्याला हे साध्य करता येते.
1: हे लिहिण्यासाठी आत्ताच तुम्ही सांगितलं की वाचनाची खूप गरज असते,
0: अत्यंत आवश्यक.
1: तर आपण सुद्धा बऱ्याच कविता कवींच्या कविता ऐक वाचल्या असतील. आपल्याला आवडता कवी कोणता?
0: मला आवडता माझा कवी कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला चौथीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात, कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता पावसाळा सुरू झाली की कणा ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला भेटते. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण, मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, गंगामाई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे चौथीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलं त्या कवितेची तुम्हाला एक चार ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर. आवडतो मला आवडतो मज अफाट

0: मिळे ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचता क्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं, म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण, म्हणजे सायंकाळची संध्या, म्हणजे हे वाहणारा समुद्र, हे खूप छान वाटलं मला आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो, कविता वाचनाकडे वळलो.
1: सर, आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता, तर तुम्ही आत्ता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत, तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे, तर तुम्ही त्यांच्या त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का?
0: तांडा चाललेला चाललेला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे. ती कविता म्हणजे तुम्हाला तुम्हालाही आवडेल, श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात तांडा चाललेला चाललेला, बघा कामाच्या शोधात. तांडा चाललेला चाललेला, बघा कामाच्या शोधात. सारे गव्हाळ बांधून ऊस तोडणी कामात, सारे गव्हाळ बांधून ऊस तोड

होणार काम, कसे जगावे जीवन हाती नसताना दाम, कसे जगावे जीवन हाती नसताना दाम, आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना, आहे हातावर पोट कसे पोसावे मुलांना।

गाव मागे मागे सुटे रोज भाकर शोधता, गाव मागे मागे सुटे नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव काय करू जगताना, गाव दूर जातो राव काय करू जगताना, गाव दूर जातो राव सांगा सांगा दादा भाऊ मूल बाळ कुठे नेऊ, सांगा सांगा दादा भाऊ मूल बाळ कुठे नेऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ, भूक लागत मुलांना खाऊ त्यांना काय देऊ,

काय असेच मरावे. शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचे कोण त्यांच्याकडे लक्ष देते ह्यावर ते चित्रित करणार आहे. अशी कशी लोकशाही, कोणी नाही ते वाली.

0: रेखाली म्हणजे हे कविता जे आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही. आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांनी शाळा कुठं शिकायचं
1: त्यांना
0: त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीच्या ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे.
1: सर आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत. आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का?
0: हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारलाय की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसं एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे, जीवन एक रंगमंच. ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल, कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो, जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कोणाचा या स्वार्थी जगात स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून

0: स्वतःच स्वतःला सावरावे लागते जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला. नाटक करतच प्रवास करावे लागते सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला. नाटक करतच प्रवास करावे लागते अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे.
1: खूप छान सर, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आपले मनापासून आभार, तुम्ही मला संधी दिलात, खूप खूप धन्यवाद.
1: नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात.

0: श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम
2: साहित्य सौरभ.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
3: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
4: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
3: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
4: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
3: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
4: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
3: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
4: प्रवेश निःशुल्क.
3: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
4: उत्सव नवचैतन्याचा.
1: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचं ठीक 2:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आपल्या मोहक सौंदर्यानं आणि नैसर्गिक सहज सुंदर अभिनयानं तमाम रसिकांच्या मनावर ज्यांनी भुरळ घातली अशा अभिनेत्री अर्थातच उमा भेंडे. आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण उमा भेंडे यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. सुरुवातीचं गीत आहे आकाशगंगा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि गीतकार पी सावळाराम.

श्रोते हो, उमाताईंना अभिनयाचा वारसा घरातूनच मिळाला होता. 1960 दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्या आत्ता ज्या चित्रपटातली गाणी आपण ऐकलीत, आकाशगंगा या चित्रपटामधून सीतेच्या भूमिकेद्वारे त्यांनी चित्र

चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं पाच नाजूक बोटं या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत, संगीतकार दत्ता डावजेकर.

0: का असर काय, तू दास का असा तू दास का।
1: श्रोते हो, उमा भेंडे अर्थात अनुसुया साक्रीकर यांचं बालपण कोल्हापूरमध्ये गेलं। नाटकांमधून मेळ्यांमधून भाग घेत त्यांनी कलेची आवड जोपासली। गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मल्हारी मार्तंड या चित्रपटातलं सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत।

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुचंद्र या चित्रपटातलं महेंद्र कपूर यांच्या स्वरातलं एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

श्रोतेहो भाव तेथे देव हा त्यांचा नायिका म्हणून पहिला चित्रपट. पुढं 3 दशकं त्यांनी अनेक चित्रपटांमधून दत्ता माने, माधव शिंदे, मधुकर पाठक, राजदत्त, वसंतराव जोगळीकर, कमलाकर तोरणे, दत्ता केशव अशा नामवंत दिग्दर्शकांबरोबर, त्याचप्रमाणे चंद्रकांत, सूर्यकांत, अरुण सरनाईक, काशीनाथ

घाणेकर, राजा गोसावी, रमेश देव अशा त्यावेळच्या सर्व प्रमुख नायकांबरोबर अनेक अविस्मरणीय अशा भूमिका केल्या. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, एन दत्ता यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतरचना ग दी माडगुळकर यांची.

महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं गीत आपण ऐकलं. तर श्रोते हो, अशी ही साताऱ्याची तारा भालू या चित्रपटातल्या भूमिकांसाठी त्यांना पुरस्कार, तसंच जीवनगौरव पुरस्कारानं देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. अत्यंत प्रेमळ मनमिलाऊ अशा उमाताई भेंडे अर्थात अनुसूया सागरीकर त्यांच्या विविध भूमिकांच्या रूपानं रसिकांच्या मनामध्ये घर करून आहेत. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातलं भालू या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत.

भालू चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं, संगीतकार विश्वनाथ मोरे. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे ठीक 3:01 झाले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, रतीचे जयारूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे, सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व आता न होणे, असा बालगंधर्व आता न होणे. श्रोते हो, अच्छा भावधारा कार्यक्रमात आपण संगीत रंगभूमीवरील गायक अभिनेते बालगंधर्व अर्थात नारायण श्रीपाद राजहंस यांनी गायलेली काही नाट्यपदं आपण ऐकणार आहोत. शाकुंतल या नाटकामध्ये त्यांनी 1905 काम करून आपल्या रंगमंचीय कारकिर्दीचा प्रारंभ केला आणि 1955 त्यांनी सातत्याने संगीत नाटकातून उत्कृष्ट दर्जेदार गायक अभिनेते म्हणून काम केलं. कार्यक्रमात सुरुवातीला अण्णा

किर्लोस्कर लिखित संगीत शाकुंतल या नाटकातील रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर, प्रकाश गांगरेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही नांदी.

श्रोते हो, बालगंधर्व यांनी आपल्या 50 वर्षांच्या प्रदीर्घ कलाजीवनामध्ये 20 ते 25 संगीत नाटकांमधून विभिन्न स्त्री भूमिका केल्या. उल्लेखनीय गोष्ट अशी की त्यावेळी स्त्रिया नाटकातून काम करत नसत म्हणून पुरुषांनाच नाटकातून स्त्री भूमिका कराव्या लागत असत. कार्यक्रमात यानंतर अमृतसिद्धी या नाटकातलं वसंत शांताराम देसाई यांचं पद, संगीतकार मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर.

अपनेकता एक कार्यक्रम भावधारा भावधारा अंतर्गत बालगंधर्व यांनी गायलेली नाट्यपद आपण ऐकत आहोत. बालगंधर्व जेव्हा गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या संपर्कात आले तेव्हापासून त्यांना भास्करबुवांकडून संगीताची चांगली तालीम मिळालू लागली. भास्करबुवा बखले उच्चकोटीचे संगीतकार गायक होते. बालगंधर्वांनी त्यांच्यापासून संगीताची चांगली तालीम घेऊन रंगमंचावरील एक उत्तम गायक अभिनेते ते झाले. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मृच्छकटीक या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवल यांचं पद.

0: भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं एकच प्याला या नाटकातलं पद. अच्छा, भावधारा कार्यक्रमात आपण नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांनी गायलेली नाट्यपदं आपण ऐकली. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकला ते AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आपण ऐकत होतात अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित सौभद्र या नाटकातील रामदास कामत, भालचंद्र पेंढारकर, अरविंद पिळगावकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली ही नांदी. श्रोते हो, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत मानापमान 1911 साली रंगमंचावर आलं आणि याच नाटकामध्ये बालगंधर्वांनी नायिका भामिनीची भूमिका केली आणि नाट्यरसिकांची मनं जिंकली. त्यानंतर काकासाहेब खाडीलकरांचीच विद्याहरण, द्रौपदी आणि स्वयंवर ही नाटकं रंगमंचावर आली. यातील नायिका अनुक्रमे देवयानी, रुक्मिणी आणि द्रौपदी या भूमिका बालगंधर्वांनी अभिनीत करून लोकप्रियता मिळवली. या तीनही नाटकांचं संगीत दिग्दर्शन गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांनी केलं होतं.

श्रोते हो, भास्करबुवा बखले यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताच्या आधारानं यातील नाट्यपदांना उत्तम स्वरसाज चढवला होता.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोविंद बल्लाळ देवल लिखित संशय कल्लोळ या नाटकातील हे पद.

कार्यक्रमात यानंतर रामगणेश गडकरी लिखित एकच प्याला या नाटकातील विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद.

आपण ऐकत होता रामगणेश गडकरी लिखित एकच प्याला या नाटकातील विठ्ठल सीताराम गुर्जर यांचं पद। श्रोते हो, आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण बालगंधर्व यांच्या स्वरातली काही नाट्यपदं आपण ऐकलीत। आपण ऐकताय AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण। पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत। प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात सारंग हांडे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बैरागी भैरव, त्यांना तबल्याची साथ सुनील दैठणकर यांनी केली आहे। ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे। ऐकूया तर व्हायोलिनवर वाजवलेला राग बैरागी भैरव, कलाकार सारंग हांडे।

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सारंग हंडे यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बैरागी भैरव आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ सुनील दैठणकर यांनी केली होती. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: पहाटेचे 4:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शशिकांत ओक यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावरी. विलंबित खेळातील बंदी झुमरा ताला, द्रुत खेळातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित झुमरा तालातील बंदिशीचे बोल आहेत राम मुझे, द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत बधया लावो लावो रे आच. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ अनिरुद्ध गोसावी यांनी केली आहे. ऐकूया तर राग कोमल ऋषभ आसावरी, कलाकार शशिकांत ओक.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शशिकांत ओक यांनी गायलेला राग कोमल ऋषभ आसावर ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ अनिरुद्ध गोसावी यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH

पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांनी गायलेलं अशी ही साताऱ्याची तऱ्हा या चित्रपटातलं, विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

अशी ही साताऱ्याची तऱ्हा या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आम्ही जातो आमच्या गावा चित्रपटात.

आशा भोसले यांच्या स्वरातलं आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं आणखीन एक गीत. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गीत, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची.

आपण ऐकत आहात गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरातलं भालू या चित्रपटातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं पी सावळाराम यांचं गीत।

कार्यक्रमातल्यानंतर गणांना घुंगरू हरवलं या चित्रपटातलं बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांच्या युगल स्वरातलं गीत, राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांची गीतरचना.

आणि गीतबहर या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सांगता गणानं घुंगरू हरवलं या चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं बकुळ पंडित आणि राणी वर्मा यांचं युगल स्वरातलं हे गीत.

या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या स्वरातला संत नामदेव महाराजांचा हा अभंग.